सुप्रभात श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणी रत्नागिरीचं हे मध्यम लहरी केंद्र आहे. त्याचप्रमाणे 101.5 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी रत्नागिरीची ही FM वाहिनी आहे. आज आहे रविवार. भारतीय सौर दिनांक 15 भाद्रपद शके 1948 अर्थात 6 सप्टेंबर 2026. सकाळचे 5:48 आणि 45 सेकंद झाली आहेत. आजच्या प्रातकालीन सभेत मी दीप्ती मुसळे आपलं स्वागत करते. आजच्या प्रातकालीन सभेला सुरुवात करूया मंगलध्वनीनं.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजेच ठीक 6 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

वाहिनीवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया आजचा सुविचार. श्रोते हो, स्वामी विवेकानंद यांनी सांगितलंय, सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये. सुविचार आत्ताच आपण ऐकलात. आता प्रसारित करत आहोत मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया महर्षी व्यास रचित नवग्रह स्तोत्र, स्वर वैभवी शेटे यांचा.

कार्यक्रमात आता ऐकूया पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेली पी सावळाराम यांची भूपाळी. संगीतबद्ध केली आहे दत्ता डावजेकर यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली संत ज्ञानेश्वर महाराज यांची भक्तिरचना. गात आहेत सुरेश वाडकर.

मंगल प्रभात कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली संत जनाबाई यांची भक्तिरचना. संगीतबद्ध केली आहे वसंत प्रभू यांनी.

पंडित अवधूत बाम यांनी संगीतबद्ध केलेली समर्थ रामदास स्वामी यांची भक्तिरचना आताच आपण ऐकली. गायली होती प्रसाद शेवडे यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेली गौतम सुत्रावे यांची रचना. संगीतबद्ध केली आहे मधुकर पाठक यांनी.

मंगल प्रभात कार्यक्रमात शेवटी ऐकूया डॉक्टर वसंत सामंत यांची देशभक्तीपर रचना. संगीतबद्ध केली आहे अरविंद हसबनीस यांनी.

0: समूह स्वरातल्या या गीतासोबतच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करतो आहे कृषीवाणी हा दैनंदिन सूचनापत्रांचा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूया फळबागेतील आंतरपिकांविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, फळझाडांची जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा काही कालावधीनंतर म्हणजे सरासरी 4 ते 6 वर्षांनंतर आपल्याला उत्पन्न मिळायला सुरुवात होते. त्यामुळे सुरुवातीला फार मोठी उत्पादक अशी जागा रिकामी राहिलेली असते. जर या मोकळ्या जागेमध्ये आपण आंतरपीक घेतलं तर आपण उत्पन्न मिळवू शकतो. मात्र

0: काही गोष्टींचं पथ्य पाळावं लागतं, ते म्हणजे मुख्य फळझाडावरती त्याचा विपरीत परिणाम होणार नाही किंवा अशा फळझाडांवरती परिणाम करणारी आंतरपिकं यांची निवड करायची नाही. म्हणजेच फळबागेमध्ये जर योग्य आंतरपिकांची निवड केली तर आपण लवकर उत्पन्न मिळवू शकतो. यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. त्या म्हणजे उंच वाढणारी आंतरपिकं ही मुख्य झाडांना सावली करतात, त्यामुळं मुख्य झाडाच्या कर्बग्रहण क्रियेवर चुकीचा परिणाम होतो. शिवाय सावलीमुळं पिकावरती कीड रोगांचा प्रादुर्भावही होतो. दुसरी गोष्ट म्हणजे आंतरपिकांची अन्नाची गरज मुळात जास्त असू नये, त्यामुळं जमिनीचा कस बिघडतो आणि फळपिकांवर याचा परिणाम होतो. तिसरी गोष्ट म्हणजे फळझाडांमध्ये आंतरपीक जेव्हा निवडतो त्यावेळी द्विदल पिकांचा वापर करावा, कारण त्यांच्या मुळावर गाठी असतात, त्यामुळे सूक्ष्म जीवाणू हवेतलं नत्र शोषून पिकाला उपलब्ध करून देतात, जमिनीमध्ये साठवतात, त्यामुळे साहजिकच जमिनीचा कस आणि पोत सुधारतो. म्हणून भुईमूग, सोयाबीन अशा प्रकारची कडधान्य जर आंतरपिकं म्हणून घेतली तर निश्चितच फायदा होतो. तसंच मंडळी, ज्या पिकांची मुळं खोलवर जमिनीमध्ये जातात, शिवाय जी पिकं शेतामध्ये फार काळ राहतात, अशी पिकं सुद्धा आंतरपिकं म्हणून निवडू नयेत. फळबागेमध्ये आंतरपिकं घेत असताना ती जमीन, हवामान याचा नीट विचार करूनच मग निवडावीत. निवडक मशागतीची पथ्य पाळावीत. फळबागेमध्ये आंतरपीक घेत असताना 4 ते 5 वर्षापर्यंतच ती घ्यावीत, किंवा आंबा, चिकू अशा बागांमध्ये 6 ते 8 वर्षापर्यंत आंतरपिकं घेता येऊ शकतात. सर्वात मुख्य म्हणजे आंतरपीक घेताना मुख्य फळझाडाकडे अजिबात दुर्लक्ष होऊ देऊ नये. आंतरपीक घेतल्यानंतर त्याला लागणारी खतं, पाणी आणि आंतरमशागतीचं काम याकडे वेळेवर आणि गरजेनुसार लक्ष द्यावं. त्यामुळे जमिनीचा कस राखला जातो आणि दोन्ही पिकं चांगली येतात. तसंच आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे फळबागेच्या 4ही बाजूंना 1 बाय 1 मीटर अंतर ठेवावं. दोन्ही ओळीतल्या मोकळ्या पट्ट्यांमध्ये आंतरपिकं घ्यावीत. फळझाडांच्या बुंध्यालगत ती घेऊ नयेत, म्हणजेच खत आणि पाण्यासाठी त्यांच्यामध्ये स्पर्धा होत नाही. मंडळी, फळझाडांना आणि आंतरपिकाला पाणी देण्यासाठी वेगवेगळी आखणी करावी, म्हणजे गरजेनुसार आणि प्रमाणशीर पाणी फळझाडांना आणि आंतरपिकांना देता येतं. या सर्व गोष्टींचा जर नीट विचार केला तर फळबागेमध्ये सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षांसाठी आंतरपिकांचं नियोजन करून कडधान्य, द्विदल धान्य यांची पिकं घेणं फायद्याचं ठरतं. उन्हाळ्याचे दिवस असतील तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमी दिवसांची आंतरपिकं घेणं फायद्याचं ठरतं. एकूण काय मंडळी, तर आंतरपिकांची काळजीपूर्वक निवड करून सुरुवातीच्या काळामध्ये फळबागेतल्या मोकळ्या जागेचा आपण उपयोग करून उत्पन्न मिळवू शकतो. शिवाय यामुळे जमिनीची धूप थांबते, आंतरपिकांचा पालापाचोळा पडून सेंद्रिय पदार्थांचं जमिनीतलं प्रमाण वाढतं. या सर्व गोष्टींचा विचार करून फळबागेमध्ये आंतरपिकं घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: फळबागेतील आंतरपिकांविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये. माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. कृषीवाणीचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल 2:00 श्रोते हो. यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: या कार्यक्रमात आज ऐकूयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ समीक्षा चोरडिया यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार श्रोते हो, कालच्या भागात आपण बालपण आणि किशोरावस्थेमध्ये वाढीसाठी पोषणाचा मजबूत पाया कसा असावा याची माहिती घेतली. तर आजच्या भागात युवा आणि प्रौढावस्थेत ऊर्जा, कार्यक्षमता आणि आरोग्यासाठी संतुलित आहार कसा असावा याविषयी जाणून घेऊया. आजची युवा आणि प्रौढ पिढी अत्यंत वेगवान जीवनशैली जगत आहे. कामाचा वाढता ताण, लांब कामाचे तास, प्रवास, झोपेची कमतरता आणि अनियमित जेवण यामुळे आपल्या आरोग्यावर परिणाम होत आहे. अनेकदा सकाळचा नाश्ता टाळला जातो, दुपारचे जेवण उशिरा होते आणि भूक लागली की चटपट मिळणारे जंक फूड किंवा पॅकेटचे पदार्थ खाल्ले जातात. सुरुवातीला ही सवय फारशी त्रासदायक वाटत नाही, मात्र दीर्घकाळ अशी जीवनशैली राहिल्यास वजन वाढणे, पोटाची चरबी वाढणे आणि जीवनशैलीशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. आपल्या शरीराला दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि आरोग्यदायी चरबी यांची गरज असते. त्यामुळे प्रत्येक मुख्य जेवणात धान्य, भाकरी किंवा पोळी, डाळ किंवा कडधान्य, भरपूर भाज्या, दही किंवा इतर योग्य पदार्थ आणि आवश्यकतेनुसार प्रथिनांचा स्रोत असावा. नाश्ता टाळणे ही चांगली सवय नाही. सकाळचा नाश्ता पौष्टिक आणि संतुलित असावा. पोहे, उपमा, थालीपीठ, इडली, डाळीचे पदार्थ, अंडी, दूध, दही किंवा फळे यांसारखे पर्याय वापरता येतात. कामाच्या ठिकाणी भूक लागल्यावर चिप्स, बिस्किटे किंवा गोड पेय घेण्याऐवजी फळ, भाजलेले चणे, मखाने, सुका मेवा किंवा घरगुती स्नॅक्स निवडणे अतिशय योग्य राहील. आहारातील साखर, मीठ आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ कमी करणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिणे आणि नियमित शारीरिक हालचाल करणे तितकेच महत्वाचे आहे. कामाच्या ताणामुळे अनेक जण भावनिक खाण्याकडे वळतात. ताण आला की गोड किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ चालणे, खोल श्वास घेणे, विश्रांती घेणे किंवा इतर आरोग्यदायी पर्यायांचा विचार करावा. आपल्या शरीराला आपण रोज काय देतो यावर आपल्या कार्यक्षमतेचा मोठा भाग अवलंबून असतो. म्हणूनच वेळ कमी असला तरी आरोग्यासाठी वेळ काढा. जेवण अनियमित करू नका, जंक फूडवर अवलंबून राहू नका आणि संतुलित आहाराला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा. कारण निरोगी शरीर असेल तरच काम करण्याची ऊर्जा, एकाग्रता आणि जीवनाचा आनंद टिकून राहतो. धन्यवाद.
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताहानिमित्त संतुलित आहार, निरोगी शरीर आणि निरोगी मेंदूची गुरुकिल्ली याविषयी आहारतज्ञ

0: श्रोतो परिसर कार्यक्रमात स्वागत आणि प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार. श्रोतो आपल्या महाराष्ट्राला लाभलेल्या विपुल वनसंपदेमध्ये औषधी वनस्पतींचा प्रचंड मोठा बहुमूल असा खजिना आपल्याला लाभलेला आहे. त्याच्या संवर्धन आणि जतनामध्ये शाश्वतता यावी यासाठी कार्य करणाऱ्या पूर्वाताई जोशी यांच्याशी आपण बातचीत करतो आहोत. नमस्कार पूर्वाताई.
1: नमस्कार.
0: पूर्वाताई काय काम करायचं, का करायचं, ते कशासाठी तुम्ही सुरू केलेत हे सगळ्या पहिल्या भागात आपण बघितलं. पण हे सगळं ठरवल्यानंतर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पच का आणि प्रत्यक्ष कामाला तिथे कशी काय सुरुवात झाली?
1: कसं झालं की पहिल्या काही काळामध्ये म्हणजे 2007-8-9-10 या काळामध्ये वाचन काही ना काही चालू होतं. काही ना काही आणि ह्या औषधी वनस्पतींचं नेमकं मी सुद्धा पाहत होते त्यांच्याकडे की काय करता येईल, कसं करता येईल, कुठे वापरणार आपण, मोठ्या इंडस्ट्रीज, छोट्या गोष्टी, ह्या सगळ्या समजून घेणं हा कुठेतरी एक भाग चालू होता. आणि त्याच दरम्यान एक प्रकल्प ताडोब्याच्या बफर झोनमध्ये सुरू झालेला होता. तो मेनली असा होता की गावाच्या एकंदरीत विकासाच्या दृष्टीने युवक आणि युवती काय करू शकतील असा तो खरा एक मोठा विषय होता. डीएसटीचा एक प्रकल्प होता हा आणि त्यात एक माझ्या वाट्याला अगदी छोटस काम आलेलं होतं. त्यात खरं सांगायचं तर त्या अनुषंगाने ताडोब्याला जाणं माझं सुरू झालं. आणि मग ताडोब्यातला एक अतिमहत्वाचा प्रश्न या सगळ्या प्रकल्पाच्या दरम्यान समोर आला तो होता शेतीचं होणारं अतिप्रचंड नुकसान जे वन्यजीवांद्वारे होतं. म्हणजे आपण सगळे वन्यजीवांकडे वाव, मला बघायला जायचंय, मला वाघ बघायचा आहे, मला हा
0: मानव वन्यजीव संघर्षातला
1: अतिशय महत्वाचा मुद्दा आहे हा. आणि शेतीचं होणारं खरंच नुकसान जे आहे ते अतिप्रचंड आहे. मग त्या अनुषंगाने शास्त्रीय उपाययोजना काही ह्या करता येतील का असा एक पुढचा प्रकल्प.
0: हे वन्यजीव शेतापर्यंत पोहोचणार नाही
1: किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने आपण दुसरा काही विचार करू शकतो का, अशा पद्धतीचा तो प्रकल्प पुढे जात होता. आणि मग त्याच्यात माझं वनस्पती शास्त्राचं बॅकग्राऊंड मला काही स्वस्थ बसू देईना की आता काय करायचं की हे इतका मोठा इथे क्रॉप लॉस होतो आहे, इतक्या मोठ्या प्रमाणावर वन्यजीव शेतात शिरतायत, तर आपल्याला काहीच नाही करता येणार का असं मला वाटायला लागलं. आणि मग नॉन पॅलेटेबल प्लांट्स म्हणजे अशा वनस्पती की ज्या रानडुकरं, नीलगाय, ससे, हरण यांना खायला नाही आवडणार आणि असे काही रेफरन्सेस वनस्पतीशास्त्र शिकताना वाचलेले होते, अशा वनस्पतींची जर लागवड शेतकऱ्यांनी समजा बांधावर केली किंवा जिथून प्राणी सहज शेतात येत आहेत किंवा जिथून प्राणी सहज एंट्री घेत आहेत गावाकडे तिथे समजा सुद्धा आपण फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून लावलं तर काय होईल असा विचार यायला लागला. आणि हा उपाय म्हणून विचार करता येईल का असं समोर आल्यावर एक प्रकल्प संकल्पना लिहून दिली आणि ती होती वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टला. आणि त्यांना ते अतिशय आवडलं आणि त्याच्यातनं एक अतिशय उपयुक्त मॅन्युअल तयार झालं. म्हणजे शेतकऱ्यांना सहज लावता येतील अशा महत्वाच्या औषधी वनस्पती आणि ज्या विकासाची साथ देतील म्हणजे ज्याला आपण ड्युएल बेनिफिट असं म्हणूया, दुहेरी फायद्याच्या, की ज्या औषधी वनस्पती ट्रेडमध्ये अतिशय महत्वाच्या आहेत, औषधी वनस्पती आपल्याकडनं एक्सपोर्टही होत आहेत त्यातल्याही असू शकतील आणि शेतकऱ्यांच्या बांधावरही जातील. तर हा एक विचार त्याच्यातनं समोर आला. आणि आज आता मला सांगायला खूप आनंद होतोय की जंगलकडेची वनौषधी शेती एक बहुउपयोगी पर्याय असे मॅन्युअल सगळ्यांना उपलब्ध केलेलं आहे.
0: बरं बरं. पण मग याचा उपयोग कसा होतोय, काय म्हणजे कोण करून घेत आहे?
1: शेतकऱ्यांना त्याचा उपयोग करून घ्यायचा आहे पण त्याच्यासाठी कदाचित शेतकऱ्यांच्या बरोबर काही टीमवर्क ज्याला आपण म्हणतो ते सुद्धा करावं लागेल एका पॉईंटला की कसं लावायचं, का लावायचं, तर त्याचे एक्सपर्ट्स आणि त्याच्या अनुषंगाने प्रकल्प.
0: पूर्वाताई काम कसं सुरू झालं, काय सुरुवात केली तुम्ही, अहवाल, आढावा, मार्गदर्शिका या सगळ्यातनं तुम्ही तिथे काम सुरू केलं, तुमची पहिली पावलं तशी पडली. तुमच्या पुढच्या कामाच्या मार्गक्रमणाबद्दल आपण बोलून घेऊयाच. तूर्तास या भागामध्ये आपण निरोप घेऊया, भेटूया पुढच्या भागात.
1: नमस्कार.
0: नमस्कार. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
3: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूया रूपरेषा आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर लगेचच प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या

मुंबई केंद्रावरून 7:40 भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम, 8:40 रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती, संकलन आणि निवेदन वैष्णवी रिजबूड यांचं आणि सादर करते विवेक वानखडे. 9:00 आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा लख लख चंदेरी या कार्यक्रमामध्ये. बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत सकाळी 9:30. यामध्ये आज आपण ऐकाल गप्पा गोष्टी आणि गाणी इरा सबनीस आणि शिवराय आगरे यांच्यासोबत. निवेदिका कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकू शकाल. अकरा वाजून 5 मिनिटांनी श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. श्रोते हो, 12:00 सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. हे कार्यक्रम याप्रमाणे: 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीत बहार, कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा. दरम्यान 2:00 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 2:30 नादब्रह्म अंतर्गत राजेश श्रीनिवासन यांचं लयविन्यासन राग सीमेंद्र मध्यम. हे होते आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. 5:02 गीतसंध्या कार्यक्रमात आपण आनंद घ्याल हिंदी चित्रपट गीतांचा. 5:30 युववाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. यामध्ये आज आपण ऐकाल UPSC CAC 2025 AIR 601 आणि UPSC IFOS 2025 AIR 602 या क्रमांकाने एकाच वर्षी 2 पदांसाठी निवड होणाऱ्या रोहित मळवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला. 6:10 गीतबहार. 6:30 बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गम्मत जम्मत आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:30 आमचं घर आमचं शेत ह्या कार्यक्रमात गुरुभक्तीचा महिमा या विषयावर कीर्तनकार नारायण श्रीपाद काणे यांचं कीर्तन. 8:15 लोकसंगीत. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर सर्व बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. श्रोते हो, तर आत्ताच आपण रूपरेषा ऐकलीत आमच्या आज प्रसारित होणाऱ्या विविध रंगी कार्यक्रमांची. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडापीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
3: कारण आम्हाला ठाऊक आहे
2: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
3: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
2: शुद्ध दुधापासून बनवलेले, संपूर्ण पोषण देणारे
3: वारणा पनीर.
2: खा बिनधास्त.

0: बिंदास्त जगा बिंदास्त।
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे। श्रोते हो, सकाळचे 7:30 झाले आहेत। आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
3: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
4: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
3: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
5: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप रत्नागिरी।
6: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
7: नमस्कार श्रोत्यो, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण काही वैद्यकीय गोष्टींवरती थोडीशी माहिती करून घेतो। आता पुष्कळ वेळेला तोंड येतं आणि हे तोंड येणं खूप त्रासदायक असतं, कारण तोंड येण्यामध्ये काय होतं की आपली खाण्याची जी मजा असते ती निघून जाते। आता नेमकं तोंड येणं म्हणजे काय हे आपण समजून घेऊया। काही ठराविक आजारानंतर तोंड आलेलं आपल्याला समजतं, ताप आलेला असेल किंवा पोटांचे काही आजार असतील किंवा जुलाब आलेला असेल किंवा पोटात आम जमलेला आहे असं आपण म्हणतो, त्यावेळेला तोंड येतं। तोंड येतं म्हणजे काय होतं, जीभ लाल होते किंवा कधी कधी जिभेवरती फोड येतात आणि जिभेच्या आणि तोंडाच्या आतल्या त्वचेला मग तिखट सहन होत नाही, अजिबात कुठलाही स्पर्श या फोडांना सहन होत नाही आणि जीभ ही अति संवेदनशील किंवा सेन्सिटिव्ह बनते आणि तिच्यावरच्या ज्या टेस्ट बड असतात, जे स्वादांकूर असतात, ते पण असे वर आलेले, असे फुगलेले किंवा फुललेले दिसतात। म्हणजे ते लक्षण आहे पहिलं की ज्याला आपण तोंड आलं असं निदान करतो। आता तोंड येणं म्हणजे काय, थोडक्यात त्याला जिभेचा दाह होणं असं म्हणतात आणि त्याचं एक कारण असं असतं की बी जीवनसत्वाचा अभाव, म्हणजे ब जीवनसत्व जर आपल्या आहारामध्ये कमी प्रमाणात घेतलं गेलं आणि शरीरामध्ये त्याचं प्रमाण कमी झालं तर जिभेचा दाह होतो। एखाद्या आजारपणानंतर सुद्धा बी जीवनसत्व कमी झाल्यामुळं तोंड येतं। सततचा काही लोक चहा पितात किंवा तंबाखू खातात, पान मसाला खातात, सिगरेट त्याचं खूप वेळा सेवन किंवा सुपारी तोंडात चघळत ठेवून राहायचं, त्यामुळं पण तोंड येतं। जंतामुळं किंवा आतड्याचे जे काही आजार असतात त्यामुळे आतड्यातून अन्नाचं शोषण योग्य प्रकारे होत नाही, त्यामुळे ब जीवनसत्वाची कमतरता येते आणि ती कमतरता आल्यामुळे तोंड येतं। काही वेळेला कॉन्स्टिपेशनचा किंवा बद्धकोष्ठाचा त्रास असतो किंवा ज्या लोकांमध्ये कोठा जड असतो त्या व्यक्तींमध्ये पण आपल्याला तोंड आलेलं सतत दिसत येतं। एक गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला तोंड येणं आणि बद्धकोष्ठता असा संबंध नसतो। मी तुम्हाला जी अनेक कारणं सांगितली त्या कारणांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ब जीवनसत्वाचा अभाव किंवा ब जीवनसत्वाची कमतरता, याच्यामुळे तोंड येतं। तोंडात किंवा जिभेवर ती असे वारंवार फोड येणं किंवा पांढऱ्या रंगाचे चट्टे येणं आणि पांढऱ्या रंगाचे चट्टे तसेच राहणं अशी जर लक्षणं असतील तर त्या ठिकाणी पुढे काही वेळेला कॅन्सर होण्याची पण शक्यता असते। म्हणजे हा ऐकल्यानंतर लगेच कुठल्या डॉक्टरला दाखवून आपल्याला कॅन्सर नाही ना अशी भीती बाळगायचं कारण नाही, ही एक शक्यता असते। किंवा पान तंबाखू आणि सुपारी चघळणाऱ्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये ही विशेषत्वानं आढळतं। ही जी अनेक कारणं सांगितली त्यातल्या कुठल्या कारणामुळं तोंड येत आहे हे पहिल्यांदा तपासावं लागतं आणि मगच उपाय। सर्वसामान्यपणानं कॉमन कारण हे असतं की ब जीवनसत्वाची कमतरता, त्यामुळे त्याच्यावर ब जीवनसत्वाच्या गोळ्या घ्यायच्या किंवा जंत असतील तर जंतावरती उपचार घ्यायचे। तंबाखू सुपारी सतत खात असलात तर ते थांबायचं। अत्यंत तिखट आणि मसालेदार अन्न ह्याच्यापासून दूर राहायचं, असे उपाय आहेत। तोंड आल्यानंतर जाईची पानं चघळणं असा एक आयुर्वेदामध्ये उपाय सांगितलेला आहे, अर्थात ही पानं अतिशय स्वच्छ आणि थोडी थोडी चावत, याचा रस जीभ आणि गालाच्या मध्ये घोळवत चघळवत असा रस गिळला तरी चालतं। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब जीवनसत्वाचं युक्त जर अन्न आपण खाल्लं तर तोंड जे आलेलं असतं ते जातं। तेव्हा बी जीवनसत्व हे बऱ्याच आजारांचं मूळ कारण आहे। तेव्हा बी जीवनसत्वाची ज्यांचं वय 40 झालेलं आहे आणि ज्यांना सतत तोंड येण्याचा त्रास आहे वर्षातून 5-6 वेळेला, त्यांनी एकदा पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जाऊन रक्तामधलं बी जीवनसत्वाचं प्रमाण किती आहे हे तपासून घ्यायला हवं।
2: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल।

गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: श्रोते हो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:10 वाजून मराठीतून प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करत आहोत.

0: हिरवी वनराई, निळे डोंगर, पक्ष्यांची किलबिल, गाणारे निर्झर,
1: निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा. निसर्गाचा हा अनमोल ठेवा सर्वांनीच जीवापाड जपायला हवा.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।

0: आकाशवाणी पुणे, पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आता सविस्तर बातम्या. देशभरात काल शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात येतो. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थानं प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या.
1: जो समाज शिक्षकों का सन्मान करता है वो समाज से ही अर्थ में प्रगतिशील होता है. सावित्रीबाई फुले आधुनिक युग में विद्यालय में पढ़ाने वाले भारत की पहली शिक्षिका के रूप में जाने जाती है. बालिकाओं की शिक्षा के क्षेत्र में उन्होंने क्रांतिकारी पहल की थी और 19वीं सदी में बालिका विद्यालय की स्थापना की थी. आज के दिन क्रांति ज्योति स्वरूपा महान शिक्षिका सावित्री बाई फुले की स्मृति को मैं सादर नमन करती हूँ.
0: राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपटही दाखवण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रल्हाद जोशी, शिक्षण राज्यमंत्री जयंत सिंह आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता. शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकांपुरतं मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यातही महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून अंमली पदार्थांच्या सेवनाविरोधात सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. शिक्षक हे समाज आणि राष्ट्राचे खऱ्या अर्थानं शिल्पकार आहेत, तर आजचे विद्यार्थी हा उद्याचा भारत आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलं. शिक्षक दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते, अध्यक्ष चषक विजेते आणि शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यात त्या काल बोलत होत्या. सांस्कृतिक पैलू आणि तर्कावर आधारित विधायक प्रथा परंपरांमागील विज्ञान हे नव्या पिढीपर्यंत पोहोचलं पाहिजे अशी भावना राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या डॉ J.P. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्काराचं वितरण पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात त्यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्य समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवणं ही आजची गरज असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी विविध देशांचे महावाणिज्य दूत, ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाच्या संदेशाचा उल्लेख केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारतानं वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विज्ञान, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यात काल दहीहंडीचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

0: मुंबई पुणे ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पदकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. परभणी जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये दहीहंडीचं आयोजन करून लहान मुलांना बाळगोपाळाच्या वेशभूषेत सजवण्यात आलं होतं. नंदुरबारमध्ये युवकांनी मानवी मनोरे रचत दहीहंडी फोडण्यासाठी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उपस्थित नागरिकांची मनं जिंकली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. उत्साहानं भरलेल्या दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन वरळीतील दहीहंडी उत्सवप्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी केलं. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी सक्षम आणि व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी योगदान द्यावं, यासाठी सामाजिक उपक्रमांना व्यापक लोकसहभागाची जोड देणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. कोपरी इथं आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला. यावेळी त्यांच्या हस्ते नशामुक्तीची दांडी फोडण्यात आली. दहीहंडी उत्सवादरम्यान काही ठिकाणी दुर्घटना घडल्या. मुंबईच्या मालाडमधल्या मालवणी भागात कच्ची भिंत पडून 7 वर्षाच्या मुलाचा तर ऐरोली इथल्या साईनाथवाडी इथं दहीहंडीसाठी मनोरा रचताना 34 वर्षीय गोविंदाचा मृत्यू झाला. पुण्यात दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेला लोखंडी सांगाडा हटवताना सांगाडा कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. पुण्यात परवानगीपेक्षा जास्त आवाजात ध्वनिक्षेपक लावण्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचंही वृत्त आहे. राज्य शासनाच्या वतीनं 2025 पासून महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा राज्य उत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या राज्य उत्सवाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा 2026 साठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी सांगितलं आहे. यावर्षीपासून देशभरातील आणि देशाबाहेरील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठीही स्वतंत्र बक्षिसं ठेवण्यात आली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. बालकांचे हक्क, संरक्षण, सुरक्षितता, शिक्षण, आरोग्य, पोषण आणि सहभाग याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या पुढाकारानं राज्यात 5 सप्टेंबर ते 20 नोव्हेंबर 2026 या कालावधीत बालस्नेही पंचायत आणि बालस्नेही प्रभाग हा विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहे. महिला आणि बाल विकास विभागाच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग, युनिसेफ आणि यशदा यांच्या संयुक्त सहकार्यानं हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये बालस्नेही पंचायत तर शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बालस्नेही प्रभाग या संकल्पनेअंतर्गत विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. क्रिकेट. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आत्तापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. युवा फिरकी गोलंदाज श्रीचरणी 7 धावात 3 बळी घेतले तर रावतनं 9 धावात 3 बळी घेतले. दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. भारतानं 8 षटकं आणि 4 चेंडूत हे लक्ष गाठलं. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. आतापर्यंत T20 आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध झालेल्या 8 सामन्यांपैकी भारतानं 7 सामने जिंकले आहेत. बॅडमिंटन. भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत आपली प्रभावी कामगिरी कायम ठेवली. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा पराभव केला. हवामान. कोकणात आज बहुतांश ठिकाणी तर विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान. राज्यातील 9 शिक्षकांचा सन्मान. मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026च्या 2ऱ्या पर्वाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं, मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. महिलांच्या T20 आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय आणि सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 दशांश

मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. श्रोते हो, सकाळचे 7:20 झाली आहेत. आता ऐकूया आजचे काही दिनविशेष. श्रोते हो, आज 6 सप्टेंबर, आज 6 सप्टेंबर 1965 रोजी भारत आणि पाकिस्तान दरम्यान पहिल्या युद्धाची अधिकृत सुरुवात झाली. सहा सप्टेंबर 1968 रोजी स्वित्झर्लंड हा देश स्वतंत्र झाला. 6 सप्टेंबर 1901 हा कमलाबाई रघुनाथ गोखले ह्या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या महिला अभिनेत्री यांचा जन्मदिवस. 6 सप्टेंबर 1929 हा यश जोहर ज्येष्ठ हिंदी चित्रपट निर्माते आणि धर्मा प्रॉडक्शन्सचे संस्थापक यांचाही जन्मदिवस आहे.

0: आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 9495373485. आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ॲड्रेस आहे PROGSECTION@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, यानंतर 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी, सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
1: अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो मराठी भाषा विभागांतर्गत राज्य मराठी विकास संस्था ही संस्था कार्यरत आहे. ज्ञान आणि भाषा या दोन संकल्पना वेगवेगळ्या आहेत, मात्र या दोन संकल्पनांचा एकमेकींशी अत्यंत घनिष्ठ असा अनन्य संबंध आहे. कोणत्याही भाषेत ज्ञानाची वाढ आणि विकास होतानाच त्या भाषेची वाढ आणि विकास होऊ शकतो. या तत्वानुसार राज्य मराठी विकास संस्था ही संस्था अनेक प्रकल्प राबवत असते आणि त्या संस्थेचं काम देखील अविरतपणे चालू असतं. गेल्या 30 वर्षात संस्थेने अनेक प्रकल्प आत्तापर्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहेत. या संस्थेचा पूर्ण झालेला एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे शालेय मराठी शब्दकोश. याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य मराठी विकास संस्थेचे गिरीश पत्के सर आलेले आहेत, जे प्रकल्प प्रमुख आणि कार्यासन अधिकारी म्हणून देखील तिथं काम करतात. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, बाजारामध्ये अनेक शब्दकोश उपलब्ध आहे आणि राज्य मराठी विकास संस्थेला खास शालेय मराठी शब्दकोश तयार करण्याची गरज का भासली, याविषयी जरा थोडक्यात सांगा.
1: नाही, बाजारामध्ये खूप शब्दकोश आहेत हे म्हणतो आपण, बरोबर आहे, परंतु ते जर शब्दकोश आपण बघितले तर ते शब्दकोश आकाराने मोठे आहेत, बृहद शब्दसंख्या असलेले आहेत आणि शालेय विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारे असे मुद्दाम त्यांच्यासाठी म्हणून केलेले असे ते शब्दकोश नाहीत. आणि ही एक उणीव आहे. राज्य मराठी विकास संस्थेनी ज्या वेळेला काम करायला सुरुवात केली त्यावेळेला संस्थेच्या उद्दिष्टांमध्ये दोन प्रकारची उद्दिष्ट होती. एक म्हणजे अकॅडमिक स्वरूपाचं काम, विद्यापीठीय स्तराचं संशोधन करणं हा एक भाग होता आणि दुसरा भाग ज्याला आपण दैनंदिन उपयोजन म्हणतो, ते वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांसाठी म्हणजे विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अगदी रंगारी असतील, त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतील अशी भाषाविषयक कामं करावीत. त्याच्यातलं हे एक काम म्हणजे शालेय मराठी शब्दकोश हे काम होत. आणि हे 1995 आम्ही चालू केलं. वसंत आबाजी डहाके हे ज्येष्ठ कवी आणि मी असं दोघांनी मिळून त्या शालेय मराठी शब्दकोशाची काम करून त्याचं संपादन केलं. आज त्याची 3री सुधारित आवृत्ती बाजारामध्ये उपलब्ध आहे.
0: सर, शब्दकोश तयार करताना कोणता वयोगट किंवा शालेय इयत्तेतील विद्यार्थी आपल्या डोळ्यासमोर होते? कारण की शालेय म्हटल्यानंतर अगदी बालवाडीपासून 10वीपर्यंतचा जो वयोगट येतो, तर नेमका हा जो शालेय शब्दकोश आहे हा कोणत्या वयोगटाला उपयुक्त होईल?
1: मी जसं आधी म्हणालो तसं शालेय विद्यार्थी डोळ्यासमोर ठेवून केलेला शब्दकोश मराठीमध्ये नव्हता, त्याच्यामुळे हा पहिला शब्दकोश आहे लक्षात ठेवून आम्ही इयत्ता पहिली ते इयत्ता 12 हा वयोगट आणि या इयत्ता आम्ही डोळ्यासमोर ठेवलेल्या होत्या. आणि जरी त्या ठेवलेल्या असल्या तरी अगदी पहिलीपासून ते पदवीपर्यंत जे सगळी पाठ्यपुस्तकं आम्ही विचारात घेतली होती. आणि नुसती पाठ्यपुस्तकं नाही तर वर्तमानपत्रातले शब्द, त्याच्यानंतर आपल्या वेगवेगळ्या मालिकांमधनं येणारे शब्द, काही इतिहासातल्या पुस्तकांमधनं येणारे शब्द, ललित साहित्यामधनं येणारे शब्द, असे सगळे विज्ञानातले शब्द, असे सगळे आम्ही निवडलेले होते आणि त्या याच्यानुसार आम्ही ते काम करायला सुरुवात केलं होतं. म्हणजे हा शब्दकोश हा विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये त्यांच्या पाठ्यपुस्तकांच्या बरोबर त्यांना दररोज शाळेत घेऊन जाता यावा आणि तो विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा ही आमची त्या पाठीमागची संकल्पना होती.
0: सर, मगाशी आपण म्हणालात की बाजारात अनेक प्रकारचे शब्दकोश उपलब्ध आहे, मग त्यामध्ये आपल्या एका शब्दकोशाची या भर पडली, तर हा शब्दकोश इतरांपेक्षा वेगळा किंवा वैशिष्ट्यपूर्ण कशा प्रकारे ठरतो?
1: मुळामध्ये उद्दिष्टांमध्येच फरक आहे.
0: हा,
1: जसं मी म्हणालो तसं हा शब्दकोश हा शालेय विद्यार्थ्यांचा सोबती व्हावा याच्यासाठी म्हणून आम्ही जो तयार केला, तर

उभती असणं म्हणजे काय, तर आपण ज्या वेळेला काही गोष्टींचा अभ्यास करत असतो त्यावेळेला अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला कळत नसतात. त्यावेळेला ते शब्द आपण ज्यावेळेला मोठ्या शब्दकोशांमध्ये बघायला जातो त्यावेळेला त्याचे फक्त प्रतिशब्द आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे उदाहरणार्थ पटू म्हणजे काय, तर हुशार, कुशल, निपुण. पण कफल्लक म्हणजे काय, तर कंगाल, भिकारी, अत्यंत गरीब. आता मुळामध्ये कफल्लक हे नाव मुळात एका पौराणिक काळातल्या चोराचं नाव होत हे आपल्याला माहितीही नसतं. आम्ही ती माहिती सुद्धा त्याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आता लक्षणेनी त्याला अत्यंत गरीब असा त्याचा अर्थ होतो. जरा म्हणजे वृद्धत्व, म्हातारपण. आता एका अनोळखी शब्दाला आपल्याला समजून घ्यायचं आहे तर ते कशा पद्धतीने आपण करतो, तर जे शब्द आपल्याला त्याचा अर्थ कळत नसतो ते आपण वेगवेगळ्या दिशांनी त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्या वेगवेगळ्या दिशा आम्ही या शब्दकोशातनं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आता वेगवेगळे वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, क्रियापद असतात, ते आपण कशा पद्धतीने वापरतो आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय होतो हे आम्ही सांगण्याचा त्याच्यात प्रयत्न केला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या शब्दांचे आम्ही वाक्यात उपयोग करून दाखवलेले. तिसरं वैशिष्ट्य म्हणजे जिथे आज आता अशी गोष्ट झालेली आहे की खूप जुने शब्द जे आहेत ते पाठ्यपुस्तकांमधून येतात, धड्यांमधून येतात, पण ते आपल्याला माहिती नसतात, आपल्या रोजच्या पाहण्यातले, वाचण्यातले, ऐकण्यातले नसतात, पण ते शब्द तर पाठ्यपुस्तकात आलेले आहेत पण ते दिसत कुठंच नाहीत. मग अशा न दिसणार

0: पण ते आपल्याला माहिती नसतात, आपल्या रोजच्या पाहण्यातले वाचण्यातले ऐकण्यातले नसतात, पण ते शब्द तर पाठ्यपुस्तकात आलेले आहेत पण ते दिसत कुठंच नाहीत. मग अशा न दिसणाऱ्या ज्याला समजत नाहीत अशा गोष्टींची मी रेखाटनं दिली, म्हणजे अडणा म्हणजे काय, ओगराळ म्हणजे काय, त्याच्यानंतर नांगराचे वेगवेगळे भाग असतात त्याला काय म्हणलं जातं, हे आम्ही रेखाटनं करून दाखवली. आणि ते सगळं देत असताना हा जास्तीत जास्त वेगवेगळ्या, म्हणजे केवळ ललित साहित्य नाही, केवळ पुस्तकांमधनं आलेल्या धड्यांच्या संदर्भातलं नाही, विज्ञानातल्या संज्ञा संकल्पना, गणितामधल्या संज्ञा संकल्पना, सूत्र, असे सगळे विषय, म्हणजे त्याच्यामध्ये भाषा विषय तर आहेच आहे, इतिहास आहे, भूगोल आहे, नागरिकशास्त्र आहे, वेगवेगळी शास्त्र आहेत, समाजशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, असे जवळपास 22 विषय आम्ही या शालेय शब्दकोशामध्ये घेतलेले आहेत. आणि ते करत असताना मुलांची ही संपूर्ण ज्याला आपण भाषिक जाण म्हणतो, ती भाषिक जाण अतिशय उत्तम पद्धतीने विकसित होण्यासाठी म्हणून केलेला एक त्यांच्यासाठीचा हा सोबती आहे.
1: सर, खूपच छान, कारण की अनेक शब्द जे आहेत ते मुलांनी न पाहिलेले, तर ते रेखाटनामुळे त्यांना ते कळत असतील, हे खूप छान आहे यामध्ये. आता पाठ्यपुस्तकाबाहेरील पण दैनंदिन व्यवहारात अनेक शब्दांचा तुम्ही यामध्ये समावेश केला असं म्हणालात, तर तो कशा प्रकारे केला आहे?
0: आम्ही 2-3 प्रकारे त्याचा विचार केला. मुळामध्ये हा आम्हाला विद्यार्थ्यांना शालेय उपयोगासाठी शब्दकोश असावा हे आमचं पहिलं उद्दिष्ट होत. परंतु भाषिक समज ही केवळ पाठ्यपुस्तकातून निर्माण होत नाही. आपण दैनंदिन व्यवहारामध्ये वागत असताना वेगवेगळे शब्द आपल्या कानावर येत असतात, वर्तमानपत्रातनं वेगळे शब्द येत असतात, समाज माध्यमांमधनं वेगळे शब्द येत असतात, टीव्हीवरनं आपल्याला वेगळे शब्द ऐकायला येत असतात. ह्या सगळ्या शब्दांचा आम्ही वर्तमानपत्र, मासिकं, त्याच्यानंतर दूरदर्शन माध्यम, या सगळ्या ह्याच्यातनं शब्द निवडले आणि ते शब्द आम्ही याच्यामध्ये घेतले. शिवाय इतर काही महत्त्वाचे शब्दकोश, आपण काही वेळेला असं म्हणतो की हा शब्द मला माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीच्या पहिल्या आवृत्तीमध्ये ते शब्द गाळले होते, परंतु अनेक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याकडनं आलेल्या सूचनांनुसार आम्ही ते परत दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते शब्द घेतले. आणि शिक्षकांच्याकडनं आम्हाला काही सूचना आल्या, काही विद्यार्थ्यांच्याकडनं सूचना आल्या, त्याच्यामुळे त्यांचाही समावेश आम्ही त्या शब्दांच्या नोंदीमध्ये केलेला आहे.
1: हां, मी त्याच प्रश्नाकडे जाणार होते की भाषातज्ञ, शिक्षक, बालसाहित्यिक या सगळ्यांचा कोश बनवताना उपयोग होऊ शकत असेल किंवा झाला असेल, तर तो कशा प्रकारे त्यांची मदत झाली?
0: निश्चितपणे आम्ही जेव्हा कोश तयार केला त्याचा, ज्या वेळेला आपण एक मसुदा म्हणतो, तो मसुदा तयार झाल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांना आम्ही तो वाचायला दिला आणि त्यांच्याकडनं त्यांना तो कसा वाटतो, त्यांना तो योग्य वाटतो का, त्यांच्या काही सूचना आहेत का, त्यांना काही सुधारणा अपेक्षित आहेत का, हे आम्ही त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय मागितले. आणि नुसते भाषाविषयक नाही तर वेगवेगळ्या शास्त्रांचे शिक्षक सुद्धा आम्ही त्यांच्याकडे तो दिला आणि त्यांच्याकडनं अरे हा फार छान हे झालेला आहे असं म्हटल्यानंतर मग आम्ही पुढे गेलो. पण त्यांच्याकडनं त्यांचे अभिप्राय, शिक्षकांचे, काही विद्यार्थ्यांचे सुद्धा घेऊन आम्हाला त्याची खूप मदत झाली.
1: सर, आता अनेक मुलं इंग्रजी माध्यमामध्ये शिकत आहेत, तर ह्या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना हा कोश मराठी शिकण्यासाठी कसा मदत करतोय?
0: निश्चितपणे मदत करतो. त्याचं कारण असं आहे की जर एखाद्या चांगल्या शिक्षकाकडे हा जर कोश असेल तर तो शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत हा कोश नेतो आणि तुम्हाला कुठला शब्द अडलेला आहे तर त्या शब्दाचे अर्थ तुम्ही इथे बघू शकता. आणि कोश कसा बघायचा असतो, तो शब्द जेव्हा आपल्याला एखादा शब्द अडलेला असतो त्याचा अर्थ तर आपण बघतोच, पण कोश वाचायची एकदा सवय लागली की केवळ तो शब्द नाही वाचला जात, त्याच्या आजूबाजूचे शब्द सुद्धा आपण बघतो, वाचतो आणि त्याचे अर्थ कळतात. इथे रेखाटनं दिलेली आहेत, वाक्यात उपयोग दिलेले आहेत, जुन्या जुन्या म्हणजे अगदी ज्ञानेश्वरांपासून ते अगदी आत्ताच्या कवींपर्यंतची उदाहरणं आम्ही त्याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि अशा पद्धतीने काही शिक्षकांनी हा कोश त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत नेला, याच्यावरती काही शाळांमधनं अभ्यासक्रम तयार केले.

0: गेले आणि त्याच्यावरती परीक्षा घेतल्या गेल्या. म्हणजे कोश कसा बघावा, शब्दकोशातनं शब्दाचा अर्थ कसा शोधावा, त्याच्या आजूबाजूचा परिसर जो असतो शब्दांच्या त्याला काय पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला त्याचे प्रतिसाद मिळाले आणि त्याच्यामुळेच आम्ही याच्यामध्ये वारंवार सुधारणा करतो आहोत. आत्ता आम्ही हा चौथा आवृत्ती त्याची येते.
1: सर, शाळांमध्ये शिक्षकांनी किंवा घरामध्ये पालकांनी मुलांकडून या कोशाचा सराव नेमका कशा प्रकारे करून घेतला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
0: बघितला पाहिजे कोश. या कोशाचं मी मगाशी काही वैशिष्ट्य सांगितलीच आहेत, तो वाचला पाहिजे. आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही या कोशामध्ये जशी रेखाटनं दिलेली आहेत तशीच शुद्ध लेखनाचे नियम आणि 22 वेगवेगळी परिशिष्ट दिलेली आहेत की जी शालेय विद्यार्थ्यांपासून ते पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा उपयोगी ठरतील अशी 22 परिशिष्ट याच्यामध्ये आहेत आणि ती सगळी परिशिष्ट त्यांना उपयोगी ठरतील. खूप जणांचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे, अगदी मेपूम रेगेनपासून ते अगदी प्रभा गणोरकर, सुरज चुनेकर या सगळ्या लोकांनी आम्हाला या सगळ्या याच्यामध्ये मदत केली. आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या सगळ्यात जास्त खपणाऱ्या आणि लोकांपर्यंत, मुलांपर्यंत, शिक्षकांपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशनांपैकी हे एक प्रकाशन आहे.
1: गिरीश पत्के सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शालेय मराठी शब्दकोश याविषयी खूप विस्तृत माहिती दिली, आपले खूप खूप आभार.
0: मनापासून धन्यवाद. आता याची चौथी आवृत्ती येते, ती सगळ्या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी जरूर घ्या. सगळ्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्याचा निश्चितपणे उपयोग होईल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय, अपेक्षा यांची आम्ही नेहमीच वाट पाहत असतो. यासाठी आम्ही आपल्याला एक ईमेल उपलब्ध करून दिलेला आहे, aplimarathi210@gmail.com, aplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे. तोपर्यंत आपला निरोप घेते, नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत. श्रोते हो, आता आनंद घेऊया भावगीतांचा भावधारा या कार्यक्रमामध्ये. कार्यक्रमाची सुरुवात करूया यशवंत देव यांनी संगीतबद्ध केलेल्या मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं. या गीताला स्वरबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

0: पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: भावधारा या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत. संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.
3: शांता शेळके यांना गीतलेखनाची सिद्धी लाभली होती. शांताबाई शेळके यांच्या गीतलेखनात विषयांची आणि छंदांची विविधता आहे, त्यात नाट्य आहे. ही विविधता कुठेही कृत्रिमता येऊ न देता शांताबाईंनी अगदी अलगद झेलली. प्रसंगातलं नाट्य व्यक्त करताना त्यांची गीतरचना कुठेही नाटकी झाली नाही. आपल्याच नादात वाहणाऱ्या एखाद्या सुंदर झऱ्यासारखी शांताबाईंनी आपल्या गीतांच्या शब्दकळेची सहजता जपली. आधी संगीतकारांनी दिलेली चाल आणि ती घेऊन तिच्यावर रचलेलं गाणं असलं तरीही शांताबाई शेळके यांच्या रचनेतली ही सहजता

राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेलं सुधीर मोघे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेके यांनी. श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया जयश्री शिवराम यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय आनंद मोडक यांनी.

श्रोते हो या गीतासोबतच भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज ही दोन्ही बातमीपत्रं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत. आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आता सविस्तर बातम्या. शिक्षकांचा आदर करणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगत असून आपल्या संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे सर्वात प्रभावी साधन असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2026 सोहळ्याला संबोधित करताना त्या काल बोलत होत्या. दर्जेदार शिक्षणाशिवाय विकसित भारत साकारणं शक्य नसून प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळा सोडण्याचं प्रमाण नगण्य पातळीवर आणणं शिक्षकांच्या प्रयत्न मुळेच शक्य झाल्याचं त्या म्हणाल्या. शिक्षण तसंच महिलांचे अधिकार याबाबतीत सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख करताना त्या म्हणाल्या, सावित्रीबाई फुले यांनी महिला शिक्षणासाठी क्रांतिकारी कार्य केलं असून त्यांना राष्ट्रपतींनी अभिवादन केलं. राष्ट्रपतींच्या हस्ते काल राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात 27 राज्य 7 केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या 6 संस्थांमधील 48 निवडक शालेय शिक्षकांचा समावेश होता. यामध्ये महाराष्ट्रातील 9 गुणवंत शिक्षकांचा समावेश होता. या कार्यक्रमात प्रत्येक पुरस्कार विजेत्याच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित लघुपट देखील दाखवण्यात आले. याप्रसंगी

मर्यादित न राहता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात देखील महत्वाची भूमिका बजावावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिक्षकांना केलं आहे. नवी दिल्ली इथं काल राष्ट्रीय शिक्षक दिन पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधताना त्यांनी हे विचार मांडले. पंतप्रधानांनी अंमली पदार्थांच्या व्यसनाधीनतेच्या वाढत्या धोक्याचा उल्लेख करून मुलं नकळतपणे या पदार्थांच्या आहारी जाऊ शकतात, त्यामुळे याविषयी सतत जागरूकता निर्माण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उल्लेख करत मुलांना वर्गाबाहेर नेऊन त्यांना प्रत्यक्ष जगातील कौशल्य आणि विविध प्रकारच्या कामांशी जोडण्याच्या महत्वावर त्यांनी भर दिला. भारतीय तरुणांनी आधीच्या पिढ्यांपेक्षा मोठी स्वप्न पाहावीत आणि जागतिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कंपन्या उभाराव्यात असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. भारतात निर्माण झालेल्या सल्लागार, लेखा, वित्तीय आणि कायदेविषयक कंपन्यांनी जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता विकसित करावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. दिल्ली विद्यापीठातील श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्सच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. जागतिक पातळीवरील अनिश्चिततेच्या वातावरणात भारताने नोंदवलेला 7.8% तिमाही आर्थिक विकास दर हा देशाच्या आर्थिक सामर्थ्याचं प्रतिबिंब असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. आज जग भारताकडे वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून पाहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. तरुणांची ऊर्जा, उद्योजकता, नवोन्मेष आणि मोठी स्वप्ने यांच्या बळावर भारताला जागतिक नेतृत्वाच्या नव्या टप्प्यावर नेण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केलं. जगातील विविध देशांच्या संस्कृती, परंपरा, विचारसरणी आणि जीवनपद्धती वेगवेगळ्या असल्या तरी मानवतेला जोडणारी सार्वत्रिक मूल्ये समान आहेत. या समान मूल्यांचा शोध घेत सांस्कृतिक देवाणघेवाण, परस्पर सन्मान आणि संवादाची व्याप्ती वाढवण्याची गरज असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल मुंबईत ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 दुसऱ्या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी मुंबईतील ब्राझीलचे महावाणिज्यदूत जोसे मौरो फोनिस्का कोस्टा काउटो, रशियाचे महावाणिज्यदूत इव्हान फेतिसोफ, चीनचे महावाणिज्यदूत किंती, दक्षिण आफ्रिकेचे महावाणिज्यदूत गेडियन लाबाने यांच्यासह ब्रिक्स देशातील राजनैतिक प्रतिनिधी, उद्योगपती, अभ्यासक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. फडणवीस यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देत भगवान श्रीकृष्णांच्या सर्वसमावेशकता, धर्मनिष्ठा आणि सत्याच्या विजयाचा संदेशाचा उल्लेख यावेळी केला. भारतीय संस्कृतीच्या मूलभूत विचारांचा पाया वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेत असून भारताने वस्तू आणि व्यापार यांच्याबरोबर विचार, ज्ञान आणि जीवनमूल्यांचाही जगभर प्रसार केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉक्टर दिनेश शर्मा यांची अंदमान आणि निकोबार बेटांचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. डॉक्टर शर्मा हे निवृत्त ऍडमिरल देवेंद्र कुमार जोशी यांची जागा घेतील. डॉक्टर शर्मा हे सध्या उत्तर प्रदेशातून राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यांनी यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 3 दिवसांच्या गोवा दौऱ्यासाठी काल रात्री दाखल झाले. या दौऱ्यादरम्यान ते पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील. शहा यांच्या अध्यक्षतेखाली गृहमंत्रालयाची आज बैठक होणार आहे. त्यानंतर ते पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. तसंच भाजपाच्या नव्या प्रदेश कार्यालयाचं उद्घाटन देखील त्यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्रासह देशभरात काल दहीहंडीचा उत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, ठाणे यासह विविध शहरात गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विविध दहीहंडी उत्सवांना भेट दिली. दहीहंडीच्या उत्सवामधून नशामुक्त महाराष्ट्र या संकल्पनेला बळकटी देण्याचं काम व्हावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं. ओपीएस अर्थात जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी. 8वा वेतन आयोग कर्मचारी हिताच्या दृष्टीनं लागू करावा. कंत्राटी आणि मानधन कर्मचाऱ्यांचे नियमितीकरण करावे. सरकारी विभागातील रिक्त पदे भरावीत. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरणाला आळा घालावा. या प्रमुख मागण्यांसाठी 12 डिसेंबरला नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या वतीनं राष्ट्रीय मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात देशभरातून लाखो कर्मचारी, पेन्शनधारक आणि कामगार सहभागी होणार असल्याची माहिती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष लांबा यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत दिली.
छत्तीसगडमध्ये झीरम खोऱ्यातील नक्षलवादी हल्ला प्रकरणात जगदलपूरमधील राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सर्व 10 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या प्रकरणात एकंदर 11 आरोपींवर खटला चालवण्यात आला होता. त्यापैकी एका आरोपीचा मृत्यू झाला आहे. 29 जणांच्या हत्येला तसंच अन्य 15 जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी 2 महिलांसह सर्व 10 आरोपी दोषी आढळले आहेत. शिक्षेबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या 16 तारखेपर्यंत राखून ठेवला आहे.

0: 2013 मध्ये झीरम खोऱ्यात नक्षलवाद्यांनी काँग्रेस नेत्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह 29 जणांचा मृत्यू झाला होता. होर्मुझ सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या आणि अमेरिकेशी संबंधित असलेल्या आरोप असलेल्या 3 जहाजांवर इराणनं हल्ले केले असल्याचा दावा इराणच्या IRGC अर्थात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या नौदलानं केला आहे. अमेरिकेनं पर्शियन अखात आणि ओमानच्या समुद्रात 3 इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केल्याच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी काल क्रेमलिनमध्ये अमेरिकेचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कृष्णर यांच्याशी चर्चा केली. रशिया युक्रेन संघर्ष संपवण्यासाठीच्या प्रयत्नांना पुन्हा गती देण्याच्या उद्देशानंही चर्चा झाली. दरम्यान रशिया आणि युक्रेन दरम्यान हवाई हल्ले सुरूच आहेत. पुतीन यांनी कीववरील रशियन हल्ल्यांना 3 दिवसांची स्थगिती देण्याचे आदेश दिले. भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी काल चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या भारतीय जोडीनं काल शेंझेन इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मलेशियाच्या नूर मोहम्मद अयुब अझरीन आणि टॅन वी क्योंग यांचा 21-15 18-21 21-11 असा पराभव केला. आज अंतिम सामन्यात चीनच्या हे जी टिंग आणि ट्रेन शियांग यू यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. महिला आशिया चषक T20 स्पर्धेत दुबई इथं काल झालेल्या एकतर्फी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा संघ 19व्या षटकात केवळ 55 धावात सर्वबाद झाला. बिनबाद 27 अशी सुरुवात केल्यानंतर पुढील 28 धावात त्यांनी 10 खेळाडू गमावले. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्यांची ही आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या ठरली. श्रीचरणीनं 7 धावात 3, प्रेमा रावतने 9 धावात 3 तर दीप्ती शर्माच्या खात्यात 2 बळी जमा झाले. श्रीचरणीला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संविधानातील समान संधीचे आदर्श प्रत्यक्षात आणण्यासाठी शिक्षण हे प्रभावी साधन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. विद्यार्थ्यांचं भविष्य घडवतानाच त्यांचं बालपण जपण्यात शिक्षकांनी महत्वाची भूमिका बजावावी, पंतप्रधान नरेंद्र मोदी. ग्लोबल इम्पॅक्ट फोरम 2026 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरीच्या अंतिम फेरीत आणि महिला आशिया चषक T20 स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. सकाळचे 8:40 झाली आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करतोय रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवती भवती. या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलंय वैष्णवी रिजबुड यांनी आणि सादर करते विवेक वानखडे. निवेदिका वैष्णवी रिसबुड, सादर करते विवेक वानखडे.
2: नमस्कार रसिक श्रोते हो, अवतीभवती या कार्यक्रमात मी वैष्णवी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सुरुवातीला जाणून घेऊया ठळक घडामोडी. रत्नागिरीत 2159 कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक, पंचतारांकित हॉटेल्स, विमान सेवा आणि हजारो रोजगारांची पर्वणी. SIR मधील न सापडलेल्या मतदारांनी नावाची पडताळणी करावी, घाबरून जाऊ नये. विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल. राज्यात 300 कोटी वृक्षारोपण मोहीम उद्दिष्ट पूर्ण करून अमृत वृक्ष ऍप वर नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश. गणेशोत्सवात नागरिकांची गैरसोय टाळा. रिक्षा स्टँड वर दरपत्रक लावा आणि घाट मार्गात यंत्रणा सज्ज ठेवा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आदेश. प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा देशात तृतीय क्रमांक. ड्रग्ज फ्री रत्नागिरीसाठी पोलीस दल आणि रोटरी क्लब तर्फे रेन रन मॅरेथॉन, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचा सन्मान. डिजिटल क्रॉप सर्व्हेद्वारे खरीप पीक नोंदणी मोहीम सुरू. 10 नोव्हेंबर पर्यंत 100% नोंदणीचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत रत्नागिरीतील 3467 शेतकऱ्यांची निवड. 10 दिवसात कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन. गणेश भक्तांची लूट पडणार महागात. मनमानी भाडे आकारणी.

0: बस रिक्षांवर आरटीओची नजर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे. आता सविस्तर घडामोडी. जिल्हा गुंतवणूक परिषद 2026 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी तब्बल 2159 कोटी रुपयांच्या 62 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली असून यातून 2426 थेट रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली. या परिषदेत पर्यटन आणि औद्योगिक विकासाला गती देणाऱ्या अनेक महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या. या प्रसंगी बोलताना उद्योग मंत्री डॉक्टर उदय सामंत,
1: आजचा कार्यक्रम हा रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक क्रांतीच्या दृष्टीने वाटचाल करणारा कार्यक्रम. अनेक वेळा असं म्हटलं जातं की कोकणामध्ये आणि विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्योग येत नाही, उद्योगांची वाढ होत नाही, बाहेरचे उद्योग आले तर आपण त्याला विरोध करतो, अशा पद्धतीचा एक ठपका आपल्या ह्या दोन्ही जिल्ह्यांवर असताना आज रत्नागिरी सारख्या जिल्ह्यामध्ये सुमारे 2159 कोटीची गुंतवणूक आपले स्थानिक लोक करत आहेत. आणि हे कौतुक करत असताना विजय एक्सप्रेस इन हॉटेलचा ग्रुप आहे, त्याची सगळी मंडळी इथं आलेली आहे, त्यांचं मनापासून कौतुक.
0: विशेष सखोल पुनरीक्षण SIR प्रक्रियेत कोकण विभागातील 75 मतदारसंघातील 2,47,00,000 मतदारांपैकी सुमारे 79,00,000 न सापडलेल्या मतदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्या मतदारांनी घाबरून न जाता किंवा नाव वगळले गेले असा गैरसमज न करता 30 सप्टेंबर 2026 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह नावाची पडताळणी आणि नोंदणी करावी असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांनी केलं आहे. ही प्रारूप यादी सर्व जिल्हाधिकारी आणि कोकण विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मतदार यादी अचूक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी नागरिकांनी 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती सादर करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची आणि स्थानिकांची गैरसोय टाळण्यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले. प्रवाशांची फसवणूक रोखण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाने रिक्षांची मीटर तपासणी करून प्रत्येक स्टँडवर अधिकृत भाडे दरपत्रकाचे फलक लावावे अशा सूचना त्यांनी दिल्या. मुंबई गोवा महामार्ग आणि मिऱ्या कोल्हापूर मार्गावर घाट रस्त्यांवर आपत्कालीन यंत्रणा, दिशादर्शक आणि रेडियम फलक सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय ST आणि रेल्वे फेऱ्यांचे समन्वय, अखंडित वीज आणि CNG पुरवठा, खाद्यपदार्थ तपासणी आणि कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. उत्सव काळात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी सतर्क राहावे आणि रात्रीच्या वेळी मोबाईल बंद ठेवू नयेत असा इशारा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला. राज्यात राबवल्या जाणाऱ्या 300 कोटी वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्याला दिलेल्या 35,77,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सर्व यंत्रणांनी वेळेत पूर्ण करावे आणि त्याची अमृत वृक्ष ऍपवर ऑनलाईन नोंदणी करावी असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीत दिले. या मोहिमेसाठी सर्व तहसीलदार, नगर परिषद आणि नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, शिक्षण अधिकारी आणि MIDC ने आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपणाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या बैठकीला कृषी, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक वनीकरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत संकल्पनेला आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तंत्रज्ञानधिष्ठित आधुनिक पोलिसिंगच्या व्हिजनला अनुसरून रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या अभिनव संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या देशातील पहिल्या AI आधारित रेड्स ऍपला प्रधानमंत्री सिल्व्हर कप स्पर्धेत देशात तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा पोलीस तपास प्रक्रियेत प्रभावी वापर करणाऱ्या या उपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. मिशन फिनिक्स अंतर्गत रत्नागिरी पोलीस दल आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रग्ज फ्री रत्नागिरी जनजागृती अभियानासाठी रेन रन मॅरेथॉनचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पालकमंत्री डॉक्टर सामंत आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनचा शुभारंभ झाला. नशामुक्त समाजाचा संकल्प करत रत्नागिरी जिल्ह्यातील

0: सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि नागरिकांनी या मॅरेथॉन मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान देशातील उत्कृष्ट 5 पोलीस अधिकाऱ्यांमध्ये निवड झाल्याबद्दल रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांचं उपस्थित मान्यवरांकडून विशेष अभिनंदन करण्यात आलं. या मॅरेथॉनच्या माध्यमातून तरुण पिढीला व्यसनाधीनतेपासून दूर ठेवणे आणि समाजात अंमली पदार्थांच्या विरोधात व्यापक जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गुन्ह्यांच्या तपासाची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि मागील प्रकरणांमधील तपासातील त्रुटींची पुनरावृत्ती टाळण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी अधिनिर्णय ऍप विकसित केलं आहे. याविषयी बोलताना रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे.
1: नमस्कार, मी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे. रत्नागिरी पोलीस दलाने नुकतेच अधिनिर्णय हे ऍप बनवलेले आहे. हे AI तंत्रज्ञानावर आधारित ऍप आहे. या ऍपचा वापर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल इन्व्हेस्टिगेशन मध्ये अधिक बळकटी आणण्यासाठी करत आहे. पोलिसांकडून तपास करताना बऱ्याचशा त्रुटी राहून जातात. या त्रुटी जेव्हा कोर्टामध्ये आपली केस सादर होते त्यावेळी माननीय कोर्टाच्या निकालामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा यावर होतो. पण कोर्ट केसेसचे जे निकाल असतात ते खूप मोठे असतात, त्यामुळे त्याचे अवलोकन करणे अवघड असते. त्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने हे ऍप बनवलेले आहे. या ऍपचा वापर करून कोर्टाचे लागलेले निकाल याचे हे ऍप अनालिसिस करून एका पानामध्ये त्याची समरी बनवून ते रत्नागिरी जिल्हा पोलीस दलात अधिकारी व अंमलदारांच्या अभ्यासासाठी आणि कसं त्याचं आकलन झालेलं आहे आणि काय त्रुटी राहिलेल्या आहेत तपासामध्ये याबाबत हे ऍप मार्गदर्शन करते. रोज सकाळ आणि संध्याकाळी रोल कॉलवर आमचे अधिकारी ह्या ऍपने केलेल्या अनालिसिसचे जे कोर्टाचे निकाल आहेत त्याचे वाचन अंमलदारांसमोर आणि अधिकाऱ्यांसमोर होत आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या तपासात राहणाऱ्या त्रुटी समजत आहेत आणि त्या त्रुटी पुन्हा राहू नये आणि येणाऱ्या तपासाची क्वालिटी वाढवावी आणि इम्प्रूव्ह व्हावी आणि जेणेकरून आपला कन्व्हिक्शन रेट वाढावा यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. आणि AI तंत्रज्ञानाचा या वापरामुळे रत्नागिरीतील जिल्हा पोलीस दल हे खरोखरच एक आधुनिक पोलीस दल म्हणून उभरून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा हा अभिनव उपक्रम महाराष्ट्रातील पोलिसिंगला एक नवी दिशा देण्यासाठी सक्षम ठरलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
0: कृषी विभागाच्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत सन 2026-27 या वर्षासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 3467 शेतकऱ्यांची प्रथम अर्ज करण्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर निवड करण्यात आली आहे. याविषयी आवाहन करत आहेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी शिवकुमार सदाफुले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रत्नागिरी. आपणास आवाहन करतो की रत्नागिरी जिल्ह्यामधील कृषी विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत नुकतीच 3467 शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुढील 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांनी नजीकच्या CSC सेंटर, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून आपली आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. यामध्ये प्रामुख्याने पॉवर टिलर, पॉवर विडर, ग्रास कटर, चेनसॉ, पॉवर स्प्रेअर, भात मळणी यंत्र अशा आधुनिक कृषी यंत्रांची निवड झालेली आहे. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या यंत्र अवजारांची आवश्यक ती कागदपत्रे जसे की दरपत्रक, टेस्ट रिपोर्ट ही MHADBT पोर्टलवर तात्काळ शेतकऱ्यांनी त्यांच्या लॉग इन मधून भरणे अपेक्षित आहे. त्यानंतर संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्या द्वारा त्यांना सदर यंत्र अवजार खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती दिली जाईल. तत्पश्चात शेतकऱ्यांनी सदरची यंत्रे लवकरात लवकर खरेदी करून त्याची बिले ही सदर पोर्टलवरती म्हणजेच MHADBT पोर्टलवर पुन्हा अपलोड करणे गरजेचे आहे. यानंतर सदर यंत्र अवजाराची तपासणी करून शेतकऱ्यांना देय असलेले अनुदान वितरित केले जाणार आहे. तरी माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे, आपली झालेली निवड तात्काळ पाहून आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावीत आणि कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घ्यावा. धन्यवाद.
0: गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग ऍक्शन मोडवर आला आहे. याविषयी बोलताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे म्हणाले.
3: नमस्कार रत्नागिरीकर, मी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपला सर्वांचा प्रवास सुखकर व्हावा, सुरक्षित व्हावा याकरिता आमचा विभाग कार्यरत आहे. यामध्ये आपण रिक्षा संघटना आणि बस वाहतूकदार संघटना यांची बैठक घेतलेली आहे. रिक्षा चालकांनी प्रवाशांकडून अवास्या सवा भाडे न आकारता मनमानी भाडे आकारणे, उद्धट वर्तन करू नये याकरिता त्यांना समज देण्यात आलेली आहे. यासोबतच अधिकृत भाडेदर जे आहे रिक्षाचं ते पण आपण त्यांना प्रसिद्धी देत आहोत. त्याचबरोबर जे बस वाहतूकदार आहेत त्यांनी देखील वाहनाचे सर्व कागदपत्रे वैध ठेवावेत आणि सुरक्षित वाहनातूनच प्रवाशांची वाहतूक करावी. त्याचबरोबर त्यांनी देखील जे ठरवून दिलेलं आहे शासनानं त्याच मर्यादेमध्ये राहून त्यांनी भाडे आकारावे. वाहन थांबवताना शहरामध्ये

0: म्हटले हायवेवर वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही याची त्यांनी दक्षता घ्यावी याबाबत त्यांना सूचना देण्यात आलेली आहे. याचबरोबर आपण आगमनाच्या आणि विसर्जन जो कालावधी आहे मुख्य सणाच्या कालावधीमध्ये आपली जी पथकं आहेत ती मुंबई गोवा महामार्ग अथवा कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग अशा महत्वाच्या रस्त्यावरती गस्त घालणार असून त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारला वाहतुकीला अडथळा होणार नाही, वाहतुकीची कोंडी होणार नाही यासाठी खबरदारी घेतली जाणार आहे. कोणती दुर्घटना घडल्यास अथवा वाहतुकीची कोंडी होत असल्यास तात्काळ त्या ठिकाणी आपण मदत उपलब्ध करून देणार आहोत. सणाच्या कालावधीमध्ये आपण सदर महामार्गावरून अवजड वाहतुकीची जी मालवाहू वाहने आहेत त्यांना वाहतूक बंदी आदेशाची आपण त्या ठिकाणी अंमलबजावणी करणार आहोत. मात्र त्याचबरोबर ज्या अत्यावश्यक सेवेतील वाहने आहेत त्यांना मात्र आपण या ठिकाणी मुभा देणार आहोत. मी यामार्फत आपल्या सर्वांना विनंती करतो की हा सण आहे निर्विघ्नपणे आणि सर्वांचा सुरक्षितपणे पार पाडण्यासाठी आपण वाहतुकीच्या नियमांचं आणि शिस्तीचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं. धन्यवाद.
1: बालकांच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांना वेळेत न्याय मिळवून देण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयाने आणि संवेदनशीलतेने कार्य करावे असं आवाहन प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनोद जाधव यांनी केले. बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत शासकीय यंत्रणांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी रत्नागिरीतील विधी सेवा सदन येथे आयोजित मार्गदर्शक कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रसंगी बालन्याय मंडळाच्या प्रधान न्याय दंडाधिकारी एडी गाडे यांनी न्यायालयीन प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तर पोलीस उप अधीक्षक मुख्तार शेख यांनी बाल संरक्षणाबाबतच्या कायदेशीर तरतुदींवर प्रकाश टाकला. बालकल्याण समितीच्या सदस्य प्रिया लोलेकर यांनी उपस्थित शासकीय अधिकारी बालकल्याण पोलीस अधिकारी आणि पॅनेलवरील वकिलांशी बालहक्काशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधला. भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राने संशोधन रोपनिर्मिती आणि नारळ विक्रीच्या माध्यमातून गतवर्षी 1,20,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळवत आर्थिक यशाचा टप्पा गाठला आहे. हे केंद्र नारळ लागवडीसह आंतरपिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे. याबद्दल बोलत आहेत डॉक्टर KV मालशे, केंद्र प्रमुख प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे.
2: 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन पूर्ण विश्वामध्ये नारळाचं महत्व महती याच्याबाबत जनजागृती व्हावी म्हणून जागतिक नारळ दिनाचे कार्यक्रम साजरा केला जातो. आपल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रावरही या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. आपल्या कोकणचा विचार केला तर आंबा काजू या पिकांबरोबरच नारळ हे नगदी पीक आहे आणि याची लागवड याचं क्षेत्रही मोठ्या प्रमाणावरती आहे. आपल्या राज्याचा विचार केला तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे दोन जिल्हे नारळ उत्पादन नारळ क्षेत्र याच्यामध्ये अग्रेसर जिल्हे आहेत. आपल्या भागात विचार केला तर उष्ण आणि दमट वातावरण हे नारळाला पोषक असतं पण काही भागामध्ये भौगोलिक परिस्थिती म्हणजे डोंगर उताराचा प्रदेश अपुरा सिंचन सुविधा यामुळे क्षेत्र विस्तारालाच थोड्याशा मर्यादा आहेत पण समुद्रकाठचा भाग खाडीकिनाऱ्याचा प्रदेश किंवा नदीकाठचा भाग या ठिकाणी अजूनही नारळ लागवड उत्पादन घेण्याला खूप मोठा वाव आहे. आज आपल्या भागाची उत्पादकताही खूप आहे. अलीकडच्या काळामध्ये बघितलं तर निसर्ग वादळ तौक्ते वादळ अशा काही नैसर्गिक आपत्ती आल्या त्याचा परिणाम हा नारळ उत्पादनावरती झाला. काही भागामध्ये बागात उद्ध्वस्त झाल्या पण शेतकऱ्याने नेटाने त्या बागा परत उभ्या केल्या. उत्पादनामध्ये वाढही होत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुद्धा आपल्याकडे साधारणपणे 14-15% उत्पन्न वाढलेलं दिसून येत आहे. आज आपल्याकडे नारळामध्ये शहाळी असतील किंवा पक्व नारळ असतील नारळ आधारित उद्योगधंदे असतील मग त्याच्यामध्ये तेल काथ्या असे काही उद्योग आहेत त्यांच्यामध्ये वाढ होण्याला खूप संधी आहेत. आपल्याकडे नारळामध्ये मुख्य अडचण म्हणजे काय की मोठ्या प्रमाणावरती क्षेत्र विस्तार नाही किंवा शेतकरी जमीन धारणा कमी असल्यामुळे नारळाखालचं वैयक्तिक क्षेत्र हे कमी आहे पण सामुदायिक किंवा आपण त्याला कम्युनिटी अप्रोच म्हणतो या दृष्टीने जर शेतकऱ्यांनी जर नारळाकडे बघितलं एकत्र येऊन शेती केली उत्पादन घेतलं तर त्याचं विपणन उद्योगधंदा हे आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि अशा चांगल्या संधी आपल्याला नारळामध्ये एक रोजगार निर्मितीचं साधन आहे. कौशल्यपूर्ण रोजगार जो स्थलांतरित होतोय ह्या नारळामध्ये परत उभा राहू शकतो एवढी निश्चितच खात्री आहे.
1: रत्नागिरी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2026-27 साठी डिजिटल क्रॉप सर्व्हे DCSMH मोबाईल ऍपद्वारे पीक नोंदणी मोहीम सुरू झाली असून 10 नोव्हेंबर 2026 पर्यंत 100% नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. या मोहिमेत गावनिहाय नेमलेल्या सहायकांमार्फत शेतातील पिकांची अचूक माहिती विनामूल्य संकलित केली जात आहे. या डिजिटल नोंदणीमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजनांचा लाभ पीक विमा आणि आपत्ती नुकसान भरपाई तसंच केंद्र सरकारच्या ऍग्री स्टॅक प्रकल्पासाठी मदत होणार आहे. सर्व शेतकरी खातेदारांनी आपल्या पिकांची 100% नोंदणी पूर्ण झाल्याची खात्री करावी आणि अडचण आल्यास तलाठी किंवा

0: कृषी सहाय्यकांशी संपर्क साधावा असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. दापोली सायकलिंग क्लबचे 56 वर्षीय सदस्य सुनील शिंदे यांनी आग्रा ते राजगड हा 1400 किलोमीटरचा खडतर प्रवास अवघ्या 11 दिवसात यशस्वीपणे पूर्ण केला. पुणे येथील गरुड झेप संस्थेने 17 ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत आयोजित केलेल्या ऐतिहासिक सायकल मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेदरम्यान त्यांनी दररोज 100 ते 150 किलोमीटर सायकल चालवत उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या 4 राज्यातील ऊन वारा, पाऊस आणि चढ उतारांचा सामना केला. आरोग्यासाठी सायकल याविषयी जनजागृती करत त्यांनी हा आयुष्यभर स्मरणात राहणारा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला. मुंबई विद्यापीठाच्या 57 आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात देवरुखचे सुपुत्र आणि प्रसिद्ध रांगोळी कलाकार विलास विजय रहाटे यांच्या कलेला पुन्हा एकदा दाद मिळाली आहे. रहाटे यांनी साकारलेली प्रसिद्ध अभिनेते बोमन इराणी यांची हुबेहूब रांगोळी पाहून खुद्द बोमन इराणी यांनी उत्स्फूर्तपणे एक्सेलंट अशी प्रतिक्रिया देत त्यांच्या कलेचं कौतुक केलं. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित या सोहळ्यात रहाटे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पेंच व्याघ्र प्रकल्पातून सह्याद्रीत दाखल झालेल्या हिरकणी या वाघिणीने चिपळूण तालुक्याच्या डोंगर कपाऱ्यात तब्बल 2 महिने वास्तव्य केले. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने कॅमेरा ट्रॅप आणि रेडिओ कॉलरच्या माध्यमातून तिच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले होते. चिपळूण शहरापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावरून प्रवास करत तिने मानवी वस्तीला कोणताही त्रास न देता आपला अधिवास सुरक्षित ठेवला. तिच्या या वास्तव्यामुळे चिपळूण आणि बाजूचा परिसर वाघांसाठी सुरक्षित आणि अनुकूल अधिवास असल्याचे स्पष्ट झाले आहे. वन विभागाने नागरिकांमध्ये जनजागृती करत प्राण्यांची छेडछाड न करण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. श्रोते हो, तर या होत्या मागील सप्ताहातील घडलेल्या काही घडामोडी. अवतीभवती या कार्यक्रमातून मी वैष्णवी आता तुमचा निरोप घेते. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.
1: घडामोडींचा आढावा अवतीभवती. निवेदिका वैष्णवी रिसबुड. सादर करते विवेक वानखडे.
2: अवतीभवती हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाची सुरुवात करूया दीवाना या चित्रपटातल्या समीर यांच्या गीतानं. नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत कुमार सानू.

कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत आता ऐकूया. नदीम श्रवण यांचं संगीत असलेलं हे गीत आहे साजन ह्या चित्रपटातलं.

0: बिनधास्त आहात,
1: कारण आम्हाला ठाऊक आहे
0: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
1: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
0: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
1: वारणा पनीर.
0: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.

तेरे नाम या चित्रपटातलं समीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया कुमार सानू आणि साधना सरगम यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत. राजेश रोशन यांचं संगीत असलेलं हे गीत आहे जुर्म या चित्रपटातलं.

0: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
1: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
0: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
1: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
2: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: श्रोते हो, लख लख चंदेरी या कार्यक्रमात शेवटी ऐकूया उदित नारायण आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीतबद्ध केलंय संजीव दर्शन यांनी.

मन या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो लख लख चंदेरी हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: दमदार लोकांसाठी कसदार दूध वारणा दूध।
1: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास।
2: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास।
1: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी।
2: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह।
3: मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्स वर आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र। आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम आणि या पहिल्या प्रसारण सभेत मी आपली रेडिओ सखी दीप्ती मुसळे। श्रोते हो, आता वेळ झाली आहे बालजगत या बालदोस्तांसाठीच्या कार्यक्रमाची। तर ऐकूया आजचा बालजगत। आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात गप्पा गोष्टी आणि गाणी इरा सबनीस आणि शिवराय आगरे यांच्यासोबत। निवेदिका कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे।
4: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत।

नमस्कार बालदोस्तांनो, बालजगत या कार्यक्रमात मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बालदोस्तांनो, आजच्या गप्पा गोष्टी आणि गाणी या कार्यक्रमात मी तुम्हाला दोन गुणी बाल

0: दोस्तांना भेटवणार आहे. आज आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहे 5 वर्षाची छोटुकली इरा सबनीस आणि तिच्याबरोबर इयत्ता 6वीमध्ये शिकत असलेला शिवराय आगरे हा सुद्धा उपस्थित आहे. आजच्या या भागात या दोघांशी अगदी मनसोक्त गप्पा मारूया. दोघांचंही आमच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
2: थँक्यू.
0: कसं वाटतंय तुम्हाला आमच्या

0: ಚಿಕ್ಕ ತೀರಾ?
1: ಸೌ ಗೋದಾವರಿ ದೇವಿ ಭೌರಿ ಲಾಲ್ ಪಿಯಾನಿ ಬಾನ್ ಮಂದಿರ್ ರತ್ನಗಿರಿ.
0: आणि शिवराय तू कुठल्या शाळेत शिकतोस?
2: पटवर्धन हायस्कूल.
0: तुझ्या आवडत्या शिक्षिका किंवा शिक्षक कोण आहेत?
2: भाटकर मॅडम.
0: का बरं, का आवडतात तुला त्या?
2: ते आम्हाला सगळं एक एक परिचय किंवा एक एक ओळ नीट समजावून सांगतात.
0: म्हणून तुला त्या आवडतात. त्यांनी शिकवलेलं एकदम व्यवस्थित कळतं.
2: हो.
0: अच्छा, मग तुला शाळेत जायला आवडतं?
2: हो.
0: का बरं आवडतं?
2: आपल्या शाळेत गेल्यावर चांगले मित्रमैत्रिणी भेटतात. अजून शिक्षक भेटतात. शिक्षक आपल्याला चांगलं शिकवतात. आणि शिक्षक त्याबरोबरच नवनवीन गोष्टी सांगतात. म्हणून मला शाळेत जायला आवडतो.
0: मग मला सांग की शनिवार नंतर जो रविवार येतो ना सुट्टीचा वार, त्या दिवशी तू त्या सुट्टीच्या वाराची वाट बघत असतोस की रविवार नंतर येणाऱ्या सोमवारची शाळेच्या दिवसाची वाट बघत असतोस?
2: मी मंगळवारची वाट बघतो. मंगळवारच्या चौथा आणि पाचवा तास आमचा कलाच असतो. मला ड्रॉइंग काय खूप आवडतं.
0: काय सांगतोस, कसल्या प्रकारचं ड्रॉइंग करतोस तू सांग मला? कोणतंही आवडत. अच्छा, इरा त्याला ड्रॉइंग आवडतं, तुला काय आवडतं सांग?
1: ड्रॉइंग आवडतं.
0: तुला पण ड्रॉइंग आवडतं? ड्रॉइंग, पेंटिंग. मला सांग, तुला आवडतं का शाळेत जायला?
1: हो.
0: का आवडतं ग?
1: तिथे आपल्याला खेळायला देतात, बाई मिळतात, मित्र मिळतात, ते आपल्यासोबत खेळतात.
0: पण मग तू शाळेत जाऊन अभ्यास करतेस की नाही मग, की फक्त मैत्रिणींशी खेळत बसतेस?
1: जाते, अभ्यास पण.
0: अभ्यास करतेस? अभ्यास करायला आवडतं तुला?
1: होय.
0: अच्छा, मला सांग आपल्या आठवड्यामध्ये किती वार असतात माहितीये का तुला?
1: हो.
0: कोणते?
1: रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
0: मग यातला तुझा सगळ्यात आवडता वार कोणता आहे?
1: संडे.
0: संडे? का ग?
1: जायला मिळतच नाही, पूर्ण टाइम मिळतो.
0: पूर्ण टाइम मिळतो तुला? कशासाठी? तुझ्यासाठी. काय करतेस तू संडेला सांग मला?
1: संडेला उठतच नाही.
0: लवकर उठत नाहीस? हा, झोपायला मिळतं मस्त पैकी. आणि
1: 10 वाजता उठते.
0: बापरे. आणि मग बाकीच्या दिवशी?
1: बाकीच्या दिवशी थोडं लेट होते. माझी मावशी उठवते मला.
0: होय.
1: एकदा हाक मारली की उठते.
0: बाकीच्या दिवशी एकदा हाक मारली की उठतेस? आणि रविवारी 10 वाजले तरी उठत नाहीस?
1: 10 वाजता उठते.
0: बर. शिवराय, तुझं नाव किती छान आहे. तुला तुझ्या नावाचा अर्थ माहितीये का? कुणाचं नाव आहे बरं शिवराय?
2: शिवाजी महाराजांचं.
0: बरोबर, शिवाजी महाराजांचं नाव आहे. मग तुला माहितीये शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी काय काय केलंय?
2: माहितीये.
0: सांग बघू.
2: शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. आपल्या लोकांसाठी आपलं स्वराज्य असायला हवं असं त्यांना वाटायचं. म्हणूनच मावळ्यांना सोबत घेऊन त्यांनी स्वराज्य उभं केलं.
0: बरोबर, अगदी बरोबर. तुला शिवाजी महाराजांवर आधारित एखादं गाणं ऐकायला आवडेल का?
2: हो.
1: ताई, मी म्हणू?
0: हो, म्हण ना.
1: इंद्रजी मी जंब पर वार वसू अंब पर रावण सदंब पर रघुकुल राजे पवन बारी बापर शंभुरती नापर जो सस बापर राम दी राजे जय भवानी जय शिवाजी उद्रात माऊली रे तीच सावली करगोट रावळी शिवशंकरा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा कर दुष्ट तुझना प्रकरा संताच रक्षतो शत्रुनी खंडतो भावंत भावना संतापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वता माता पिता सका शिवभूपतो शिवभूपतो जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी.
0: वा मस्त, किती छान गातेस तू. तुला कोणी शिकवलं गाणं इरा?
1: माझ्या आईने शिकवलं.
0: आईने शिकवलं? आणि तुला गाणं म्हणायला खूप आवडतं?
1: हो.
0: अच्छा, मग कधी तू शाळेमध्ये गाणं म्हटलंस का स्टेजवर उभं राहून?
1: हो, एकच गाणं म्हटलं.
0: कुठलं गाणं म्हटलं शाळेत? मग आम्हाला पण ऐकव ना गाणं ते.
1: चिव चिव चिमणे अगये चिमणे काय रे चिमण्या हावक आणलाय मोत्याचा दाणा बघू बघू बघू आहा छान आहे पण ठेवायचं कुठे ठेवायचं कुठे त्यात काय मोठे बांधूया घरटे हा झाडाच्या फांदीवर बांधूया छोटे घर चला चला लवकर काम करू भरभर मी आणते मी आणते मी आणते कापूस मी आणते

0: पाडा, मी आणते गवत, मी आणतो दोरा, आतमध्ये छानदार कापूस ठेवू, कडेने गवत पसरून ठेवू, गवताच्या काढून काड्या ठेवू, सगळी करू न दोरा नशिव, आतमध्ये छानदार पिलांना ठेवू, पिले काय करतील, चरा शिकतील, दाणा खातील, पाणी पितील, गवताच्या गादीत कापसाच्या औषधीत चिमुकले पिल्ले राहतील कुशीत, चिमुकले पिल्ले राहतील कुशीत।
1: मस्त, किती छान गाते ना शिवराय ही।
2: हो
1: मला सांगा, तुम्हाला दोघांना माहितीये का आपले मराठी महिने किती आहेत?
0: 12।
1: कोणते कोणते 12 महिने आहेत माहितीये का?
0: हो,
2: चैत्र,
0: वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन।
1: व्हेरी गुड। मग आत्ता कुठला महिना चालू आहे माहितीये तुम्हाला?
2: हो,
1: कोणता?
2: श्रावण।
1: वा वा वा, खूप छान माहिती आहे तुम्हाला। तर हा श्रावण महिना संपल्यानंतर आपल्या घरी कोणीतरी एक पाहुणा येतो भाद्रपद महिन्यामध्ये, तो कोण येतो माहितीये का? कोण येतो सांगा बघू।
0: गणपती।
1: गणपती बाप्पा येतो। तुमच्या घरी येतो का गणपती बाप्पा?
0: हो।
1: किती दिवस असतो तुमच्याकडे?
2: 5।
1: 5 दिवस असतो आणि तुझ्या घरी पण 5 दिवस असतो? अरे वा। आणि मला सांगा, गणपती बाप्पाच्या आईचं नाव माहितीये तुम्हाला?
2: हो।
1: काय?
2: पार्वती।
1: आणि गणपती बाप्पांच्या बाबांचं नाव काय सांग, तू सांग आता।
0: शंकर।
1: हा बरोबर। आणि आपला जो गणपती बाप्पा असतो त्याच्या पायाजवळ छोटूसा प्राणी बसलेला असतो, त्याचं नाव काय असतं?
2: उंदीर।
1: उंदीर मामा। पण त्याचं नाव काय असतं? मूषक।
0: मूषक।
1: काय नाव असतं?
0: मूषक।
1: हा बरोबर। शाळेला सुट्टी असते बरोबर गणपतीत, ते या सुट्टीमध्ये तुम्ही काय काय करता?
0: मोदक खातो।
1: मोदक खातो। आणि अजून
2: गणपती जवळ असतो।
1: गणपती जवळ
2: गणपतीला नमस्कार करायला जातो।
1: आणि छान छान सजावट करता की नाही, मखर करता की नाही तयार?
2: आरती ओवाळतो गणपतीला।
1: आरत्या म्हणतो। इरा तू आरती म्हणतेस की नाही गणपतीची? तुला येते का गणपतीची आरती? मला दोघांनी आरती म्हणून दाखवाल का? सुख करता दुःख।

0: देव।
1: मग तुम्ही सगळेजण घरी एकत्र आरती म्हणता?
2: हो
0: हो।
1: इरा तू गावाला जातेस गणपतीसाठी?
0: हो।
1: तुझं कुठचं गाव आहे?
0: सावंतवाडी कोलगाव।
1: अच्छा, मग तू तिकडे जातेस?
0: हो।
1: अरे वा, आणि तुमच्या घरी गणपती कुठे येतो सांग मला?
2: दोन ठिकाणी येतो।
1: दोन ठिकाणी येतो, कुठे बरं?
2: नाटुंड्यात आणि मेरवीत।
1: अच्छा, मग तू कुठे जातोस?
2: दोन्हीकडे।
1: दोन्हीकडे जातोस, अच्छा। मजा येते की नाही आपल्याला? गणपती बाप्पा आपल्या घरी येतो, छान वातावरण असतं, सगळीकडे मस्त धूप अगरबत्त्यांचा वास असतो, आई मस्त मस्त मोदक बनवते, ते मोदक आपण खातो, बाप्पाला पण देतो, छान आरत्या म्हणतो आणि मस्त सगळी सुट्टी एन्जॉय करतो, हे की नाही? अभ्यासाला पण सुट्टी असते आणि आपल्या शाळेला पण सुट्टी असते, फक्त मज्जा करायची बाप्पा समोर बसून, हो की नाही?
2: ताई, मी आईच्या मोबाईल वर एक मेसेज वाचला होता।
1: कसला रे?
2: गणपती बाप्पाचा।
1: होय,
2: तुम्हाला ऐकून दाखवू का?
1: हो, आम्हाला आवडेल ना, तुला ऐकायला आवडेल ना ग?
0: हो।
2: नमस्कार नमस्कार बाल दोस्तोनो, माझं नाव शिवराय तुषार आगरे। आज मी आपल्याशी माझ्या अगदी आवडत्या विषयावर बोलणार आहे। तो विषय म्हणजे माझा आवडता गणपती बाप्पा। गणपती बाप्पा म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर लगेच येतं ती आपली सुंदर रत्नागिरी, हिरवागार निसर्ग, नारळी पोपळीची झाडं, लाल मातीची कौलारू घरं, समुद्राच्या लाटा आणि या सगळ्याच्या साक्षीने येणारा आपला लाडका गणपती बाप्पा। गणपती बाप्पा म्हणजे माझ्यासाठी केवळ देव नाही तर तो माझा मित्र आहे। तो माझ्या घरातला एक सदस्य आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाची मी वर्षभर आतुरतेने वाट पाहतो। गणपती येणार म्हटलं की गणपती उत्सव जवळ आला की रत्नागिरीत वातावरण बदलून जातं। घराची साफसफाई सुरू होते, कोणी घर रंगवतं

लावतं, कुणी सजावट करण्यासाठी फुलं आणतं, कुणी मकर तयार करतं, कुणी बाप्पासाठी सुंदर आरास करण्याचा विचार करतं। बाजारातही लगबग सुरू होते, फुलांची दुकानं, सजावटीचे सामान, दुर्वा आहार, मोदकासाठी लागणारे साहित्य, सगळीकडे गणपतीमय वातावरण दिसू लागतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यंदा आपला बाप्पा कधी येणार ही उत्सुकता प्रत्येकाच्या मनात असते। गणपतीच्या आगमनाच्या दिवशी तर घरातील सगळीच मंडळी आनंदात असतात। बाप्पाची मूर्ती घरी आणताना गणपती बाप्पा मोर्या हा जयघोष केला जातो आणि मग विधीपूर्वक बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते। त्या क्षणी घरात एक वेगळंच चैतन्य निर्माण होतं। मला गणपती बाप्पा खूप आवडतो, कारण गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो, म्हणजे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर करणारा, त्यांना सुखकर्ता असेही म्हणतात, म्हणजे आपल्या जीवनात सुख आणि आनंद आणणारा। पण मला गणपती बाप्पाची आणखी एक गोष्ट आवडते, ती गोष्ट म्हणजे त्याचं रूप। मोठे कान, लहान डोळे, मोठं पोट आणि सोंड, बाप्पाचं प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी शिकवतं। मोठे कान सांगतात सगळ्यांचा ऐका, लहान डोळे सांगतात लक्ष केंद्रित करा, मोठं पोट सांगतं आयुष्यात आलेल्या चांगल्या वाईट गोष्टी सामावून घ्या, आणि त्यांची सोंड आपल्याला शिकवते परिस्थितीनुसार स्वतःला बदलायला शिका। म्हणूनच गणपती बाप्पा मला देवाबरोबरच एक शिक्षकही वाटतो। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाला विशेष महत्त्व आहे। रत्नागिरी जिल्हा हा कोकणाच्या लोकसंस्कृतीचा सुंदर प्रतिनिधी आहे। इथल्या परंपरा, रूढी आणि सण उत्सव यामध्ये कोकणाची संस्कृती दिसून येते। विशेष म्हणजे गौरी गणपती हा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख सणांपैकी एक आहे। गणेशोत्सवाच्या दिवसात बाहेरगावी किंवा शहरात कामानिमित्त गेलेली अनेक माणसं आपल्या गावाकडे परत येतात। म्हणून गणेश उत्सव म्हणजे केवळ धार्मिक उत्सव नाही, तो माणसांना पुन्हा एकत्र आणणारा उत्सव आहे। घरातील माणसं एकत्र येतात, नातेवाईक भेटतात, मित्रमंडळी भेटतात, लहान मुलांना आजी आजोबांच्या घरी जाण्याचा आनंद मिळतो आणि घर पुन्हा एकदा गजबजून जातं। गणपती उत्सव म्हटलं की मला सगळ्यात आधी आठवतं ते म्हणजे उकडीचे मोदक, गरमागरम उकडीचे मोदक, त्यावर तूप, वा नुसतं नाव घेतलं तरी तोंडाला पाणी सुटतं। आई किंवा आजी मोदक बनवत असताना स्वयंपाक घरातून येणारा वास संपूर्ण घरात पसरतो। मोदक हा बाप्पाचा आवडता नैवेद्य मानला जातो। पण गणेशोत्सवात फक्त मोदकच नाही, कोकणात घराघरात आपल्या परंपरेनुसार वेगवेगळे पदार्थ केले जातात। या पदार्थामधून आपल्या पूर्वजांची खाद्य संस्कृती ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचते। संध्याकाळ झाली की घरात दिवे लागतात, बाप्पासमोर फुलांची आरास असते, धुपांचा सुगंध दरवळत असतो आणि मग सुरू होते आरती। आरतीचा आवाज घराबाहेरही ऐकू येतो, शेजाऱ्याच्या घरातून आरतीचा आवाज येत असतो। कुठे टाळ मृदुंगाचा आवाज, कुठे भजन, कुठे लहान मुलांचा गोंधळ आणि सगळीकडे एकच वातावरण, गणपती बाप्पा मोर्या। गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपली पारंपरिक लोककला ही जिवंत राहते। रत्नागिरी जिल्ह्यात जाकडी, नमन आणि दशावतार यांसारख्या लोककला जपल्या जातात। गणेशोत्सवाच्या काळात अशा कलांना व्यासपीठ मिळते। लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक जण या कार्यक्रमाचा आनंद घेतात। यामुळे आपली संस्कृती केवळ पुस्तकात राहत नाही, ती आपल्या डोळ्यासमोर जिवंत राहते आणि आपल्यासारख्या मुलांना ती पुढे नेण्याची प्रेरणा मिळते। आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे हे तर गणपती भक्तांसाठी विशेष श्रद्धास्थान आहे। समुद्र किनाऱ्यालगत असलेले श्री गणपतीचे प्राचीन मंदिर हे गणपतीपुळे मुख्य आकर्षण आहे। समुद्राच्या लाटा, समोर सुंदर मंदिर आणि

0: बाप्पाचे दर्शन, गणपतीपुळेचा समुद्रकिनारा आणि गणपती मंदिर यामुळे भक्तांसोबत पर्यटकांनाही आकर्षित करतं. बाप्पाचे दिवस कधी संपतात हे कळतही नाही आणि मग येतो विसर्जनाचा दिवस. त्या दिवशी मनात आनंदही असतो आणि थोडे दुःखही. आपण बाप्पाची आरती करतो, नैवेद्य दाखवतो आणि मग बाप्पाला निरोप देण्यासाठी निघतो. सगळे मिळून म्हणतो, गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोर्या, पुढच्या वर्षी लवकर या. बाप्पाची मूर्ती पाण्यात विसर्जित होताना मनात एकच भावना असते, बाप्पा तुम्ही आमच्यापासून दूर जात नाही, तुम्ही आमच्या मनात कायम राहता. मला वाटतं गणपती बाप्पावर प्रेम करणं म्हणजे फक्त मोठी सजावट करणं किंवा मोठ्या आवाजात उत्सव साजरा करणं नाही, तर बाप्पाने आपल्याला शिकवलेल्या निसर्ग प्रेमाचा आदर करणंही गरजेचं असतं. म्हणून आपण शक्यतो पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला पाहिजे. शाडू मातीची मूर्ती वापरू शकतो, नैसर्गिक फुलं आणि सजावटीच्या वस्तू वापरू शकतो, प्लॅस्टिकचा वापर टाळू शकतो आणि विसर्जनाच्या वेळी जल प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ शकतो. कारण आपला बाप्पा निसर्गाचा शत्रू नाही, तो तर आपल्याला निसर्गाची काळजी घ्यायला शिकवणारा आहे. गणपती बाप्पा मला खूप आवडतो कारण बाप्पा माझ्या आनंदात असतो, माझ्या अडचणीत माझ्यासोबत असतो आणि माझ्या मनातल्या छोट्या छोट्या इच्छा तो ऐकतो, अशी माझी श्रद्धा आहे. म्हणून यावर्षी माझ्या बाप्पाकडे मी मोठी गोष्ट मागणार नाही. मी एवढंच प्रार्थना करणार आहे, माझ्या कुटुंबाला सुखी ठेव, सगळ्यांना निरोगी ठेव, माझ्या मित्रमैत्रिणींना यश दे आणि आपल्या रत्नागिरीच्या सुंदर निसर्गाचं रक्षण करण्याची बुद्धी आम्हा सगळ्यांना दे. बाप्पा आम्हाला चांगला माणूस बनव, कारण मला असं वाटतं चांगले गुण, चांगले विचार आणि चांगली माणुसकी हीच बाप्पाची खरी पूजा आहे. म्हणूनच शेवटी मी एवढंच म्हणेन, माझा आवडता गणपती बाप्पा, तू माझ्या घरात येतोस, माझ्या मनात राहतोस आणि माझ्या आयुष्यात चांगल्या विचारांची दिशा देतोस. तुझ्या आगमनाने घर आनंदाने भरून जातं आणि तुझ्या विसर्जनानंतरही तुझी आठवण मनात राहते. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या. धन्यवाद.
1: किती छान माहिती दिली आहे ना या मेसेजमध्ये. हा मेसेज वाचत असताना तू असं म्हणालास की गणपती बाप्पा हा नुसता बाप्पा नाही तर तो मित्र आहे आणि तो शिक्षक सुद्धा वाटतो, कारण तो बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकवत असतो, हो की नाही. मला सांगा, आपण ज्या बाप्पाच्या समोर बसतो आणि प्रार्थना करतो त्याच्याकडे कुठली गोष्ट मागतो आपण? बाप्पा मला चांगली बुद्धी दे, बरोबर मागतेस की नाही तू बुद्धी? कारण बाप्पा ही एक बुद्धीची देवता आहे, बरोबर की नाही. मगाशी आपण बोलत होतो शिवाजी महाराजांबद्दल. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? समर्थ रामदास स्वामी. तर या रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, तर तुमच्या दोघांपैकी कुणीही एकाने मनाचे श्लोक म्हणून दाखवाल का?
2: ताई मी म्हणते.
1: म्हण ना.
2: जय जय

0: समर्थो श्रीराम समर्थो।
1: किती छान पाठांतर आहे तुझं हिरा। तू किती वर्षाची आहेस?
0: 5 वर्षाची।
1: फक्त 5 वर्षाची आहेस आणि तुझं इतकं सगळं पाठ आहे?
0: हो।
1: व्हेरी गुड। बालमित्रांनो, इराकडून ही गोष्ट नक्कीच शिकण्यासारखी आहे। तिचं वय वर्ष फक्त 5 आहे आणि तिचे उच्चार किती स्पष्ट आहेत हे आपण बघू शकतोय। मला सांगा, तुम्हाला दोघांनाही खायला काय काय आवडतं? पहिलं तू सांग शिवराय।
2: दाल भात भाजी भाकरी।
1: सगळ्या भाज्या खातोस तू?
2: हो
1: सगळ्या।
2: हो
1: आणि तू सगळ्या भाज्या खातेस का इरा? तुला कुठली भाजी आवडते?
0: मला पालेभाजी।
1: पालेभाजी। आणि भाजीसोबत तू भाकरी खातेस की चपाती खातेस?
0: दोघही।
1: दोन्ही खातेस। अच्छा, मग तुम्हाला माहितीये का की हे सगळं धान्य आपण जे खातो ना, आपल्या ताटामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात, हे आपल्या ताटापर्यंत येण्याआधी कुणीतरी ते पिकवत असतं, तर तो असतो आपला शेतकरी राजा। शेतकरी म्हणजे कोण असतो तुम्ही मला सांगू शकता का? शेतकरी म्हणजे कोण सांग बघू इरा।
0: शेतकरी हा जगाचा राजा आहे, तो आपला अन्नदाता आहे। शेतकरी दादा शेतात धान्य पिकवतो, म्हणूनच आपल्या सगळ्यांना जेवायला मिळतं। ताटामध्ये अन्न टाकू नये, अन्न हे पुनर्ब्रह्म। आपण शेतकरी दादा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे। जय जवान जय किसान।
1: बरोबर। आपण जे खातो ते आपल्या ताटापर्यंत आलंय यासाठी ते ज्याने पिकवलंय त्याचे आपण नेहमीच ऋणी असलं पाहिजे आणि आपण नेहमीच त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी। किती छान विचार मांडलायस तू, माहितीये तुला?
0: हो।
1: तुम्ही जेव्हा जेवायला बसता ना, त्याआधी आपण एक श्लोक म्हणतो। माहितीये तुम्हाला कोणता श्लोक म्हणतो?
0: आमच्या शाळेत रोज म्हणतात।
1: होय, म्हणून दाखवा बघू।
0: वननी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे,

0: समर्थ।
1: आणि जेवण झाल्यानंतर आपण काय म्हणतो? अन्नदाता
0: सुखी भव।
1: बरोबर। मगाशी तुम्ही मला मराठी महिने सांगितलेत बरोबर, मग मला सांगा मराठी ऋतू माहिती आहेत तुम्हाला?
0: हो।
1: आता कुठला ऋतू चालू आहे?
0: पावसाळा।
1: पावसाळा, बरोबर। वर्षा ऋतू चालू आहे की नाही? पावसाळा सुरू आहे आता। तुम्हाला माहितीये का पाऊस कसा काय पडतो?
0: मला माहिती आहे, सांगू मी?
1: सांग ना।
0: सरसर सरसर पाऊस येतो, टपकन खाली टेम पडतो, हा थेंब सोनेरी, हा थेंब गार।

0: हातेम आला कुठून आला कुठून आला कुठून, हत्ती एवढ्या ढगातून, हे ढग आले कुठून आले कुठून आले कुठून, फरफरणाऱ्या वाफेतून, ही वाफ आले कुठून आले कुठून आले कुठून, समुद्राच्या पाण्यातून, हा समुद्र आला कुठून आला कुठून, देवाजीने ठेवला होतून देवाजीने ठेवला होतून।
1: इरा तू सगळं छान गाण्यातूनच व्यक्त करतेस, कुठचाही प्रश्न विचारला की इरा गाणंच म्हणते हो की नाही, आणि खूप छान गाणं म्हणते। मला दोघांनीही सांगा की तुम्हाला कोणता खेळ खेळायला जास्त आवडतं।
0: पकडा पकडी।
1: सगळ्यांना पकडायला आवडतं तुला,
0: होय।
1: आणि मी असं ऐकलंय की तू तायकोंदो शिकतेस
0: हो
1: की नाही, तिथे काय काय शिकतेस तू सांग बघू।
0: तिथे मी आता लाथा मारायला शिकते।
1: लाथा मारायला शिकतेस, तायकोंदो का शिकलं पाहिजे सांग मला, सगळ्यांना का आलं पाहिजे? स्वतःचं संरक्षण करण्यासाठी तायकोंदो शिकलं पाहिजे, बरोबर। तुला कुठला खेळ खेळायला आवडतो शिवराय?
2: क्रिकेट।
1: तुझा सगळ्यात आवडता क्रिकेटियर कोण आहे?
2: सचिन तेंडुलकर।
1: का बरं, आमचाही तो आवडता आहे। तुला कसं काय आवडतो, म्हणजे आमच्या पिढीतला क्रिकेटियर आहे तो, तुला कसं काय आवडतो आणि का आवडतो बरं?
2: कारण तो चांगला खेळतो आणि तो क्रिकेटचा देव आहे म्हणून।
1: अच्छा, मग त्याच्या तू सगळ्या मॅचेस बघितल्यास का आतापर्यंतच्या?
2: हो, बऱ्याचशा बघितल्या।
1: अच्छा, ओके। मग तुला आवडेल मोठेपणी क्रिकेटियर व्हायला?
2: हो।
1: ओके, आणि भारतासाठी खेळायला आवडेल?
2: हो।
1: इरा तुला मोठं होऊन काय व्हायचंय बाळा?
0: डॉक्टर।
1: डॉक्टर व्हायचंय? का बरं, डॉक्टर होऊन तू काय करणार?
0: लोकांना बरं करणार।
1: लोकांना बरं करणार? अच्छा, लोकांची सेवा करणार तू? वा, खूप मोठा विचार आहे नाही का
0: हो
1: इतक्या लहान वयात। तुम्ही दोघंही आज इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, इतकी छान गाणी आम्हाला इराताईने ऐकवली आणि शिवरायने सांगितलेलं गणपती बाप्पाचं वर्णनसुद्धा खूप छान होतं। तर बालमित्रांनो, या दोघांकडूनही बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या आहेत। आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा मारल्यात, इतकी छान गाणी ऐकवलीत, त्यासाठी खूप खूप धन्यवाद।
0: थँक्यू।
1: बालमित्रांनो, याबरोबरच आज मी इथेच थांबते। पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत इरा आणि शिवराय यांच्यासोबत मी रेडिओ सखी कश्मीरा सावंत आपला निरोप घेते।
3: बाय बाय।
4: आपल्या नटखट छोट्या दोस्तांसाठीचा कार्यक्रम बाल जगत।
5: बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम बालजगत प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकलत गप्पा गोष्टी आणि गाणी इरा सबनीस आणि शिवराय आगरे यांच्यासोबत। निवेदिका होत्या कश्मीरा सावंत आणि सादर करते विवेक वानखडे। श्रोते हो, आता वेळ झाली आहे मराठी चित्रपट संगीताची, तर कार्यक्रमाला सुरुवात करूया अशी ही बनवा बनवी या चित्रपटातल्या शांताराम नांदगावकर यांच्या गीतानं। आणि या गीताला संगीतबद्ध केलं आहे अरुण पौडवाल यांनी, आणि गातायत शैलेंद्र सिंग, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, सचिन, अनुराधा पौडवाल आणि अपर्णा मयेकर।

कार्यक्रमात आता ऐकूया एकापेक्षा एक या चित्रपटातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. अरुण पौडवाल यांचं संगीत असलेलं हे गीत गात आहेत सचिन आणि अनुराधा पौडवाल.

0: पुलिस?
1: मिस सीमा?
0: हाँ बोलते हैं।
1: लगेज पुलिस स्टेशन लाया। थांबा, नहीं तर घरी येऊ हाँ?
0: पण का मी
1: एकट्या दुसऱ्या खोलीत जा। तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय।
0: डिजिटल अरेस्ट?
1: 1,00,000 द्या, वाचाल।
0: इतके पैसे?
1: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल।
0: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय।
1: अरे
0: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे, म्हणून घाबरू नका। पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा, त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा।
2: हॅलो मम्मा।
0: हाय।
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा।
5: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच।
6: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत।
5: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत।
6: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव।
7: श्रोतेहो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका।
8: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा, प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा, कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही, अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात। पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं।
7: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

एक काडी बाकी अनाडी ह्या चित्रपटातलं प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. अशोक पत्की यांचं संगीत असलेलं हे गीत गायलं होतं विनय मांडके आणि सहकाऱ्यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर, सुदेश भोसले आणि विनय मांडके यांनी गायलेलं अजून एक प्रवीण दवणे यांचं गीत. अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे धडाकेबाज या चित्रपटातलं.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया अनुपमा देशपांडे, ज्योत्स्ना हर्डीकर, वैजयंती लिमये आणि प्रज्ञा खांडेकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे अनिल मोहिले यांनी.

0: बंधन या चित्रपटातल्या या गीतासोबतच श्रोते हो मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजत आहेत. श्रोते हो यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी रोज 7:00 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो 10:30 वाजले आहेत. आता प्रसारित करतोय शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहात विदुषी मालुनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव.

विदुषी मालिनी राजूरकर यांनी गायलेला राग नटभैरव आत्ताच आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता 11 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार नमस्कार श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं मनापासनं स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाला आता सुरुवात करूया आपल्या पहिल्या व्हॉट्सअप मेसेजने. आणि हा मेसेज आपल्याला पाठवला आहे तेजस, तुषार, दीक्षा, श्रुतिका, सौ सीमा दगडू सुतार, मुक्काम पोस्ट भाटणवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथनं. आणि अजून श्रोते आहेत कोमल, सागर, आरव सरकार आणि सौ राधिका दयानंद कांबळे, मुक्काम पोस्ट आमजाई वरवडे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर इथनं. आणि या श्रोत्यांना खुद्दार ह्या चित्रपटातलं मजरूह यांचं गीत ऐकायचं आहे. राजेश रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत किशोर कुमार, लता मंगेशकर आणि सहकारी.

कार्यक्रमात आता आपण पुढचं गीत ऐकूया. आशा भोसले आणि रवींद्र साठे यांनी गायलेलं, अनिल मोहिले यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे विवेक आपटे यांचं आणि चित्रपट आहे हमाल दे धमाल. तर या गीतासाठी आपल्याला फरमाइश पाठवली आहे गोरेगाव जिल्हा अकोला इथनं दीपक डोईफोडे, नर्मदा डोईफोडे, प्रथमेश डोईफोडे आणि तन्विश शिवानी खेडकर यांनी. तर ऐकूया या श्रोत्यांच्या आवडीचं हे गीत.

0: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे केवायसी पेपर्स. खरच एक चावी असती तर
1: आहे ना बाबा. सी केवायसी आयडी.
0: सी केवायसी म्हणजे
1: बँक तुमचे केवायसी डिटेल्स सी केवायसी रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14 डिजिट सी केवायसी आयडी मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी केवायसी अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
0: अरे वा, आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
4: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
3: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
4: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
5: श्रोते हो, कार्यक्रमात पुढचा मेसेज आपल्याला पाठवलाय मुक्काम पोस्ट फुलवळ तालुका कंधार जिल्हा नांदेड महाराष्ट्र इथनं सुधाकर गायकवाड, विकास गायकवाड, प्रीती गायकवाड, आशा गायकवाड, दीपांजली गायकवाड, दीक्षा वाघमारे, शशांक वाघमारे आणि छोटा बुलबुल यांनी. तसंच पेठ शिवणी तालुका पालम जिल्हा परभणी इथनं किशोर वाघमारे, शांताबाई वाघमारे, नरेंद्र वाघमारे, डॉक्टर तुषार वाघमारे यांनी आपल्याला हा पुढच्या गाण्याची फरमाईश केली आहे. आणि हे गाणं आहे आली अंगावर ह्या चित्रपटातलं दादा कोंडके यांचं. राम लक्ष्मण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत महेंद्र कपूर आणि सहकारी.

कार्यक्रमातलं पुढचं पत्र आता मी वाचते. हे पत्र आपल्याला पाठवलं आहे बेर्डी इथनं राजेश सोनी, कांचन सोनी, गायत्री ढोमणे, वैष्णवी ढोमणे, चंचल ढोमणे, अर्जुन गवणेकर आणि धीरज सवासेरे यांनी. आणि या श्रोत्यांना चांदनी ह्या चित्रपटातलं गीत ऐकायचं आहे. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गीत आहे आनंद बक्षी यांचं, आणि संगीतबद्ध केलं आहे शिव हरी यांनी.

आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मजरूह यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आर डी बर्मन यांचं संगीत असलेलं हे गीत होतं यादों की बारात ह्या चित्रपटातलं. आणि ह्या गीतासाठी फरमाईश आपल्याला पाठवली होती मुक्काम पोस्ट जत जिल्हा सांगली इथनं श्याम कुलकर्णी आणि राम कुलकर्णी यांनी, तसंच नसला चौक मलकापूर इथनं संजय पाटील, सौ उषा पाटील, प्रथमेश पाटील आणि निवृत्ती क्षीरसागर यांनी, आणि मुक्काम पोस्ट तालखेड जिल्हा जाळगाव इथनं काशीनाथ ढेगे पाटील आणि सौ नंदाबाई ढेंगे पाटील यांनी. तर कार्यक्रमातलं पुढचं पत्र आता मी वाचून दाखवते. हे पत्र आपल्याला पाठवलं आहे वरुड जवळका इथनं महेंद्र सरकटे, विजया सरकटे, मिलिंद सरकटे आणि स्वराज वानखडे यांनी. आणि या श्रोत्यांना मौसम या चित्रपटातलं गुलजार यांचं गीत ऐकायचं आहे. मदन मोहन यांचं संगीत असलेलं हे गीत गात आहेत लता मंगेशकर आणि भूपिंदर.

श्रोते हो, आपली आवड कार्यक्रमातलं पुढचं पत्र आपल्याला पाठवलं आहे ग्रामपंचायत काळेगाव जाफराबाद इथनं. सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव आणि संचित वायाळे यांनी, तसंच मौताळा इथनं कुमार प्रथमेश देशमुख यांनी आणि कुमारी प्रणाली देशमुख यांनी, तसंच करडा रिसोड इथनं सानवी देशमुख आणि सर्वत देशमुख या श्रोत्यांनी आपल्याला पत्र पाठवलं आहे. आणि या श्रोत्यांना गोरा और काला या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत ऐकायचं आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गात आहेत मुकेश आणि लता मंगेशकर.

कार्यक्रमातलं पुढचं गीत आता ऐकूया. अनाडी या चित्रपटातलं आनंद मिलिंद यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे समीर यांचं आणि गातायत उदित नारायण आणि साधना सरगम. तर या गीतासाठी आपल्याला फरमाईश पाठवली आहे मुक्काम पोस्ट बोराळा धरण तालुका मालगाव इथनं दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांनी.

श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे, पण तुम्हालाही या कार्यक्रमामध्ये जर सहभागी व्हायचं असेल तर तुम्ही आम्हाला पत्र पाठवू शकता. त्यासाठी आमचा पत्ता आहे द्वारा केंद्र निदेशक आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेसजवळ रत्नागिरी, आणि पिनकोड आहे 415-612. त्याशिवाय तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेजही करू शकता आणि त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 94035-73485. तेव्हा जरूर आम्हाला पत्र पाठवा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि आनंद घ्या तुमच्या आवडत्या गाण्यांचा. पण आत्ता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा या कार्यक्रमातनं मी दीप्ती आपली रजा घेते. नमस्कार.

आपली आवड हा श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 12 वाजल्यापासून सर्व कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या

मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला आपण ऐकणार आहात 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार. श्रोते हो, हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग आपण यापूर्वी म्हणजे 16 ऑगस्टच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकला होता. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयामार्फत ज्ञान भारतम मिशन या उपक्रमाद्वारे हे डिजिटायझेशन केलं जातं. तर याविषयीचीच आणखी माहिती आजच्या भागातही आपण ऐकणार आहोत आणि यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलेले आहेत प्रियांका मुजुमदार भिडे. तर प्रियांका, तुमचं पुन्हा एकदा स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: एकंदरीत हे आपण आतापर्यंत बोललो ते हस्तलिखितांचं संकलन किंवा कुठं मिळाली हस्तलिखित या विषयावर आपण बोललो. आता या पुढं आपण थोडस जे आता सुरू आहे डिजिटायझेशन त्याबद्दल थोडस बोलूयात. मुळात ही आवश्यकता का भासली?
1: प्रत्येक जी वस्तू आहे त्याचं एक वय ठरलेलं आहे. बरोबर. पण आता एक कागदाचं उदाहरण घेऊ तर त्याला एक काहीतरी वय आहे, म्हणजे काही काळानंतर तो डिटोरिएट होणार आहे, म्हणजे तो नष्ट पावणार आहे.
0: बरोबर.
1: तर त्याच्यामुळं आपण ते जतन करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. आणि जोपर्यंत मौखिकी परंपरा अस्तित्वात होती संस्कृतमध्ये किंवा या शास्त्रामध्ये, तोपर्यंत हे पिढ्यानं पिढ्या मौखिकी परंपरेतनच ट्रान्समिशन झालं या ज्ञानाचं, म्हणजे एका पिढीतनं दुसऱ्या
0: पिढीकडे.
1: पण जेव्हा हे अशक्य झालं, ही गोष्ट जेव्हा आता अशक्य वाटू लागली माणसाला किंवा, तर तेव्हा हे लिहून ठेवावं ही पद्धत सुरू झाली.
0: बरोबर.
1: मग ही पद्धत सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रक्षिप्तता येण्याचे चान्सेस म्हणू आपण किंवा शक्यता जास्त वाढल्या. कारण तुम्ही काही लिहिलं असेल ते तुमच्या हस्ताक्षरातलंय, मी काही लिहिलं असेल ते माझ्या हस्ताक्षरातलंय, मग मी काहीतरी वेगळं लिहिलेलं असतं.
0: बरोबर.
1: तुम्ही कोल्हापुरात लिहिलं, मी सांगलीत लिहिलं, कुणी वाडीत लिहिलं, कुणी नाशिकमध्ये लिहिलं, तर त्या त्या ठिकाणचा फरक त्याच्यामध्ये आपल्याला आढळून येतो. म्हणून पाठभेद किंवा संकलन किंवा समीक्षात्मक एडिटिंग हे करण्याची आवश्यकता तिथे निर्माण होते.
0: आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही ते संकलन केलं, ही पहिली पायरी झाली. आता प्रत्यक्ष डिजिटायझेशन, मग ती प्रोसेस नक्की काय असते? कारण ते काय आपण उचलून कुठं आणू शकत नाही.
1: हो, तर पहिल्यांदा कॅटलॉगिंग करणं, हे तालिकीकरण करणं हे आवश्यक आहे याच्यामध्ये.
0: बरोबर.
1: किंवा एक हँडलिस्ट तरी आपल्याकडे असली पाहिजे. मग मी एकदा सॉर्टिंग केलं विषयानुसार. आता 3500 हस्तलिखित आहेत समजा, तर त्याचं मी विषयानुसार वर्गीकरण केलं. मग त्यांना नंबर दिले, त्याची बंडल्स बनवली, ती लाल कापडामध्ये बांधली, त्याच्यावरती टॅग लावले की हे इतक्या नंबरचे आहे बाबा आणि इतक्या हस्तलिखितांचा ह्या बंडलमध्ये समावेश आहे. ठीक आहे. ही झाली प्राथमिक प्रोसेस. मग आता ही मला जपायची आहेत.
0: बरोबर.
1: तर मला डिजिटायझेशन करायला पाहिजे. सुदैवानं जी चांगल्या स्वरूपात उपलब्ध आहेत त्याचं डिजिटायझेशन आपल्याला करता येतं. आणि अगदी जी समजा बोट लावलं तरी तुकडे पडतात बघा, अशी जी असतील ब्रिटल असं आपण म्हणतो त्याला, तर ती हस्तलिखित तुम्हाला कॉन्झर्वेशन करायला लागतात, म्हणजे प्रॉपर लॅब मध्ये नेऊन त्याला डीएसिटिफिकेशन असतं, मेंडिंग असतं, म्हणजे त्यातली जी होल आहेत ते भरणं, त्यांना आधी क्लीन करणं, त्यातली धूळ डस्टिंग म्हणतो आपण, त्यातलं ते डस्ट घालवणं, त्याचा पिवळेपणा घालवणं, मग ती थायमॉल मध्ये बुडवली जाते.

0: असतात.
1: अरे बापरे.
0: आणि मग त्याच्यावरती टिश्यू पेपर असतो, तो दोन्ही बाजूनी लावून ते एक पान तयार होतो. ही खूप खर्चिक आणि स्किलची म्हणजे सर्जन म्हणू शकतो आपण.
1: खरंय,
0: सर्जनचा हात एखाद्या कसा असतो तसा त्याच्यामध्ये तुम्हाला काम करताना हात लागतो. तर ही झाली अगदी खराब जी झालेली आहे त्याची ही प्रोसेस आहे. पण जी चांगली आहेत जी तुम्ही हाताळू शकता, एक एक पान असलं तरी ते हाताळता येऊ शकत असेल तर तुम्ही त्याचं डिजिटायझेशन लवकरात लवकर करून घ्यावं लागतं.
1: बर.
0: कारण तुम्हाला ते जतन करायचं आहे.
1: बर.
0: मग आता अशा प्रकारचा एक प्रकल्प मला पतंजली तर्फे मिळाला. तर म्हणजे मला ही सांगायला इथं गोष्ट आवडेल की काय होतं बघा. म्हणजे याच्यामध्ये 2019 साली आपल्याकडं महापूर आला, सांगली कोल्हापूरमध्ये महापूर आला, वाडीमध्ये पण आला.
1: हो.
0: तर मला हा प्रोजेक्ट त्यांनी सँक्शन करून दिला, म्हणजे बाळकृष्ण आचार्य यांनी स्वतः मला तिकडे इन्व्हाइट केलं होतं श्रीद्वारला पतंजलीमध्ये. हा प्रोजेक्ट मला त्यांनी दिला की सांगली जिल्हा नगर वाचनालय जे आहे आपल्याकडे राजवाडा चौकामध्ये ते आहे, तर तिथं 600 हस्तलिखितांचा समावेश आहे. तर त्यातली 250 हस्तलिखित आयुर्वेदाच्या वर आधारित आहेत. तर त्यांना त्याच्यामधली म्हणजे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प आम्ही एक सुरू केला. मग 2018 ते 2019 आम्ही हे काम पूर्ण केलं आणि 2019 साली महापूर आला. महापूर आल्यानंतर झालं असं की आता तिथे 2 मजले आहेत खरं तर लायब्ररीमध्ये सांगलीच्या. खाली ती हस्तलिखित जी झालेली होती ती आम्ही खाली ठेवत होतो. मग 100 झाली होती डिजिटाईज म्हणून ती आम्ही खालच्या कपाटात ठेवलेली. आणि पाणी असं रात्रीत चढलं म्हणजे कोणाला अंदाजच नव्हता की इतकं पाणी येईल. आणि ते पण सांगलीमध्ये म्हणजे पूर्ण म्हणजे सगळ्यांना माहिती आपल्या की शहरात पाणी घुसलं म्हणजे दुर्दैवाने ती जी 100 होती त्यातली ती 100 होती ती बुडाली. बुडल्यानंतर त्याचं सगळंच गेलं आणि खालच्या मजल्यावरच कॉम्प्युटर होता तो पण बुडाला. म्हणजे त्याचं काहीच नामोनिशाण नाही, फक्त माझ्या पेनड्राईव्ह मध्ये ती सुरक्षित होती. की हे या कामाचं महत्व आहे.
1: खरंय.
0: म्हणजे याच्यामध्ये एक हस्तलिखिताच्या शेवटी हा श्लोक लिहिलेला असतो, तैलात रक्षेत जलात रक्षेत, रक्षेत शिथिल बंधनात, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम. म्हणजे तेलापासून संरक्षण करा, पाण्यापासून करा, मूर्ख हस्तेन दातव्यम एवं वदती पुस्तकम.
1: खरं.
0: आणि शिथिल बंधन म्हणजे विस्कळीत होण्यापासून वाचवा किंवा त्याला पुस्त म्हणजे एकत्रित करून ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर मूर्ख असते ना दातव्य.
1: पण असं म्हणूयात की वेळेत त्या गोष्टी लक्षात आल्यामुळं की काही का असे ना ती कुठंतरी संकलित झाली माहिती.
0: म्हणून हीच या कामाची आवश्यकता किंवा गरज काय आहे तर ही आहे.
1: खरंय. डिजिटायझेशन म्हणजे एक्झॅक्टली कम्प्युटरवर काय केलं जातं, त्याचं फोटो प्रिंट का काय असतं?
0: आता तुमचा जो स्कॅनर असेल तो ज्या पद्धतीचा आहे त्याच्यावर ते अवलंबून आहे.
1: बर.
0: पण मी तुम्हाला सांगते इथे की रिझॉल्युशन आपण जे म्हणतो म्हणजे डॉट पर इंच किंवा डीपीआय, तर ते रिझॉल्युशन साधारण 300 ते 600 डीपीआय तुम्हाला आवश्यक आहे.
1: बर.
0: आणि हस्तलिखित हे खूप छानच असतात, म्हणजे हाताने लिहिलेली जी लोकांची अक्षर आहे साधारणतः, अगदीच कोण असेल ज्यानं कंटाळून लिहिलं असेल तर त्याचा अक्षर घाण असू शकतो. पण पैसे देऊन लिहून घ्यायचे लोक, म्हणजे त्याचा त्यांना मेहनताना दिला जायचा,
1: त्यामुळे ते व्यवस्थित लिहिलं जायचं.
0: ते व्यवस्थित लिहिलेलं असतं त्यामुळे ते क्लॅरिटी जी आपण म्हणतो
1: बरोबर
0: ती तुम्हाला त्याच्यामध्ये चांगली मिळतेच मुळात. फक्त पिवळेपणा जो आहे किंवा तुम्हाला तसा फील नको असेल तर ते तुम्ही सॉफ्टवेअर्स आणि तांत्रिक पद्धतीने ते करू शकता.
1: बरोबर. अगदी जुनी जी हस्तलिखित आहेत, तुम्ही मगाशी सांगितलं की काही ती लॅबोरेटरीमध्ये घेऊन जावी लागतात, पण प्रक्रिया केल्यानंतर पण ती आपल्या हाताशी लागतात का, त्याच्यामध्ये काही नुकसान होऊ शकतं?
0: नाही, प्रक्रिया केल्यानंतर त्याचं आयुष्य वाढतं.
1: बरं.
0: मग परत तुम्ही काय करायचं की पहिला ती डिजिटाईज करायची. एकदा तुम्ही डिजिटाईज केली की मग ती सुरक्षित झाली.
1: बरोबर.
0: कारण शेवटी कधी ना कधी तो कागद नष्ट होणार आहे.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही त्याला हे केलं
1: बरोबर
0: तरी भविष्यात म्हणजे आता पण एक त्याचं आयुष्य 200 वर्ष तरी वाढतं.
1: हे सगळं काम आपल्याकडे आता कुठे केलं जातं?
0: हे आता ज्ञान भारतम मिशन करत आहे. आणि काही लोक असं आहेत की ते पर्सनली पण करून घेतात. आता कुणाचे वैयक्तिक संग्रह ज्यांचे आहेत हे जिथं लॅब्स उपलब्ध आहेत तिथं जाऊन ते

0: करून घेतात.
1: बरोबर. असे वैयक्तिक खजिना कुठला सापडला होता का हे काम करत
0: हा
1: असताना?
0: तर असे अनुभव यायचे, कारण कधी कधी लोकांची अनास्था पण त्याच्यामध्ये दिसून यायची, किंवा अनास्था म्हणण्यापेक्षा आपण असं म्हणू की कुठं आता ते पूर्वीच्या आमच्या लोकांनी ठेवलंय ते आम्ही कशाला आता ठेवू, किंवा त्याची वाचन करण्याची म्हणजे ह्या सगळ्या शास्त्राची गरजच संपली होती ना त्यावेळी. ही का लिहिली गेली तर वेदपाठ शाळा होत्या किंवा आणि काही गुरुकुल होती याच्या अनुषंगानं हे सगळं झालं होतं.
1: बरोबर.
0: पण आता ह्या गोष्टींची आवश्यकता तशी कुणाला वाटत नसल्यामुळे ह्याच्याकडे दुर्लक्ष झालं. इवन आता आमच्या घरात सुद्धा जी पेटी होती ज्यामध्ये काही हस्तलिखित पुस्तकं महत्वाची संस्कृतची खूप चांगली हे होती.
1: बरोबर.
0: पण त्याला उंदीर लागले म्हणजे असं काही डिटोरिएशन होऊ शकतं, मग त्याच्यानंतर त्याला आपण काही करू शकत नाही. हे शास्त्र जे आहे ते आता अस्तित्वात आलंय असं आपल्याला वाटतं, पण हे पूर्वी होतच.
1: किंवा त्याच्या पुढे जाण्यासाठी एकतर ते कोणीतरी वाचायला हवं होतं की त्याची कॉपी काढायला पाहिजे होती, किंवा त्याचं काही का असे ना काहीतरी त्याच्यावर पुढे काम करायला हवं होतं, अशाही असेही अनुभव आले असतील.
0: काही लोकांनी असं पण झालेलं आहे की त्यांच्याकडे खूप हस्तलिखित होती पण काही कारणास्तव म्हणजे त्यांना नको होती, किंवा आता नाही आम्हाला कोण ह्याचं बघणार असं म्हणून त्यांनी ती देऊन टाकली कुणाला कुणाला. काहींनी बुडवून टाकली पाण्यामध्ये, जाळून टाकली, असं पण झालेलं आहे. आणि काय होतं काळानुसार त्याला वाळवी लागणे हे सगळ्या गोष्टी होतात. जो दर्दी आहे त्या
1: बरोबर
0: आणि ज्याला माहितीये की यामध्ये काय आहे तो माणूसच त्याची संरक्षण करेल त्याच्यासाठी पैसे खर्च करेल.
1: बरोबर. वैयक्तिक असं गेल्यानंतर त्यांना सांगणं आणि त्यांच्याकडनं होकार येणं ही प्रक्रिया
0: ही गोष्ट आहे. म्हणजे मला तर असं होतं की एका वेळी मला जिथं मी नोकरीला लागले म्हणजे लोकांना हे कळायचंच नाही की नेमकं हे काय करतात बाबा, म्हणजे तुम्ही नेमकं कुणातर्फे आलाय हा प्रश्न पडायचा. म्हणजे हे केंद्र सरकारचं ते होतं विद्यापीठात, त्यातनं काम करायला जायचं अनेक ठिकाणी. म्हणजे त्यांचं एक पत्र घ्यायचं, इकडून एक पत्र घ्यायचं की आम्ही हे काम करतोय आम्हाला तुम्ही परवानगी द्या, आणि इकडे काम झाल्यावर काम पूर्ण झालं असं एक पत्र घ्यायचं. अशी ही सगळी मोठी प्रोसिजर यामध्ये आहे.
1: अनुभव दोन्ही सांगा, म्हणजे मी असं म्हणते की अगदी छान स्वागत झालेलंही सांगा आणि नाही बाबा आम्हाला हे करायचं नाहीये असंही सांगा.
0: तर मला खूप आवडतं आणि मला फार आठवण पण येते धुळ्यामध्ये माझं जसं स्वागत झालं आणि मला जसं त्यांनी खूप सहकार्य तिथं केलं आणि पहिलंच माझं ते काम होतं, तर त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था केली होती. आणि आजही मला ते लोक बोलवत असतात की तुम्ही या मॅडम भेटूया आपण. आणि इतके सुंदर लोक आहेत तिथं, म्हणजे लायब्ररियन असतील, अध्यक्ष असतील, मुंदडा सर म्हणून आहेत तिथं काम करणारे, देशपांडे सर, नांदेडकर सर, गद्रे सर, हे परिवार झाल्यासारखं झालं होतं. दिवस रात्र मी तिथं फक्त कामच करायचे कारण मला लवकर इकडे यायचं होतं हे काम संपून. खूप तिथं माझे ऋणानुबंध जोडले गेले धुळ्याशी. तसंच मुटाट म्हणून गाव आहे
1: बर
0: देवगडला,
1: देवगड कोकणात.
0: इतकी टोक आहेत म्हणजे ही
1: हो ना,
0: तिकडे ते इतकं रिमोट गाव होतं, छोटस गाव, तर तिथं आपलं कोकणी लोकांनी लळित म्हणून ते होते
1: बर,
0: त्यांनी माझं म्हणजे मी 4 दिवसच तिथं काम केलं
1: बर,
0: कारण मला तेच जे संपवायचं असतं आणि मग पुढची प्रोसेस करण्यासाठी परत यावं
1: लागतं. बरोबर.
0: असं ते होतं. 290 साधारण मला तिथं हस्तलिखित मिळाली. तिथं एक काम माझं छान झालं आणि ते गाव पण खूप सुंदर आहे. आणखीन एक छान मला अनुभव आला म्हणजे नाशिक मध्ये गायधनी म्हणून आहेत
1: बर,
0: जयंत गायधनी, तर त्यांचं खूप छोटसच काम होतं. 3 दिवसच मी होते तिकडे, 108 हस्तलिखित आहेत तिकडे. त्यांच्या घरीच मी राहिले, तर म्हणजे घरीच त्यांनी मला जागा उपलब्ध करून दिली. त्यांनी मला एकांकडे जेवायला नेलं, तर तिथे त्या बाईने आम्हाला खापरावरती मांडा बनवून खायला घातला.
1: म्हणजे
0: ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही की माझा काय संबंध सांगा. पहिला मला कुठेही मी जिथे ज्या ज्या ठिकाणी मी ह्या कामाच्या निमित्ताने गेले कोणीतरी लिखित असतात, 400-500 वर्षांपूर्वीची, त्याला मला हात लावायला मिळतोय.
1: खरं
0: हे पण गोष्ट भाग्यात असावी लागते.
1: खरं

0: त्यावरून हे असं स्वागत. म्हणजे असं पण झालं आणि काही ठिकाणी मला जायला प्रॉब्लेम पण यायचा. एक मुलगी म्हणून म्हणा किंवा हे सांगताना माणसांना काम सांगता यायचं नाही, म्हणजे कळायचं नाही.
1: बरोबर.
0: त्यात माझं वय पण कमी होतं, म्हणजे हे काय करते बाबा ही मुलगी, असं पण एक लोकांची प्रतिक्रिया असायची. पण जेव्हा काम पूर्ण व्हायचं तेव्हा ती लोक इतकी भारावून पण जायची.
1: खरं.
0: तसं इथे तुकाराम विप्र म्हणून आहे, त्यांच्याकडे पण हस्तलिखित आहेत.
1: बर.
0: थोडी आहेत, 28 हस्तलिखित आहेत, पण खूप छान आहेत. त्यांच्या पण घरी मला असंच स्वागत झालं.
1: असा कधी अनुभव आला का की हस्तलिखित आहेत, तुम्ही पोहोचलाय तिथपर्यंत पण त्यांनी नकार दिला?
0: हा असं पण झालं.
1: बर.
0: असं झालं की दुसऱ्यांचे शेजाऱ्यांचे पाजाऱ्यांचे करून म्हणजे करताना जेव्हा त्यांनी बघितलं किंवा ह्यात काय वावग काही नाहीये आणि ह्यातून आपली हस्तलिखितांचा काही म्हणजे दुरुपयोग काही कुणी करणार नाहीये हे जसं लक्षात यायचं त्यांच्या, तसं ते स्वतःहून मला अप्रोच व्हायचे.
1: वा. एकंदरीत ही जी वैयक्तिक बाबतीत विचारायचं झालं तर काही वैयक्तिक मालकी किंवा कॉपीराईट अशा काही गोष्टी आल्या का आणि असं काही करावं लागतं का या तुमच्या कामामध्ये?
0: आता हे जे आहे म्हणजे आता समजा एखाद्या, आता मी म्हणलं तसं माझाच संग्रह आहे समजा, तर माझा संग्रह तो माझ्याच नावावर आहे ना.
1: बरोबर.
0: कारण माझं पत्ता नाव याच्या सकट तो अपलोड होतो.
1: बरोबर.
0: त्यामुळे तुमचा तिथं मालकी हक्क सिद्धच होतो आणि ही हस्तलिखित तुमच्याकडून कुणीही घेऊन जात नाही, म्हणजे सर्वेअर सुद्धा घेऊन जात नाही. पण काही लोकांना असं पण असतं की आमच्याकडून नाही बाबा होणार आहे याचं पालन, तर आम्ही ही डोनेट करू इच्छितो. असं पण केलेलं आहे
1: लोकांनी.
0: निगुडकर वेदपाठशाळा म्हणून इचलकरंजीमध्ये होती, त्यांची खूप छान हस्तलिखित होती पण ती त्यांची खराब झाली आणि आणखीन जी काही वाचली होती 23च वाचली होती त्यातली, पण त्यांनी ती देऊन टाकली विद्यापीठाला, डोनेट केली. किंवा आता सप्रे गुरुजी होते आपल्याकडे, त्यांची पण अशीच थोडीफार हस्तलिखित होती. किंवा आता महिंदरगीकर म्हणून आहेत इथं ताराबाई रोडलाच राहतात, त्यांची पण हस्तलिखित आहेत, मोडीतली आहेत ती सगळी. त्यांच्याकडेच आम्ही ती उलट त्यांना हे भारी वाटायचं की असं कोणतरी काम करून देतय सरकार, हे असं काम करून देतय हे पण लोकांना वाटत
1: आवडलं.
0: आणि तुमचं बोलणं तुमचं वागणं याच्यावरती सगळं अवलंबून असतं. तुम्ही जसं लोकांना अप्रोच होता, मला हे सांगायला आवडेल की काम आमचं चोख असतं.
1: खरं.
0: म्हणजे आम्ही व्यवस्थित कायदेशीर रित्या पत्र घेऊन जाणार, काम पूर्ण झाल्यावर पत्र घेऊन येणार, याची सगळी नोंद माझ्याकडे आहे.
1: बरोबर. आता सध्या हे काम सुरू आहे?
0: तर आता काम असं सुरू आहे की हे जसं 25 साली हे लॉन्च झालं, अजून त्याची केंद्र मिळत आहेत लोकांना किंवा त्या त्या संस्था आणि ऑर्गनायझर्सना, तर त्याची मी वाट पाहतेय. आणि दरम्यान मी आता असं एक संकल्पना माझी आहे की हस्तलिखितांचं गाव, तर नरसोबावाडी मी मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे हे हस्तलिखितांचं गाव किंवा हब आपण म्हणू शकतो, तर देशातलं नाही तर जगातलं सगळ्यात पहिलं हे गाव होऊ शकतं. कारण तिथं 5000 अधिक हस्तलिखित आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे त्याच्यामध्ये कराडचा कृष्णाकाठ, सांगली जिल्हा नगर वाचनालय, म्हणजे त्या परिक्षेत्रातली 50 किलोमीटरच्या परिक्षेत्रातली हस्तलिखित मी त्यात अंतर्भूत केली आहेत. आणि कुरुंदवाड असा तो पट्टा आहे. तर इथं 5000 अधिक किंवा जवळजवळ 5000 हस्तलिखित उपलब्ध आहेत. याच्या संबंधी मी 1:31 डॉक्युमेंटरी केली आणि ती भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयानं अप्रूव्ह केली. तर ही संकल्पना अजून मला एक्झिक्यूट करायची आहे, प्रत्यक्षात आणायची
1: आहे. अजून हस्तलिखित मिळत आहेत, म्हणजे त्याचा शोध सुरू आहे की नाही?
0: अजून पण हस्तलिखित मिळणार आहेत.
1: बर.
0: कारण तो शोध कायमच सुरू असतो.
1: अगदी.
0: अजून असे बरेच भाग आहेत, अशी बरीच लोक आहेत की ज्यांना हे काम करायचं आहे पहिल्यापासून, म्हणजे सर्वेक्षणापासून काम अजून पण आवश्यकच आहे करा.
1: पण मग ते सुरू आहे?
0: हा ते सुरू आहे.
1: बर.
0: जसे की वाडीत मी तुम्हाला म्हटलं बोरगावकर शास्त्री जे आहेत, त्यांचं मी 16 साली मी हे वाडीतलं काम केलं होतं.
1: बरोबर.
0: 2014-17 पहिला प्रोजेक्ट जो होता त्यामध्ये. पण आज 26 साली मी जेव्हा परत सर्वे केला वाडीचा, तेव्हा त्यांना नवीन दिलेली आहेत कोणीतरी.
1: बर.
0: असं पण असत. मग त्यांना आता माइंडकर घराणं म्हणून आहे, खारे पाटण, तिकडची हस्तलिखित त्यांना दिलेली आहेत.
1: बर.
0: मग ते त्याची त्याच्यात भर पडली असे त्याच्यामध्ये लोक आहेत.
1: सुरुवातीला आपण बोलताना असं म्हटलं होतं की

0: ती खुली केलेली आहेत आता हस्तलिखित ज्ञानभारतमवरती, तर त्याची प्रोसेस काय आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीला ती हस्तलिखित
1: हां
0: बघायची असतील तर काय करायचं?
1: सांग. तर याच्यामध्ये जे ऍप आता 25 साली जे लॉन्च केलं
0: हां
1: ज्ञानभारतम ऍप, तर त्याच्यामध्ये हस्तलिखितांचे ही जी केंद्र आहेत म्हणजे ज्ञानभारतम मिशनची जी केंद्र आहेत ती
0: बर
1: कोण आहेत याची माहिती तिथं. आता एक आता ह्याच्यामध्ये AIचा एक खूप मोठा सहभाग आहे.
0: बर
1: तर मला सांगायला आवडेल की ज्ञानभारतम मिशन बरोबर ज्ञान सेतू म्हणून एक त्यांनी संकल्पना राबवली. तर त्याच्यामध्ये AI सायंटिस्ट आहेत किंवा डेटा सायंटिस्ट आहेत या सगळ्यांचा एक मत घेऊन त्याच्यावर आधारित त्यांनी प्रकल्प तयार करून देण्यास सांगितलं होतं.
0: बर
1: तर त्यामध्ये त्यांनी 3 लोकांना बक्षीस पण दिलं. मग ते सगळे लोक IIT आणि अर्थात इकडचे जे लोक होते ते होते, आणि काही लोक असे पण आहेत की जे संस्कृत पण जाणतात आणि इंजिनियर पण आहेत आणि AI मधली पण त्यांना माहिती. तर ह्या सगळ्या लोकांचा उपयोग आपण यामध्ये करून घेतोय. ही जी डिजिटाईज केलेली हस्तलिखित आहेत म्हणजे आता आपण तुम्ही हे सहजच करता AI GPT वर म्हणजे इमेज क्रिएट करता, किंवा आता तुम्ही OCR म्हणतो ज्याला ऑप्टिकल कॅरेक्टर रेकॉग्निशन, म्हणजे तुम्ही ह्या वहीतल्या पानाचा जर फोटो काढला तर ते टाकलं गुगलवर की ते तुम्हाला सांगतं ट्रान्सलेट करून, तसं हस्तलिखितांना करता येऊ शकतं का हा एक संशोधनातला त्यातला विषय आहे. प्लस त्याचं रिझोल्युशन आणि HD क्वालिटी हे सगळं जे आहे म्हणजे ती क्लॅरिटी येणे या अनुषंगानं त्याचं डिजिटायझेशन करणे, त्याच्यानंतर हे अपलोड केलं ज्ञानभारतमच्या पोर्टलवर की ते समजा आता मला पाहायचं असेल तर मला काही पेमेंट भरायचं तिथे ते ठरवतील, म्हणजे त्याच्यावर त्यांची अजून अभ्यास सुरू आहे.
0: बर
1: आणि मग ते हस्तलिखित तुम्हाला पेमेंट गेटवे करून जसं तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी करता जीपे वर UPI वर ट्रान्झॅक्शन करून त्याप्रमाणे पेमेंट गेटवेज बनवून ते तुम्हाला उपलब्ध होईल. आणि त्याच्यामध्ये मग पानांनुसार ते दर घेतील किंवा जसं काही आहे.
0: पण ही अजून सुरुवात नाही झाली.
1: नाही आता आपण संकलनच केलंय फक्त आणि अजून शोध लागतायत म्हणजे इथे आहेत बाबा इथे आहेत बाबा हे अजून कळतंय आपल्याला.
0: म्हणजे संकलन करून त्याचं डिजिटायझेशन झालेलं आहे पण अजून अपलोड झालेलं नाही.
1: नाही अपलोड नाही झालेलं, फक्त आता कामाला सुरुवात झालेली आहे. आता महाराष्ट्रामध्ये जे हे आहे कालिदास संस्कृत विद्यापीठ तिथं ह्याचं जे केंद्र आहे ज्ञानभारतमचं तिथं सुरुवात झालेली आहे.
0: फक्त मग याविषयी आपण श्रोत्यांना काही आवाहन करू शकतो का?
1: खूप चांगला प्रश्न आहे हा आणि खूप छान तुम्ही मला सूचित केलं. माझं आवाहन लोकांना हे आहे की तुमच्याकडे कुठेही खेडोपाडी शहरामध्ये ऑफिसमध्ये मठामध्ये मंदिरामध्ये जर हस्तलिखित उपलब्ध असतील तर त्यांनी कृपया संपर्क करावा. यासाठी माझा संपर्क क्रमांक आहे 89 99 69 19 95.
0: तर श्रोते हो, तुम्ही सगळेजण ही मुलाखत ऐकत आहात. जर खरंच असा काही अमूल्य साठा तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तुम्ही संपर्क साधल्यानंतर ती तुम्हाला पुढची जी काही प्रोसेस आहे ती नक्की सांगेल. पण हा साठा किती चांगल्या पद्धतीनं संकलित होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला आजच्या मुलाखतीतून कळलं असेल, त्यामुळे नक्की तुम्ही प्रियांकाशी संपर्क साधू शकता. तर आता सध्या तुमचं काही या क्षेत्रातलं काम सुरू आहे का?
1: इथे सांगायला आवडेल की 2022 साली एक स्टार्टअप योजना म्हणून असं जे आपल्या सरकारनी काढली होती तर त्याच्यामध्ये मी उद्यम आधार या रजिस्ट्रेशन खाली लिपिका आर्काइवल मॅनेजमेंट सोल्युशन्स एक कंपनी रजिस्टर केली आहे. तर याच्याद्वारे आम्ही काय करतो की आर्टिफॅक्ट्स असतील, आर्टिफॅक्ट्स म्हणजे पुरातत्वीय वस्तू, हस्तलिखित नाणी किंवा आणखीन अशा जर काही गोष्टी असतील तुमच्याकडे तर त्याची मॅनेजमेंट किंवा त्याचं कॅटलॉगिंग त्याचं प्रिझर्वेशन डिजिटायझेशन कागद असतील तर आम्ही करून देतो.
0: तर हस्तलिखितांचं डिजिटायझेशन हा खरं तर खूप मोठा विषय आहे. आपण आता फक्त त्याची प्रक्रिया जाणून घेतलेली आहे. तर हे काम काही साधं सोपं सरळ नाहीये. हा अव्याहतपणे चालणारा एक प्रकारचा यज्ञ आहे म्हटलं तरी चालू शकेल.
1: अगदी बरोबर.
0: कदाचित हा विषय माहीतही नसेल पण आता आपण ही जी मुलाखत प्रसारित केली या अंतर्गत काही जणांना याविषयीची माहिती होईल, कदाचित काही जणांना ह्याची आवड असेल, काम करण्याची इच्छाही असेल. एकंदरीत या बाबतीत तुम्ही काय आवाहन कराल श्रोत्यांना या क्षेत्रात?

0: काम करण्यासाठी पण.
1: ज्या लोकांना याच्यामध्ये काम करायचं आहे त्यांनी ज्ञान भारतम मिशन ह्या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच्यावरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे. तिथे स्कॉलर्स किंवा तज्ज्ञ लोकांची आवश्यकता आहे. आणि याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. मी म्हंटल तसं म्हणजे लिपींचा तज्ज्ञ हवा, डिजिटायझेशनचा तज्ज्ञ हवा, म्हणजे एमसीए बीसीए ची झालेली लोक आहेत ती हवी आहेत, कॉन्झर्वेशनची हवी आहेत, संकलन म्हणजे सर्वे करणारी हवी आहेत, एमलिप झालेली म्हणजे लायब्ररीचा कोर्स जो माझा पण झाला आहे ती हवी आहेत. या सगळ्या प्रकारच्या लोकांची आवश्यकता इथं आहे. संस्कृत तज्ज्ञांची तर आहेच आहे.
0: बरोबर.
1: आणि याच्यासाठी जर तुम्ही कोर्स करू इच्छित असाल ते पण सांगून ठेवते. सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटी किंवा पूर्वीचा राष्ट्रीय संस्कृत संस्थान जे आहे त्याचा ऑनलाईन कोर्स याचा चालू असतो. वैदिक संशोधन मंडळ पुण्यामध्ये तो आहे आता पण.
0: बरोबर.
1: आणि सगळ्यात पहिला तुम्ही ज्ञान भारतमच्या वेबसाईटला भेट दिल्यावर तुमच्या हे सगळं लक्षात येईलच. किंवा आता संस्कृत शिकवणारे म्हणा किंवा शिकणारे पण खूप लोक आहेत आपल्याला, त्यांना सुद्धा हे माहित नाहीये अशी पण लोक आहेत. कारण हे सगळं आता त्याला या 10 वर्षांमध्ये जास्त गती आली. आणि एक प्रकारचं आपण म्हणतो ना की ग्लॅमर ते आता ह्या म्हणजे याचं आयकेएस किंवा इंडियन नॉलेज सिस्टीम्स याचं हे एक सुवर्ण युग आहे असं आपण म्हणू शकतो.
0: नक्कीच. जाता जाता एक महत्वाचा प्रश्न, जसं मी मगाशी म्हटलं की हे काम सहज सोपं नाहीये, घरच्यांचा कसा सपोर्ट होता या कामासाठी?
1: सपोर्ट म्हणताना मी असं म्हणेन की आई आणि बाबा माझे यांचा सपोर्ट शिवाय मी हे काहीच करू शकले नसते.
0: बरोबर.
1: आणि मी तर आता सांगते ही थोडीशी डार्क साईड आहे माझ्या आयुष्यातली. 2010 साली मी एम ए करण्यासाठी पुण्यामध्ये गेले. 12 माझं एम ए पास आउट झालं. मला तिथे नोकरी पण मिळाली पण मला अत्यंत कमी पगार होता म्हणजे. आणि त्यानंतर मी शाळेमध्ये नोकरी पण शोधली परत. दरम्यान माझी आकाशवाणीत पण नेमणूक झाली होती, आता इथे सांगायला आवडेल मला. तिथं पण मी काम केलं. बाकीचे दिवस काय करायचं म्हणजे आकाशवाणीचे आपले कॅज्युअलची जी 6 दिवसाची ड्युटी झाल्यावर ते काय करायचं बाकीचं? तर मला मी खूप शोधली नोकरी म्हणजे शिकवण्यासाठी शाळेमध्ये, पण मला ती मिळाली नाही. त्यामुळे मी पुणे सोडलं आणि कोल्हापूरला आले. म्हणजे माझ्या पुढे काय करायचं हा प्रश्न होता ते. मग मी फक्त वाचन करायचे जाऊन. पुराभी लेखागार जे आहे आपल्याकडे टाउन हॉलचं, तर तिथे जाऊन मी 6 महिने फक्त चालत जायचे. म्हणजे माझं घर मंगळारपेठेत आहे, तिथून मी टाउन हॉल पर्यंत चालत जायचे कारण तेव्हा माझी गाडी पण नव्हती. मग नुसतं वाचन केलं मी. आणि तिथं मला स्वतःला पण हे जाणवलं की एक गूढ शोधणे किंवा लेखन कला, विविध अक्षरांमध्ये लिहिण्याची आवड ही मला आधीपासून होतीच. पण एक काय म्हणतात की असं काहीतरी शोधणं कधीच कुणी पाहिलेलं नाही किंवा कधीच कुणाच्या दृष्टीस पडलेलं नाही याच्याकडे माझा एक कल होता. किंवा इतिहासाची आवड, संस्कृतची आवड, त्यामुळं मी ती ती पुस्तकं वाचायचे तिकडे. म्हणजे मी ढेरेंची खूप पुस्तकं वाचली, राचीन ढेरेंची, परत नकाशे आहेत तिथं विविध उपलब्ध. आणि हे सगळं फ्री मध्ये वाचायला मिळायचं. मी प्रॉपर डबा घेऊन जायचे 11 ते 5 तिथून बाहेर पडायचे. आणि मग तिथले जे एक सर आहेत आवळे म्हणून त्यांनी मला हे सांगितलं की विद्यापीठामध्ये अशी काहीतरी जॉब आहे बाबा तू जाऊन बघ. म्हणून मग मी विद्यापीठात गेले आणि मग तिथं डॉक्टर नमिता खोत या त्यावेळी ग्रंथपाल होत्या, त्यांनी मला खूप सपोर्ट केला या कामामध्ये. त्यांनी मला असं सांगितलं की तुझी नेमणूक होऊ शकते कारण तुझं हे प्रोफाईल जे आहे जॉब करिअर जे आहे किंवा हा जो कोर्स आहे म्हणजे मॅन्युस्क्रिप्टॉलॉजी आणि एम ए संस्कृत हे याच्यासाठी आवश्यक असणारच आहे. आणि कॅन्डिडेट म्हणायचं तर 7 होते उमेदवार. कारण हे माहीतच नाही ना कुणाला. विद्यापीठानं जी ऍड दिली त्याच्यामध्ये 7 लोक आले.
0: बरोबर.
1: आणि अशी मग ती सुरुवात झाली. मी आई बाबांची एकच मुलगी आहे म्हणजे मला भाऊ नाही बहीण नाही, सिंगल चाइल्ड आहे. तर त्यामुळं त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मी एवढ्या उड्या मारू शकले खरं सांगायचं तर. म्हणजे मला आज इथं जायला लागेल, उद्या तिथे जायला लागेल. एक मुलगी म्हणून पाठवताना काळजी असते. अजून ही आपल्या समाजामध्ये तेवढा खुलेपणा नाही आहे म्हणा किंवा तेवढ्या मुलींच्या नोकरी करण्यापासून ते अशा प्रकारची नोकरी करण्यापासून पाठिंबा समाजाचा असलेला आपल्याला दिसत नाही.
0: खरंय.
1: लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या सासरच्या मंडळींनी पण या कामात मला खूप सपोर्ट केला.

0: कारण माझ्या सासूबाई स्वतः एम ए संस्कृत आहे, त्यामुळे त्यांना पण आवड आहे यातली. तर हे असं जमून गेलं.
1: बरोबर.
0: आणि घरच्यांच्या पाठिंब्याशिवाय तुम्ही काहीच करू शकत.
1: हा, कारण याचं आपण म्हटलं तसं स्थिरता नाहीच आहे या गोष्टीला, त्यामुळे हा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा आहे.
0: नवनवीन माणसांना भेटावं लागतं, म्हणजे ही एक आपल्याला वाटतच ना की आता ह्या माणसाला मी भेटायला चालले, मीच कधी त्या माणसाला बघितलेलं नाही, तर ही काय बाबा आता करेल किंवा काय असेल तिकडे. किंवा आता मला ह्याचे जे वर्कशॉप असतात ते माझे दोन झाले.
1: बर.
0: एक वर्कशॉप माझा गुजरातला झाला.
1: बापरे. हा.
0: तिथं गुजरात आयुर्वेद युनिव्हर्सिटी म्हणून आहे.
1: हा.
0: ही जगातली एकमेव आयुर्वेदाची युनिव्हर्सिटी आहे.
1: बरोबर.
0: तिथे झाला. आणि जे बंगाल आहे शांतिनिकेत रवींद्रनाथ टागोरांचं गाव, तिथे एक वर्कशॉप झाला. अशा लांब ठिकाणी जाताना तुमच्या घरच्यांचा
1: बरोबर
0: सपोर्ट आणि पाठिंबा आणि तुमच्यावरचा विश्वास आवश्यक असतो.
1: खरंय. आणि हे महत्वाचं आहे.
0: ज्ञान भारतम मिशन असं जेव्हा आपण म्हणतो, भारतातलं सर्व प्रकारचं ज्ञान याच्यामध्ये दडलेलं आहे आणि ते आपण अभ्यासूया आणि आपल्या राष्ट्राच्या पुनर्निर्माणात किंवा राष्ट्राच्या उत्तम निर्माणासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत, त्याचं जतन करूया, संवर्धन करूया आणि हस्तलिखितांना जपूया.
1: खूप छान. हस्तलिखितांचं डिजिटायझेशन जे ज्ञान भारतम द्वारे केलं जातं याविषयीची सखोल माहिती आपल्या या आजच्या मुलाखतीमध्ये आपल्याला प्रियांका मुजुमदार भिडे यांनी दिली. आणि खरंच हा विषय खूप मोठा आहे, पण जास्तीत जास्त या विषयीची माहिती घेण्याचा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. तर प्रियांका, तुम्ही आज इथे आलात आणि ही माहिती दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: धन्यवाद.
1: हस्तलिखितांचं डिजिटायझेशन याविषयी प्रियांका मुजुमदार भिडे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत.

श्रोते हो, 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. याविषयीचीच अधिक माहिती आजच्या मुलाखतीतून आपण आता जाणून घेणार आहोत. ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची ऐश्वर्या बेहरे यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. पंचवीस ऑगस्ट ते 8 सप्टेंबर हा नेत्रदान पंधरवडा

0: म्हणून साजरा केला जातो. डोळ्यांचं महत्व आपण सगळेच जण जाणतो आणि डोळे नसणं याचं दुःख देखील आपल्याला माहितीये. त्यामुळेच याविषयीची जनजागृती होण्यासाठी हा नेत्रदान पंधरवडा साजरा केला जातो. तर याबद्दलची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांच्याकडून. तर सर्वप्रथम डॉक्टर, तुमचं स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर. मला असं सांगा की हा जो पंधरवडा आहे तर त्याचं घोषवाक्य काय आहे?
1: या वर्षाचं घोषवाक्य मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी

0: नमस्कार.
1: नमस्कार
0: डॉक्टर, मला असं सांगा की हा जो पंधरवडा आहे तर त्याचं घोषवाक्य काय आहे?
1: या वर्षाचं घोषवाक्य, मरणोत्तर नेत्रदान करा व कोणाच्या तरी अंधकारमय जीवनात प्रकाश आला.
0: आणि खरंच आहे ना ते.
1: म्हणजे
0: मुळात हा नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यामागचा उद्देश काय आहे?
1: नेत्रदान पंधरवडा हा पूर्ण आपल्या भारतामध्ये 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर ह्या काळामध्ये साजरा केला जातो. नेत्रदान पंधरवडा आपण साजरा एवढ्यासाठी करतो की लोकांच्या मध्ये जनजागृती झाली पाहिजे. आपल्या देशामध्ये म्हणा, किती लोकांध आहेत, कोणाला त्याची गरज आहे, आणि नेत्रदानाने किती लोकांना आपण दृष्टीदान देऊ शकतो हे समाजाला पण समजलं पाहिजे. ह्याच्यामध्ये जर आपण किती गरज आहे ही बघितली तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये 1,80,00,000 लोक अंध आहेत. त्यापैकी म्हणजे प्रत्येक 5 अंध लोकांमध्ये एक अंध लोक हा कॉर्नियल ब्लाइंड म्हणजे बुबळामुळे अंध असतो.
0: बर,
1: असे याचं प्रमाण आहे. दरवर्षी आपणाला जवळजवळ 1,00,000 नेत्रदानाची गरज असते, पण आपल्याला किती मिळतात ते फक्त 20 ते 30 हजार मिळतात, पण आपल्याला त्याची गरज जास्त आहे. म्हणजे मागणी आणि पुरवठा याच्यामध्ये खूप तफावत आहे. आपण समाजाला समजावून सांगितल्याशिवाय, त्यांच्याकडे जनजागृती केल्याशिवाय हे काम वाढणार नाही आणि आपल्याला नेत्रदानामधून जास्त बोबळ मिळणार नाहीत.
0: बरोबर,
1: ही परिस्थिती आहे.
0: नेत्रदान म्हणजे नक्की काय आहे?
1: नेत्रदान म्हणजे ज्या रुग्णाला बुबळामुळे अंधत्व आलेलं आहे, काही खराबी म्हणे त्याचं बुबळ खराब झालेलं असतं, त्याला दिसायचं दृष्टीहीन तो झालेला असतो, अशा रुग्णामध्ये आपण काय करतो, ज्या व्यक्तीने आपल्याला नेत्रदान केलेलं असतं त्याचं आपण बुबळ काढून रुग्णामध्ये त्याचं खराब झालेलं बुबळ काढून त्या ठिकाणी प्रत्यारोपण करतो, ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो.
0: आता हे जे नेत्रदान आहे, तुम्ही म्हणालात की हे बुबुळ आपण काढतो, तर साधारण ती प्रोसेस काय आहे की किती वेळापर्यंत ते बुबुळ काढलं पाहिजे किंवा काय, याबद्दल सांगा.
1: पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेत्रदान हे जिवंतपणी करू शकत नाही. ज्या वेळेला एखादी व्यक्ती मृत्यू पावते त्यावेळेला त्याची काही आपण काळजी घ्यावी लागते. मृत्यू पावल्यानंतर त्याचे डोळे बंद करावेत पहिल्यांदा.
0: बर,
1: थोडे डोळे उशीर द्यावी डोक्याच्या खाली. डोळ्यावर पाण्याच्या पट्ट्या किंवा कापूस भिजवून ठेवला तरी चालतो. एखाद्या आय बँकेला त्वरित फोनवर कळवून त्यांना माहिती द्यावी लागते.
0: बर,
1: त्याच्यानंतर जी डॉक्टरांची टीम आपल्या घरी येते तोपर्यंत पंखे असतील तर ते बंद करून ठेवावेत. एसीचा ब्लोअर असेल तो टर्न करावा बाजूला, जेणेकरून बाह्य पटल ड्राय होऊ नये आणि त्याला हवा लागू नये आणि ते चांगल्या स्थितीत राहावं. ज्यावेळेला डॉक्टरांची टीम येते त्यावेळेला डॉक्टर त्यांच्याप्रमाणे म्हणजे घरच्या लोकांची परवानगी घ्यावी लागते, शपथपत्रावर त्यांची साईन घ्यावी लागते.
0: बर,
1: मृत्यूचं कारण काय आहे ह्याचं सर्टिफिकेट असलं पाहिजे.
0: बर,
1: कारण मृत्यूचं कारण काय असलं तर आपल्याला माहित नाही काय कशाने त्यांचा मृत्यू झाला किंवा किती धोका आहे ते घेऊन, ह्या गोष्टी सगळ्या आपण पाहायला पाहिजे.
0: आणि मग ती नंतर काढून घेतल्यानंतर पुन्हा नेत्रपेढीपर्यंत जाईपर्यंतचा अवधी काही ठराविक आहे का?
1: आहे. नेत्र आपण काढून घेतल्यानंतर ठराविक त्याला काही माध्यम आहेत.
0: बर,
1: एक मेडी आहे जसं एमके मेडी आहे, ह्याच्यामध्ये आपण ते नेत्र ठेवतो आणि आपण त्या बँकेला आपण देतो ते
0: नेत्रपेढीला. आणि नंतर ते तिथं किती दिवस ठेवले जातात?
1: नेत्रपेढीमध्ये कमीत कमी 3 ते 7 दिवस तुम्ही ते दान केलेलं बुबुळ ठेवू शकता त्या मेडियामध्ये.
0: बर,
1: आणि ह्या काळामध्ये एखाद्या रुग्णाला गरज असेल, ज्याचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे एखाद्या बँकेमध्ये हॉस्पिटलमध्ये, त्याला आपण बोलवून फोन करून त्याची सर्व तपासणी करून आणि ह्या बुबळाची सुद्धा जे दान केलेलं त्याची सुद्धा सर्व तपासणी करून आपण त्याचं प्रत्यारोपण करू शकतो.
0: या प्रत्यारोपणासाठी काही टेस्ट वगैरे असतात का?
1: प्रत्यारोपणाची टेस्ट असतात. ज्या आय बँकेत आपण नेत्रदान ठेवलं ती बँक पूर्ण त्याची तपासणी करून घेते, जेणेकरून काय असतं, जन्मजात आपल्याला काही पेशी असतात त्या बुबळामध्ये, 3,000-5,000 दरम्यान ठराविक पेशी असतात आणि त्या पेशी वयानुसार कमी पण होतात.
0: बरोबर,
1: यंगेमध्ये चांगले असतात एंगेजमध्ये, पण ती तपासणी करावी लागते आपल्याला किती पेशी आहेत, ते बुबळ आपण बसवल्यानंतर त्या रुग्णाला किती फायदा होईल, सक्सेस होईल का नाही ते, ह्या सगळ्या टेस्ट असतात. किंवा आणि काय कुठले डिसीजेस आहेत का याची पण आपण तपासणी करू शकतो.
0: बरोबर, म्हणजे हे सगळं बघून
1: प्रोसेस करून मग
0: प्रत्यारोपण केलं
1: करतो. येस,
0: बरोबर. नेत्रदानाचा संकल्प नक्की कोण करू शकतो?
1: नेत्रदान संकल्प करण्यासाठी त्याला जात म्हणा, वय म्हणा, वंश हे कशाची गरज असते, वयाची अटही नसते त्याला. कोणी नेत्रदान करू शकतो, पण काही बाबीमध्ये नेत्रदान करू शकत नाही. जसे की एखादी व्यक्ती रेबीजमुळे इन्फेक्ट

0: झालेले आहे, कावीळमुळं इन्फेक्ट झालेले आहे, किंवा एड्समुळं किंवा एच आय व्ही पॉझिटिव्ह आहेत, किंवा ब्लड कॅन्सर बॉडीमध्ये स्प्रेड झालेलं आहे,
1: बर
0: अशा व्यक्तींनी नेत्रदान करू शकत नाही.
1: बर.
0: आणि नेत्रदानामुळे आपल्याला जे बुबळ मिळालेले असतात ते प्रत्यारोपणासाठी योग्य आहेत का नाही हे पाहूनच आपण करतो. आणि काही बुबळ जर वापरायला येत नसतील तर आपण मेडिकल रिसर्च ह्याच्यासाठी आपण ते युटिलाइज करतो. दान केलेलं आपण वाया घालवत नाही.
1: डोळ्यांवरती काही शस्त्रक्रिया झाल्या असतील तर ते लोक करू शकतात.
0: हा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया असेल तर ते करू शकतात, नेत्रदान करू शकतात. मधुमेह असेल, उच्च दाब असेल, ह्या व्यक्ती सुद्धा नेत्रदान करू शकतात.
1: बर. एकंदरीत या नेत्रदान संकल्प जो आपण करतो त्याची प्रक्रिया काय आहे?
0: ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला नेत्रदान करायचं असतं पहिल्यांदा जो संकल्प फॉर्म असतो तो भरून द्यावा लागतो.
1: तो कुठे मिळतो?
0: तो आपल्या नेत्र पेढीमध्ये मिळतो, आय बँकेत मिळतो, जिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेज या ठिकाणी ते फॉर्म्स मिळतात आपल्याला.
1: बर.
0: आजकाल ऑनलाईन सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. हेल्पलाईन सुद्धा दिलेले आहे खेडेगावमध्ये जेणेकरून लोकांना अप्रोच व्हावं.
1: बर.
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे.
1: परत एकदा सांगता?
0: 1919 हा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याला आपण कॉन्टॅक्ट केलो तर ते नेत्रपेढीला जोडून घेऊ शकतो. ज्यावेळेला मृत्यू होतो खेड्यामध्ये त्यावेळेला हॉस्पिटल नसतात, डॉक्टर जवळ नसतात, काय करायचं, अशा वेळेला 1919 हा नंबर उपयोगी पडतो आपल्याला. किंवा काही तालुक्यामध्ये सरकारी दवाखाने असतात, पीएस असतात, तिथे डॉक्टर सुद्धा ह्या गोष्टी करू शकतात. नेत्र
1: हा संकल्प आपण फॉर्म भरायचा असतो. एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा हा फॉर्म भरलेला आहे आणि समजा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कुटुंबाची काय जबाबदारी असते?
0: कुटुंबाची जबाबदारी असते, समजा ती व्यक्ती जर मृत झाली तर पहिले त्यांनी आय बँकेला कळवलं पाहिजे.
1: पण यासाठी मुळात त्या व्यक्तीनं देखील घरात सांगणं गरजेचं आहे.
0: त्या व्यक्तीनं सुद्धा घरी चर्चा केली पाहिजे. किंवा जरी समजा त्यांनी नाही सांगितलं आणि घरच्या नातेवाईकांनी जरी मंजुरी दिली किंवा तुम्ही घेऊ शकता.
1: म्हणजे समजा संकल्प केला नसेल पण घरच्यांची इच्छा असेल,
0: संकल्प केला नसेल, फॉर्म भरले नसतील, घरी एखाद्या वेळेला समजा चुकून सांगितलंच नसेल, पण नातेवाईकांची अशी इच्छा आहे की ह्यांचं नेत्रदान करावं जेणेकरून दुसऱ्याला उपयोग येईल, चालतं काय नाही. नेत्रपेढीला त्यांना लगेच कळवायला लागतं कारण नेत्रदान आपण जे डोळे नेत्रदान केलेले असतात ते विदिन 6 आवर्स म्हणजे 6 तासाच्या आत आपण ते घेतले पाहिजेत का, त्याची इंटिग्रिटी आणि त्याची सक्सेसफुल रेट हे चांगला असतो. जसं वेळ जाईल जसं ड्रायनेस येतो, बुबुळ खराब व्हायला लागतं, 7 तासाच्या पुढे शक्यतो
1: होत नाही. साधारण कोणत्या वयोगटानं हा नेत्रदान करावं असं काही आहे का?
0: वयाचं काही बंधन नाही, कोणीही करू शकतं.
1: कधी कधी समजा लहान वयातल्या मुलांचा मृत्यू झाला असेल तर त्यांचंही करू शकतो.
0: मुलांचं आणि खूप वयस्क माणसांचं सुद्धा आपण नेत्रदान बुबळे घेऊ शकतो. फक्त काय आहे त्याच्यामध्ये की त्यांचे जे बुबळ आहेत त्यांच्या पेशी आतल्या चांगल्या पाहिजेत, जेणेकरून ज्यांना आपण प्रत्यारोपण करणार त्याला त्याचा फायदा झाला पाहिजे.
1: बरोबर.
0: चांगली बुबळ आणि जरा फायदेशीर असतात पण हे नेत्रदान करू शकतात कारण इतर गोष्टीला पण आपल्याला उपयोगाला येतात.
1: बरोबर. त्याची प्रत्यारोपणाची जी प्रक्रिया आहे ती नक्की कशा पद्धतीनं असते?
0: प्रत्यारोपण आपण त्यालाच म्हणतो की कॉर्नियल ट्रान्सप्लांटेशन.
1: बर.
0: ज्या व्यक्तीला आपण बसवतो पहिल्यांदा त्या व्यक्तीची तपासणी केली जाते की त्याला बुबळाला किती जखम आहे किंवा किती फूल पडलेलं आहे किंवा बुबळ किती खराब झालेलं आहे, ह्याची इतर दवाखान्यामध्ये डोळ्यांच्या दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये तपासणी केली जाते प्राथमिक लेवलची. ती तपासणी केल्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन वगैरे ऑलरेडी झालेलंच असते ना, नोंद केलेलीच असते वगैरे आयपीडीमध्ये त्याची नोंद झालेली असते. ज्या वेळेला आपल्याला बुबळ उपलब्ध होतं त्यावेळेला आपण त्यांना फोन करतो किंवा अशा या पद्धतीचं बुबळ आहे, त्याच्यामध्ये लाईन लिस्ट असते. फर्स्ट कम फर्स्ट, ज्यांना रजिस्ट्रेशन अगोदर केलेलं आहे त्यांना आपण बोलवून घेतो, त्याला गरज आहे. पण इमर्जन्सी एखाद्याचा डोळ्याला अल्सर झालेला आहे, जखम झालेला आहे, डोळा फुटायला आलेला आहे, आतले कंटेंट्स बाहेर येऊ शकतात, अशाला इमर्जन्सी आपण कधी घेऊन त्याला आपण प्रत्यारोपण करू शकतो. त्याला थेरापेटिक केरोटोप्लास्टी म्हणतो आपण.
1: मग ती प्रॉपर आपलं नेहमीप्रमाणे ऑपरेशन असतं, ते शस्त्रक्रिया असते?
0: शस्त्रक्रियाच असते ती. काय असतं, त्या आपण जे खराब झालेलं बुबळ रुग्णाचं आहे ते आपण काढून टाकायचं आणि जे दान केलेलं बुबळ आहे त्याची तपासणी केल्यानंतर प्रॉपर योग्य आहे का नाही हे बघून आपण त्या ठिकाणी ते प्रत्यारोपण करायचं, सुचर घालायचे त्याला, प्रत्यारोपण करायचं. जसं आपण एखाद्या घड्याळाची ग्लास डायर बदलतो तसंच असतं. पण हे ऑपरेशन असतं, बाह्य पटल बसवतो. पूर्ण डोळा कुठेही जगात बसवला जात नाही. डोळ्याची रचना जर तुम्ही बघितला तर सर्वच पटल हे बाह्य पटल असतं, त्याला आपण कॉर्डिया म्हणतो. तो ढगाळ झाला, काय ओरखडा उठला, काय त्याच्यावर फूल पडलं, तर आतमधले प्रकाश किरण आतमध्ये जात नाहीत. त्या व्यक्तीला तो दृष्टी

0: हे नव्हतं.
1: बरोबर.
0: त्याच्या आत बघितला तर काळा पडदा असतो, त्याला आपण म्हणतो आयरिस म्हणतो, ते डोळ्याचा रंग दाखवतो आपल्याला, रंग ठरवतं. त्याच्या आतमध्ये भावडी असते, ती प्रकाशाचं नियंत्रण करते, आत जाऊ शकत नाही. लेन्स त्याच्या अगोदर एक लेन्स असते, ही लेन्स कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतो किंवा अभिसारित लेन्स म्हणतो आपण. जे जे प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातात ते कॉन्व्हर्ज करतात, एका बाजूला प्रकाश कलेक्ट केले जातात आणि मागच्या दृष्टीपटलवर ते पडतात. ते त्याच्यापासून एक इमेज तयार होते असं आपल्याला लक्षात येते. रेटिनाच्या मागटीमागे एक नस असते, तिचं फंक्शन काय तर ही इमेज आपल्या मेंदूपर्यंत कॅरी करते. मग आपल्याला कळते कोणतरी व्यक्ती आहे, काहीतरी वस्तू आहे, हे त्याचं अशा पद्धतीने संरचना आपल्या डोळ्याची असते.
1: खरं अंधत्वाच्या सगळ्या प्रकारांमध्ये प्रत्यारोपण यशस्वी होतं का?
0: आता आजकाल टेक्नॉलॉजी खूप चांगली आलेली आहे. एखाद्याने दान केलेले डोळे दोन पेशंटला आपण वापरू शकतो. त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टीची कोणत्या पार्टची गरज आहे, जसं की आता काही लोकांना आता फिक्स एंडोथेलियल डिस्ट्रॉफी म्हणून ज्याच्यामध्ये एंडोथेलियल त्या कॉर्नियाचं खराब झालेलं असतं, तेवढंच आपण एक पार्ट बसवू शकतो.
1: बर,
0: एंडोथेलियल म्हणतो आपण त्याला, तर तेवढा पार्ट बसू शकतो. किंवा समजा त्या बाह्यपटलचे बरेच लेअर्स असतात, तर वरचे इपिथेलियल लेअर खराब झालेलं असेल तर ते आपण तेवढंच बदलू शकतो. जेवढा पार्ट लागेल तेवढा आपण बदलू शकतो. ह्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी आता आलेल्या आहेत.
1: बरोबर.
0: आणि ज्याला पूर्ण गरज आहे पूर्ण, तर पूर्ण त्याला टोटल कॅरेक्टरप्लास्टी आपल्याला करावी लागते, फुल थिकनेस कॅरेक्टरप्लास्टी आपण त्याला म्हणतो.
1: जन्मतः अंधत्व असेल तरी सुद्धा या प्रत्यारोपणानं होऊ शकतं?
0: हो, होऊ शकतं. जन्मतः अंधत्व त्याच्या तपासणी असतात मुलांच्या. हे मुलांच्या मध्ये तर खूप याचं प्रमाण आहे. लहान मुलं आणि यंग मुलं ह्याच्यामध्ये बुबळाचं अंधत्व ह्याचं प्रमाण खूप आहे. लहान म्हणजे 60% प्रमाण लहान मुलांच्यातच आहे.
1: बर.
0: हा, तर ह्यांना आपण ह्यांना हे यांचं पुढं करिअर आहे, यांचं आयुष्य आहे पुढं. ह्यांना आपण जर प्रत्यारोपण यशस्वीपणे केलं तर ह्यांचं आयुष्य पुढे चांगलंच नाही. दोन डोळ्यांनी जर दृष्टी नसेल तर एक डोळ्याचं जरी ऑपरेशन केलं तर तरी पण त्याला किती त्याचा फायदा होतो, त्याचं आयुष्य पुढचं सगळं चांगलं जाऊ शकतो. आणि यंग एज मध्ये अपघात जास्त, यंग एज मध्ये ऍक्सिडेंट आहेत, डोळ्याचे बरेच खराबी होऊ शकते.
1: जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला फोन करतो की असं असं हे अवेलेबल आहे आपल्याकडे नेत्र पेढीमध्ये आलेलं आहे, त्यांचा प्रतिसाद कशा पद्धतीचा असतो?
0: नाही, लोकांना काय ज्याला आपण म्हणतो ना दुसऱ्याचं बघून आपल्याला काय दुःख वाटत नसते, पण त्या व्यक्तीला आपल्याला दिसत नाही त्याला खूप दुःख होत असतं त्याचं.
1: खरंय.
0: आणि दोन्ही डोळ्यां जर अंध असेल तर ते जग त्याला बघायलाच मिळत नाही ना, त्याच्या आयुष्यात प्रकाश मिळतच नाही. अशा व्यक्तीला गरजच असते. इमिजिएटली तो येतो, आनंदित राहतो आणि ऑपरेशन केल्यानंतर तो आनंदित होऊन जातो. त्याच्या जीवनामध्ये कलरफुल जग बघायला मिळतं.
1: खरंय.
0: आपण एक दोन मिनिटं जरी आपण डोळे बंद करून बसलो तर आपल्याला कसं वाटतं.
1: खरं.
0: पण हे कितीतरी वर्ष दिवस हे असे म्हणजे त्यांनी अंधकारमध्ये जीवन काढलेलं असते.
1: बरोबर.
0: ह्या लोकांना आपण जीवनामध्ये प्रकाश दिला तर खूप आनंदित होतात ते.
1: खरं. नेत्रदानाबद्दलचे काही गैरसमज आहेत बरेचसे, त्याबद्दल काय?
0: बरेच लोकांच्या मध्ये गैरसमज आहेत, त्याच्यामुळे सुद्धा नेत्रदान ही प्रक्रिया थोडीशी कमी होते लोकांच्या मध्ये. म्हणून तर आपण जनजागृती करतो, म्हणून तर हा नेत्रदान पंधरवडा आपण साजरा करतो प्रत्येक वर्षाला 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर. निदान ह्या काळात बरेच संकल्प पत्रे आपल्याला मिळतील, बरेच आय डोनेशनला लोक तयार होतील.
1: बरोबर.
0: लोकांच्या मध्ये काय असतं की प्रत्यारोपण आपण म्हणजे कॉर्नर ट्रान्सप्लांटेशन किंवा मूळ प्रत्यारोपण ही शासकीय करतो, लोकांना वाटते की पूर्ण डोळा बसवतात का?
1: हा,
0: तर नाही, पूर्ण डोळा बसवत नाहीत, फक्त बाह्यपटल आपण प्रत्यारोपण केलं जातं. त्यांना लोकांना वाटते की बाबा डोळे काढल्यानंतर मृतदेह विद्रूप दिसेल, तसं काही नाही. आजकाल चांगलं टेक्नॉलॉजी आलेली आहे, फक्त बाह्यपटल घेतलं जातं आणि त्याच्यावरती कॉन्टॅक्ट लेन्स सुद्धा ठेवले जातात, म्हणजे जसं नॅचरल पूर्वी होतं तसं वाटायला लागतं आणि डोळे पूर्ण बंद केले जातात, त्यामुळे ते काही विद्रूपता येत नाही, काही नाही. लोकांना वाटतं तसं, पण तसं
1: बरोबर तसं काही नाहीये. त्यामुळे आपण असं लोकांना सांगूयात की आता हा पंधरवडा सुरू आहे सध्या, तर जास्तीत जास्त लोकांनी याबद्दलचा संकल्प करायला हवा.
0: लोकांच्या मध्ये असं बी मनात असतं की ह्या जन्मी नेत्रदान केलं तर पुढच्या जन्मी अंध आपण निर्माण होऊ.
1: बर.
0: असंही असतं लोकांच्या मध्ये. किंवा काही लोकांना असं वाटतं की फारच वय झालेलं आहे, आपण नेत्रदान करू शकत नाही. ह्या सगळ्या चुकीच्या कल्पना आहेत.
1: बरोबर.
0: तुमच्या मृत्यूनंतर सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. एखाद्याच्या डोळ्यामध्ये नेत्ररोपण केलं.
1: बरोबर.
0: त्याच्या डोळ्याच्या रूपानं तुम्ही ह्या जगामध्ये जिवंत राहू शकता.
1: अगदी खरं. एखादं प्रत्यारोपण जेव्हा केलं जातं तिथे काही कायदेशीर बाबी येतात?
0: हो, कायदेशीर. नेत्रदान कुठलंही अवयवदान ह्याला थोटा हा लॉ आहे. म्हणजे ट्रान्सप्लांटेशन ऑफ ह्युमन ऑर्गन्स हे जो 1994 मध्ये हा कायदा आलेला आहे. कायद्यानुसार कुणालाही तुम्ही सेल आउट करू शकत नाही. ऑर्गन्स कॉर्नियाना आहे ते सेल आउट करू शकत नाही. त्याच्यानंतर प्रत्येक व्यक्तीची कन्सेंट लागते, नातेवाईकांची कन्सेंट लागते, त्यांची साईन लागते, परमिशन लागते. ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत. कुठल्या व्यक्तीला आपण प्रत्यारोपण केलेलं आहे सांगितलं जात नाही. आपण

0: करतच नाही ते.
1: समजा एखाद्या व्यक्तीनं नेत्रदानाचा संकल्प केला असेल तर त्याच्या दैनंदिन जीवनातलं रुटीन म्हणा किंवा काही पथ्य पाणी अशा काही गोष्टी असतात का?
0: नाही, डोळ्याची आपण निगा ही ठेवलीच पाहिजे. आपण जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपल्या डोळ्याची निगा ठेवलीच पाहिजे. आजकाल आपल्याला माहित आहे मधुमेहामुळे डोळे खराब होतात, रेटिना खराब होतो. आपल्या पूर्ण सवयी चांगल्याच पाहिजेत. चांगल्या प्रकाशात वाचन पाहिजे, चांगलं जीवनसत्व असलेले आपण फूड घेतलं पाहिजे. अजीवनसत्व असलेली काही फळे असतात जसे की पिवळी फळे, त्याच्यामध्ये अजीवनसत्व. अजीवनसत्व आपले डोळे पाणीदार चांगले लस्टर प्रमाणे चांगलं ठेवू शकतं जीवनसत्व.
1: बरोबर. डॉक्टर, एक नेत्र तज्ञ म्हणून तुम्ही श्रोत्यांना काय सल्ला द्याल?
0: ऍज अ नेत्र तज्ञ मला असं वाटतं की समाजामध्ये बुबळामुळे अंधत्व जे येतं त्या बऱ्याच गोष्टी मिळतं. जसे की आपण दीपावळीला फटाके उडवतो, एक्सपोजर आपल्या डोळ्यामध्ये जातात. लहान मुळं शार्प ऑब्जेक्ट खेळत असतात.
1: बरोबर.
0: धनुष्यबाण, शाळेमध्ये क्रिकेट घुसणं, त्या गोष्टी होऊ शकतात. आणि काही लोक इंडस्ट्रीमध्ये कामाला असतात, केमिकल कामाला असतात, केमिकल उडत असतं आपल्या डोळ्यामध्ये.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे बाह्य पटल आपलं खराब होऊ शकते. घरामध्ये आपल्या डिटर्जंट्स असतात, काही वस्तू असतात सहजासहजी आपण किचनमध्ये असतात, आपल्या बाथरूममध्ये असतात, काही सॅनिटायझर म्हणा किंवा काही आपलं परफ्युम्स असतात, क्लिनर्स असतात, हे आपल्या डोळ्यात चुकून जरी उडाले तर आपल्याला बाह्यपटल आपलं खराब करू शकतात, आपली नजर कमी करू शकतात. किंवा एखादा इन्फेक्टिव्ह आजार असतो डोळ्यामध्ये, इन्फेक्शन होतं, केराटायटिस म्हणतो आपण त्याला, हे त्वरित तुम्ही डॉक्टरला दाखवला तर त्याच्यावरती उपाय होऊन तुमचं बाह्यपटल चांगलं होऊ शकतं. अल्सर होतं, अल्सरहून कधी कधी अल्सर फुटून होऊन डोळा तो खराब होऊन अंधत्व येऊ शकतं. अशा लोकांनी फेस मास्क वापरावेत जेणेकरून ते कण उडणार नाहीत आणि त्यांचे बाह्यपटल खराब होणार नाहीत. किंवा लहान मुलं फटाके होत असतात, कोणतर आपले एक मोठी व्यक्ती त्यांच्याजवळ असावी जेणेकरून एक्सपोजर त्यांच्या डोळ्यामध्ये जाणार नाहीत. रंग खेळताना त्यांनी सावधपणा बाळगावे, रंग काही केमिकल असतात रंगामध्ये, डोळ्यामध्ये गेले तर ते बाह्यपटल खराब करण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टीकडे आपण जर लक्ष दिलं, आपण घरात सुद्धा वावरताना चांगल्या प्रकाशामध्ये वाचन असणे, ताट बसणे, ह्या गोष्टी आपल्याला सर्व सवयीच्या महत्वाच्या वाटतात.
1: खरंय. खरं तर डोळा हा खूप नाजूक अवयव आहे असं आपण म्हणत असतो, त्यामुळे त्याची काळजी सुद्धा तेवढी घेणं अतिशय महत्वाचं आहे. सध्याच्या पिढीकडे थोडस वळूयात. स्क्रीन टाइम सध्या खूप वाढलेला
0: आहे. हे कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम आलाय, त्याच्यानंतर मुलं मोबाईल कंटिन्युअस बघतात. बऱ्याच वेळा मोबाईल कंटिन्युअस बघून त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर निर्माण होतात किंवा रिफ्रॅक्टिव्ह एरर वाढत असतात, त्याच्यामध्ये तो फरक पडतो. आता कॉम्प्युटरमध्ये 8-8 तास जर स्क्रीन टाईम असेल यांचा तर त्यावेळेला ड्रायनेस येऊ शकतो, बरंच मग हेडेक होणे, टायर्डनेस होणे, ह्या गोष्टी होत असतात.
1: बरोबर.
0: त्यांनी एक 20 सेकंदाचा 20 फुटावर पाहणं हे जर फॉर्म्युला वापरलं तर त्यांचा ड्रायनेस कमी होतो आणि कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम जो आहे तो थोडा कमी होतो.
1: बर.
0: कॅलिब्रेटिंग ड्रॉप्स वापरले त्यांनी पण थोडंसं त्यांना रिलीफ वाटतं. कॉम्प्युटरवरती आयटीन मध्ये काम करणारे जे मुलं आहेत त्यांना त्याचा शक्यतो खूप त्रास होत असतो.
1: बरं बरं बरं. नेत्र रुग्णालयामध्ये एरवी सुद्धा नेत्रदानाबद्दल माहिती दिली जाते?
0: जाते जाते. नेत्र रुग्णालयामध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, आय बँकेमध्ये ह्याची माहिती दिली जाते की रजिस्ट्रेशन कसं करावं, नेत्रदान कसं करावं, ह्याची माहिती दिली जाते.
1: आपण असं म्हणूया की थोडीशी ही सकारात्मकता तेव्हा एकांमध्ये किंवा घर कुटुंबानं दाखवायला हवी.
0: म्हणजे आता बरेच दाखवत आहेत पण थोडस काम पण आता थोडस वाढायला लागले. आपण जनजागृती अजून ह्याच्यापेक्षा चांगली झाली पाहिजे लोकांच्या मध्ये आणि त्यांची गैरसमजुती सगळ्या गेल्या पाहिजे. सतत प्रयत्न आपण
1: केले पाहिजे
0: आणि करत राहूया.
1: हो खरंय. आपण असं म्हणूया की आपले जे काही विशेष दिवस आहेत, वाढदिवस असेल किंवा आणखी काही विशेष दिवस आहेत, आपण इतर गोष्टी तर सगळ्या करतच असतो. सेलिब्रेशन प्रत्येक गोष्टीचं होतं.
0: येस मॅडम.
1: तर या दृष्टीनं काही जर आपण संकल्प केले, माझ्या आज वाढदिवस आहे या निमित्तानं मी नेत्रदानाचा संकल्प करतो किंवा असं जर केलं तर तुम्ही म्हणालात तसं की गरज खूप आहे पण त्या मनानं मागणी इतका पुरवठा होत नाही, त्यामुळे समाजामध्ये ह्या दानाची गरज आहे. आणि एखादे समजा घरातल्या व्यक्तीनं जर असं काही तुमच्या समोर प्रस्ताव मांडला तर घरातल्या कुटुंबानं सुद्धा त्यांना सकारात्मकरित्या पाठिंबा दिला पाहिजे.
0: कुटुंबामध्ये आपण चर्चा केली पाहिजे नेत्रदान केल्यामुळे काय फायदा आहे, संकल्प करूया का सर्वांनी.
1: तर तुम्ही म्हणालात तसं डोळ्यांच्या रूपानं का असेना ती व्यक्ती
0: जिवंत राहू शकते.
1: तर डॉक्टर, एकंदरीतच ह्या जो नेत्रदान पंधरवडा आहे याविषयी आपण बरीचशी माहिती आम्हाला दिलेली आहे. तर जाता जाता श्रोत्यांना या नेत्रदानाचं महत्व आणि एक समाजाची मानसिकता याविषयी

0: काय सांगाल?
1: माणसाचा कुठल्याही शरीराचा भाग मार्केटमध्ये विकत मिळत नाही. माणसाने माणसाला दिलं तरच मिळतं. रक्तदान करतो जिवंतपणे आपण, माणसाने रक्त दिलं तर माणसाला उपयोगाला होतं. जसं आपण कॉर्निया डोनेशन करतो, बुबळांचं आपण दान करतो, हे लोकांनी दिलं तर मिळतं. ते
0: खरं
1: कुठेही बाहेर मार्केटला ते मिळत नाही आणि बसवायचं असं कधी शक्य नाही ते.
0: बरोबर.
1: त्यामुळे लोकांनी हे ठरवावं की जास्तीत जास्त दान करण्याचा प्रयत्न करावा आणि या कार्यक्रमामध्ये सहभाग व्हावा. लोकांनी त्याचे आशीर्वाद सुद्धा सर्वांना चांगले मिळतील.
0: बरोबर.
1: एखादी व्यक्ती आनंदात राहिली, प्रकाशमय राहिली, तर ते चांगलेच आशीर्वाद देतील ना त्याला. आम्ही लोकांना नेत्रदान पंधरवड्याचं महत्व सांगताना हे सांगतो की आपल्या मृत्यूनंतर हे जगात कुणाच्या तरी डोळ्याच्या रूपाने जिवंत राहण्याची संधी आपल्याला मिळते आणि म्हणजेच ह्यालाच आपण नेत्रदान म्हणतो. आणि एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन व्यक्तीच्या आयुष्यामध्ये प्रकाश येऊ शकतो. आजच नेत्रदानाचा संकल्प करा व या विषयावर आपल्या कुटुंबात मन मोकळेपणाने चर्चा करा.
0: डॉक्टर शिवाजी अजेटराव, आपण नेत्रदान पंधरवडा आणि एकंदरीतच नेत्रदानाविषयीची माहिती आणि डोळ्यांची काळजी याविषयीची अतिशय उपयुक्त अशी माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोतेहो, नेत्रदान पंधरवड्यानिमित्त ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजी अजेटराव यांची मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. त्यांच्याशी बातचीत केली होती ऐश्वर्या बेहरे यांनी. आजचा आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा ऐश्वर्याला निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर.

श्रोते हो वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात. निर्मिती कोल्हापूर आकाशवाणी केंद्राची होती. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. दुपारचा एक वाजतोय, ठीक एक वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सुरुवातीला ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या.

श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अरे अरे आबा आता तरी थांबा या चित्रपटासाठी आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील हे गीत आहे. बालाजी वाघमोडे यांचं, संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरूनही. श्रोते हो कार्यक्रमात यानंतर ऐकूया वाजवा रे वाजवा या चित्रपटातील हे गीत आहे सुरेश वाडकर आणि अनुराधा पोडवाल यांच्या स्वरात. शांताराम नांदगावकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय अशोक पत्की यांनी.

0: तुमची आमची कायमची भेट।
1: श्रोते हो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया निवडुंगा या चित्रपटातील हे गीत आहे। पद्मजा फेण आणि जोगळेकर यांच्या स्वरात आरती प्रभू यांच्या गीताला संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी।

0: हृदयहून निवडुंग चित्रपटातील या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम आपण प्रसारभारतीच्या वेव्ह ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता.
1: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव.

0: श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.
1: तुझ्या कळ्या तुझी फुले.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवर देखील आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 श्रोतेहो आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. पुणे केंद्रावरून प्रसारित होईल ते आम्ही सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 1:30 राष्ट्रीय मराठी बातम्या.
3: आकाशवाणी मुंबई. राजश्री आगा

असे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये महाराष्ट्रातलं मेळघाट तसंच मध्य प्रदेशातल्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 1344 5000 जण अद्याप बेपत्ता. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. महाराष्ट्रात मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरलेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात एलपीजी सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. यात 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून त्यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. भारत आणि चीनच्या पथकांच्या सहाय्यानं विविध जलविद्युत प्रकल्पांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तसंच प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीवरही संबंधित अधिकारी बारकाईने लक्ष ठेवत आहेत. नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये प्रचंड हानी झाली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्रीचरणी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150 T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. वर
चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांचा अंतिम

फेरीचा सामना आज चीनच्या जी टिंग आणि रेन शियांग यू यांच्याशी होणार आहे. उपांत्य फेरीत या जोडीने मलेशियाच्या नूर मोहम्मद अझरी नयूब आणि टॅन वी कियोंग यांचा 21-15, 18-21, 21-11 असा पराभव केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात पश्चिम विभागीय परिषदेच्या 28व्या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. तसंच ते गृहमंत्रालयाच्या बैठकीत सहभाग घेणार असून त्यानंतर पत्रकार परिषदेलाही संबोधित करणार आहेत. येत्या 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सदस्य देशांमधले 500 पेक्षा जास्त संस्थात्मक गुंतवणूकदार, अर्थमंत्री आणि उद्योगपती सहभागी होत आहेत. ब्रिक्स सदस्य देश आणि भागीदार देशांमधलं भांडवल, बँकेच्या मान्यताप्राप्त पायाभूत सुविधा, ऊर्जा आणि डिजिटल क्षमता प्रकल्पांशी जोडणं हे या 2 दिवसीय परिषदेचं उद्दिष्ट आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याची माहिती अधिकारांतर्गत उघडकीला आली. अर्थमंत्री

श्रोते हो, राजेश श्रीनिवासन यांचं लयाविन्यासम आत्ताच आपण ऐकलं. राग सीमेंद्र मध्यम हा मिश्र चापूत निबद्ध होता. यांना खंजिरा साथ केली होती ईश्वरन येनो रमण नूरन यांनी आणि गायन साथ होती टी एन अशोक यांची. याबरोबरच कर्नाटक शैलीतील शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. नादब्रह्म हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन या ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

0: श्रोते हो अवश्य ऐका, येत्या रविवारी म्हणजे 6 सप्टेंबरला आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमात एकाच वर्षी UPSC मधील 2 पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेस साठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो.
0: तेव्हा अवश्य ऐका, येत्या रविवारी संध्याकाळी 5:30 आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम सुरू आहेत. दुपारचे 3 वाजता ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. December 2025 ते January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदानं केलेल्या शिफारशीनुसार देशातल्या 8 उच्च न्यायालयांमध्ये मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून, दिल्ली उच्च न्यायालयात कार्यरत असलेल्या न्यायमूर्ती व्ही कामेश्वर राव यांची पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. छत्तीसगड उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार अग्रवाल हे राजस्थान उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम करतील. ओरिसा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कृष्ण राम मोहपात्रा आता छत्तीसगड उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहतील.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अश्विनी कुमार मिश्रा यांची त्याच न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. याशिवाय न्यायमूर्ती अल्पेश कोगजे यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे तर न्यायमूर्ती पुष्पेंद्र सिंह भाटी यांची जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020 प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यात बांदा तालुक्यातल्या 2 गावांमध्ये काल विषारी दारू प्यायल्यामुळे 9 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण आजारी पडले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बांदा तालुक्यात काल आणखी एका ठिकाणी विषारी दारू पिऊन 2 जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं. दिल्लीच्या सत्य निकेतन भागात एक इमारत आज दुपारी कोसळली. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. अग्निशमन दलाचे 5 बंब आणि पोलीस पथकं घटनास्थळी दाखल झाले असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अधिक तपशील प्रतीक्षित आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दुबईमध्ये झालेल्या महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत काल भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला, मात्र त्यांचा संघ 18 षटकं आणि एका चेंडूत फक्त 55 धावा काढून तंबूत परतला. आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट प्रकारातली ही त्यांची सर्वात कमी धावसंख्या आहे. श्री जर्णी आणि प्रेमा रावत या दोघींनी प्रत्येकी 3 तर दीप्ती शर्मा हिनं 2 गडी बाद केले. भारताने 3 गड्यांच्या मोबदल्यात अवघ्या 8 षटकं आणि 4 चेंडूत 57 धावा करून सामना जिंकला. कर्णधार हरमनप्रीत कौर ही 18 धावांवर नाबाद राहिली. हा तिचा भारतीय कर्णधार म्हणून 150वा T20 सामना होता. हा टप्पा गाठणारी ती पहिली आंतरराष्ट्रीय कर्णधार ठरली आहे. मुंबईत काल दहीहंडीच्या उत्सवादरम्यान गोविंदा पथकातल्या एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाला तर 376 गोविंदा जखमी झाले. जखमींपैकी 53 जणांना शहरातल्या विविध रुग्णालयांमध्ये दाखल केलं होतं. त्यापैकी 37 जण उपचार घेत असून 286 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. पालघरमध्ये जखमी गोविंदांना घरी सोडण्यावरून रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करून गोंधळ घातल्याप्रकरणी 17 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या विरारमधल्या एका गोविंदा पथकातल्या सदस्यांना उपचारासाठी पालघरमधल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी रुग्णालय प्रशासन आणि गोविंदा पथकातल्या सदस्यांमध्ये वाद झाला. रुग्णालयानं जखमी गोविंदांचं बिल वाढवण्याचा प्रयत्न केला आणि पैसे भरूनही त्यांना घरी सोडलं नाही असा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी केला असून या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. मुंबईच्या धारावी परिसरात काल रात्री एका घरात LPG सिलेंडरने पेट घेऊन लागलेल्या आगीत 4 जण जखमी झाले. या 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या पथकानं आग आटोक्यात आणली. जखमींवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईत लॅमिंग्टन रोडवरच्या एका इमारतीतल्या गोदामातही काल रात्री आग लागली. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती संबंधित सूत्रांनी दिली. नेपाळमधल्या महापुरात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 1344 पोचलाय तर सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13000 जास्त लोकांना वाचवलंय. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचण येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जातोय. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8000 कर्मचारी तैनात करण्यात आलेत. नेपाळ

0: पेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलंय. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59 कोटीपेक्षा जास्त खात्यांमध्ये 3,15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र याचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिले. तसंच 100 रुपयापेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती याविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलंय. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14 ते 25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. सध्या कफ परेड आणि आरे JVLR या दोन्ही स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 वाजता सुटते. या कालावधीत ती रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली. राज्यात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना पूर्वलक्षी प्रभावानं लागू करावी अशी मागणी भंडारा इथल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघानं केली. शासनानं तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यासाठी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक मोर्चा काढला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती महेशचंद्र त्रिपाठी यांची नियुक्ती. मध्य प्रदेशात विषारी दारू पिऊन 11 जणांचा मृत्यू. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 7 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:15 आणि 15 सेकंद झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान AIR उपग्रह वाहिनीवरचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्स ही मध्यम लहरी वाहिनी तसंच 101.5 मेगा हर्ट्स या एफ एम वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजतात. आमच्या दुसऱ्या प्रसारणसभेत मी जान्हवी भागवत आपलं मनपूर्वक स्वागत करते. आता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या ठळक बातम्या आम्ही संक्षेपित करत आहोत.
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. 2029 पर्यंत अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. गोव्यात वार्ताहर परिषदेत त्यांनी सांगितलं की 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त केले तर 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट केलेत. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. December 2025 ते January 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,324 पोहोचला आहे तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे. सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं चायना मास्टर्स स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला आणि या स्पर्धेतलं पहिलं वहिलं जेतेपद भारताला मिळवून दिलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे 1143 किलो हर्ट्सवर. 5:02 आणि 13 सेकंद झाले आहेत. श्रोते हो, कार्यक्रम प्रसारित होतोय गीतसंध्या. यामध्ये आज आपण काही हिंदी चित्रपटातली गाणी ऐकणार आहोत.

0: हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी सहकाऱ्यांसोबत गायलेलं गीत आपण ऐकलं. महबूब यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती इस्माईल दरबार यांनी.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
0: आता ऐकूया SP बालसुब्रमण्यम यांनी गायलेलं देव कोहली यांचं गीत मैंने प्यार किया. या चित्रपटातल्या गीताला संगीत दिले राम लक्ष्मण यांनी.

श्रोते हो गीत संध्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकताय हिंदी चित्रपटातली काही गीतं. ऐकूया हम तुम या चित्रपटातलं अलका यांनी आणि बाबुल सुप्रियो यांनी गायलेलं हे गीत. गीत आहे प्रसून जोशी यांचं आणि संगीतकार जतीन ललित.

मैं प्रेम की दिव्याने हूँ या चित्रपटातलं अनु मलिक यांनी संगीत दिलेलं देव कोहली यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं चित्रा आणि शान यांनी. कार्यक्रमात शेवटी शंकर महादेवन आणि सुजाता भट्टाचार्य यांच्या आवाजातलं जावेद अख्तर यांचं गीत ऐकूया. कुछ ना कहो या चित्रपटातल्या गीताला संगीत दिलंय शंकर एहसान लॉय यांनी.

श्रोते हो या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करतो आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. आता युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतो आहे. हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: हॅलो फ्रेंड्स, योवाणी ऐकणाऱ्या तुम्हा सगळ्या मित्रमैत्रिणींचं कार्यक्रमात मनापासून स्वागत. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा लाखो विद्यार्थ्यांच्या मनात असलेलं एक स्वप्न. या स्वप्नाच्या दिशेनं वाटचाल करताना सातत्य, शिस्त, योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि अपयशातून पुन्हा उभे राहायची जिद्द या सगळ्यांचीच कसोटी लागते. UPSC अर्थात लोकसेवा आयोगाची परीक्षा ही देशातील अत्यंत प्रतिष्ठेची आणि त्याचबरोबर आव्हानात्मक परीक्षा म्हणून ओळखली जाते. या परीक्षेमध्ये यश मिळवणं हे अनेकांचं ध्येय असतं, पण त्या ध्येयाला यशाची किनार देण्यासाठी केलेला प्रवास हा तितकाच महत्वाचा असतो. तर आजच्या या आपल्या कार्यक्रमात आपण अशाच एका प्रेरणादायी यशोगाथेचा मागोवा घेणार आहोत. UPSC परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 AIR 62 मिळवणाऱ्या, एकाच वर्षी दोन पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकणार आहोत. चला ऐकूया. हॅलो फ्रेंड्स. फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा हे फक्त दोन शब्द नाही आहेत, तर लाखो तरुणांच्या डोळ्यातलं स्वप्न, आई वडिलांच्या आशा आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचा ध्यास आहे. या प्रवासामध्ये यशाची शिखरं जितकी आकर्षक दिसतात तितकीच खडतर असा तो मार्ग आहे बर का. असंख्य तासांचा अभ्यास, अपयशानंतर पुन्हा उभं राहणं, जिद्द, स्वतःवरचा विश्वास आणि ध्येयप्राप्तीबरोबरच निष्ठा, या सगळ्या गोष्टी एका सामान्य विद्यार्थ्याला असामान्य यशापर्यंत घेऊन जातात. स्पर्धा परीक्षा केवळ सरकारी नोकरी मिळवण्याचं माध्यम नाहीये, तर ती व्यक्तिमत्व घडवणारी, निर्णयक्षमता वाढवणारी आणि समाजासाठी जबाबदारीनं काम करण्याची संधी देणारी एक जीवनशाळा आहे. प्रत्येक यशस्वी अधिकाऱ्यामागे अनेकांचे त्याग, त्याचबरोबर काही अपयश आणि पुन्हा नव्यानं सुरू करण्याचं धैर्य हे दडलेलं असतं. आणि आज आपण अशाच एका प्रेरणादायी प्रवासाची ओळख करून घेणार आहोत. संघर्ष, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या बळावर स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे रोहित तुकाराम मालवेकर सर आज आपल्याबरोबर आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आणि त्यांचा हा UPSC पर्यंतचा प्रवास आपल्याबरोबर ते शेअर करणार आहेत. तर सर, तुमचं आकाशवाणी कोल्हापूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मित्र हो. प्रथमतः मी आकाशवाणी कोल्हापूर यांचे मनापासून आभार मानतो, त्यांनी आम्हाला येथे बोलवलं व सन्मान केला, धन्यवाद मॅम.
0: सर, तुमचा एकंदर जो प्रवास आहे

0: ऐकून घेण्यासाठी आम्ही सगळेच इच्छुक आहोत. विद्या मंदिर सावर्डे खुर्द पासून ते UPSC टॉपर हा प्रवास कसा झाला हे आम्हाला ऐकायचंय.
1: निश्चितच मॅम, हा प्रवास हा अकॅडमिक नव्हता, तर हा माझ्या स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग होता. प्राथमिक शिक्षण विद्या मंदिर सावर्डे खुर्द येथून झाल्यानंतर मी माध्यमिक शिक्षणासाठी दुधसागर विद्यानिकेतन मिद्री येथे आलो. त्या ठिकाणी मी भरपूर ऍक्टिव्हिटीमध्ये देखील पार्टिसिपेट केलं, ज्यामध्ये जिमनॅस्टिक्स आलं, व्हॉलीबॉल आलं, त्याचबरोबर ड्रॉइंग देखील शिकलो मी. पण मला वाटतं की हा मातीचा गोळा होता, तो खऱ्या अर्थानं जे रूप मिळालं ते माध्यमिक शिक्षणामध्येच. त्यानंतर त्या नदीच्या काळामध्ये मला स्कॉलरशिप, NMMS, त्याचबरोबर प्रज्ञाशोध, आणि त्यानंतर 10वीमध्ये मी केंद्रामध्ये प्रथम आलो. आणि हा प्रवास घेऊन मी 11वी-12वीसाठी कोल्हापूर येथे आलो. त्यावेळी मी 11वी-12वीसाठी द न्यू कॉलेज कोल्हापूर येथे ऍडमिशन घेतलं. आपल्या भरपूर उणीवांना ऍड्रेस करत मी 11वी-12वी देखील खूप चांगल्या रीतीने पास झालो. 12वीला चांगले टक्केवारी पडले. पण त्यावेळी माझ्या मनामध्ये क्लिअर होतं की आपण पुढे काय करणार, त्यावेळी माझं एक पिक्चर क्लिअर होतं. त्यावेळी माझे दोन ऑप्शन होते, एक तर मी बीएससी ऍग्रीकल्चर करू किंवा मी प्लेन बीएससी करू. मी ऍट द एंड बीएससी ऍग्रीकल्चर हा ऑप्शन चूज केला. त्यासाठी मी राजेश छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर कोल्हापूर येथे ऍडमिशन घेतलं. 4 वर्ष चांगल्या पद्धतीने मी प्रिपरेशन केलं, अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. त्याचवेळी मी भरपूर ऍक्टिव्हिटी देखील केल्या, ज्यामध्ये व्हॉलीबॉल होतं, त्याचबरोबर आम्ही मशरूम प्रोडक्शन केलं होतं. त्यामुळे अकॅडमिकली मी ग्रॅज्युएशनमध्ये खूप स्ट्रॉंग होतो. आणि याचाच मला वाटतं की फायदा माझ्या UPSC जर्नीमध्ये झाला. त्यानंतर मी जेव्हा ग्रॅज्युएशन पूर्ण झालं, त्यावेळी मला काही कालावधीसाठी वाटलं होतं की आपण MSc करावं की पोस्ट ग्रॅज्युएशन करावं. पण मी त्यावेळी डिसाईड केलं की आपण फुल फ्लेज UPSC प्रिपरेशन करू. कोविड झाल्यानंतर मी दिल्लीमध्ये गेलो, त्यामध्ये कोचिंग केली, फाउंडेशन केलं, आणि त्यानंतर मी सर्व गोष्टींवर मात करत, जे की सर्वच करतात, अथक परिश्रम केलं, त्याचबरोबर जे जे उणे होते त्यावर ऍड्रेस केलं. मी या वर्षी एकाच वर्षी 2 पोस्ट घेतल्या, त्यामध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 62 रँक आहे आणि सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन 2025 माझी 601 रँक आहे.
0: खरंच म्हणजे कौतुकास्पद अशी तुमची जर्नी आहे. पण आपल्याला UPSC करायची आहे असा नेमका विचार तुमच्या डोक्यात कधी आला?
1: ऍक्च्युली मॅम, जेव्हा मी डिग्रीमध्येच होतो त्यावेळीच ह्या स्वप्नाची सीड रोवलं होतं. कारण आमचं ऍग्रीकल्चर कॉलेज आहे जे की कोल्हापूरमध्ये स्थायिक आहे, त्या ठिकाणी भरपूर सिनियरांची व्हिजिट असायची. मग त्या ठिकाणी काही सक्सेसफुल कॅन्डिडेट देखील आम्हाला टॉपर स्टॉकसाठी येत होते. मग अशाच एका प्रसंगावेळी मला वाटलं की आपण देखील UPSC करू शकतो, कारण अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो. तर मी डिसाईड केलं की 3rd इयरला की आपण UPSC करू शकतो. पण प्रिपरेशन वाईज माझ्यामध्ये काय ज्यादा स्टेप्स नव्हत्या. पण मी लास्ट इयर झाल्यानंतर वाटलं की आपण फुल पेज UPSC करू.
0: जेव्हा आपण कृषी क्षेत्रामध्ये ऍडमिशन घेतली तेव्हा असं काही डोक्यात नव्हतं.
1: पण
0: जवळपास फायनल इयरला हे तुमचं डिसाइड झालं की तुम्ही UPSC करणार आहात. मग ऍग्रीकल्चर घेतल्याचा फायदा काही झाला का तुम्हाला?
1: नक्कीच मॅम. तर प्रामुख्याने त्याला 2-3 कारण होते. एक म्हणजे माझं ग्रॅज्युएशन ऍग्रीकल्चर मधून झालं होतं, त्यामध्ये मी जसं सांगितलं की अकॅडमिकली मी स्ट्रॉंग होतो आणि मला ऍग्रीकल्चर डिग्रीमध्ये देखील मला डिस्टिंक्शन प्राप्त होतं. त्यामुळे नॉलेजनुसार मला खूप चांगली पकड होती. त्याचबरोबर कोल्हापूर कॉलेज आहे ना, त्यामध्ये प्रॅक्टिकल वर्क देखील भरपूर होतं, ज्यामध्ये मेट्रोजन प्रोडक्शन, बायोफर्टिलायझर प्रोडक्शन, त्याचबरोबर व्हेरियस दुग्धजन्य पदार्थ देखील तयार केले जातात. अशा ऍक्टिव्हिटीमुळे माझी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी भरपूर चांगली होती. त्यामुळे असं वाटलं की ऍग्रीकल्चर आपण हा ऑप्शनल घेऊ. हा माझा वैकल्पिक विषय UPSC मध्ये देखील होता. आणि दुसरं कारण की माझं सर्व अपब्रिंगिंग हे रुरल आहे. जेव्हा मला सांगायला आवडेल मॅम, मी जेव्हा जेव्हा घरी जातो तेव्हा तेव्हा मी वडिलांसोबत, माझ्या भावंडांसोबत शेतामध्ये जातो, त्यांना मदत करतो. पेरणीच्या काळामध्ये भात पेरणी करतो किंवा दिवाळीला गेल्यानंतर भात काढणी करतो. यासारखी सर्व ऍक्टिव्हिटी मी शेतामध्ये करतो, त्यामुळे पहिल्यापासूनही मला शेतीची आवड होती.
0: त्यासाठी कृषी क्षेत्र निवडलं.
1: येस येस मॅम.
0: UPSCचा विचार करताना जे ऐकतो आपण सगळ्यांकडनं की खूप अभ्यास करावा लागतो किंवा एक शेड्यूल जे असतं ते खूप शिस्तबद्ध पाहिजे, नियोजनबद्ध पाहिजे, आणि याबरोबरच पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं होतच नाही. आता तुम्हाला चौथ्या प्रयत्नामध्ये यश मिळालं, अर्थात तो आनंद खूपच होता. पण मधल्या काळामध्ये आपल्याला टेन्शन कधीतरी येऊ शकतं, मग असे काही प्रसंग आले का आणि मग ते टेन्शन तुम्ही कसं हँडल केलं?
1: 3 अपयशानंतर यश मिळणं यामध्ये टेन्शन येणे स्वाभाविक आहे मॅम. पण जेव्हा आपण माझी जर्नी जर्नी पाहिली तर प्रत्येक अटेम्प्ट ही जर्नी खूप वेगळी होती. जसं की जेव्हा इनिशियल स्टार्टमध्ये जेव्हा फ्रेश होतो तेव्हा वाटत होतं की आपण

पहिल्या अटेम्प्टमध्ये ही एक्झाम क्लिअर करू, कारण तेव्हा कॉन्फिडन्स खूप होता, अकॅडमिकली स्ट्रॉंग होतो, तेव्हा वाटलं होतं की पहिल्या अटेम्प्टमध्ये आपण ही एक्झाम क्लिअर करू. पण झालं असं की पहिल्या अटेम्प्टमध्येच माझी प्री फेल झाली. पण पुन्हा मी सर्व ड्रॉबॅकवर काम करत, सगळं पुन्हा जोमाने अभ्यास करत मी सेकंड अटेम्प्ट तयारी केली. सेकंड अटेम्प्टमध्ये मी प्री क्लिअर झालो, पण पुन्हा एकदा नो मॅच फाऊंड मेन्सच्या पीडीएफमध्ये आलं, पुन्हा एकदा मी नापास झालो. पण तिसऱ्या अटेम्प्टमध्ये वाटलं होतं की ह्यावेळी आपण ही एक्झाम पूर्णपणे क्लिअर करू शकतो, कारण सेकंड अटेम्प्टमध्ये मेन्स काटली होती, चांगले मार्क्सही आले होते. पण थर्ड अटेम्प्टमध्ये झालं असं की प्रीच उडाली, आणि तो सगळ्यात मोठा सेटबॅक होता. कारण त्यावेळी मग मी दिल्लीमध्ये, ही तिन्ही अटेम्प्ट मी दिल्लीमधून दिले, त्यावेळी मी घरच्यांशी बोललो, घरच्यांशी संवाद साधला, तर घरचे म्हणले की ये आता. मी पण विचार केला, तर त्यानंतर मी एक महिना ब्रेक घेतला, घरी आलो, शेतातली काही कामं केली, त्यानंतर बाकीच्या एक्झामचा देखील अभ्यास केला, ज्यामध्ये नाबार्ड होती, पण त्यामध्ये देखील अपयश आलं. पण पुन्हा न जमता पुन्हा सप्टेंबर 2024 मी डिसाईड केलं की पुन्हा आपण एक अटेम्प्ट देऊ. त्यानंतर मी कोल्हापूरच्या प्री आय एस सेंटर कोल्हापूर ते ऍडमिशन घेतलं, आणि तिथून मग मोस्टली या वर्षाचं, या 1.5 वर्षाचं

0: घरी आलो, शेतातली काही कामं केली, त्यानंतर बाकीच्या एक्झामचा देखील अभ्यास केला ज्यामध्ये नाबार्ड होती, पण त्या त्यामध्ये देखील अपयश आलं. पण पुन्हा न जमता पुन्हा सप्टेंबर 2024 मध्ये मी डिसाईड केलं की पुन्हा आपण एक अटेम्प्ट देऊ. त्यानंतर मी कोल्हापूरच्या प्री आय एस एन सेंटर कोल्हापूर ते ऍडमिशन घेतलं आणि तिथून मग मोस्टली या वर्षाचं या 1.5 वर्षाचा अभ्यास जो होता तो कोल्हापूर इथूनच केला आणि याच वेळेस या वर्षी सलग 2 एक्झाम क्रॅक केला, त्यामध्ये प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू दोन्ही एक्झामच्या एकाच वर्षी मी क्लिअर केल्या. मला एवढं सांगायचं आहे की आपण जे फेल्युअर असतं त्याला आपण स्टेपिंग स्टोन घ्यायला पाहिजे की हायर सक्सेससाठी. अपयशाला आपण संधी मानली तर आपण चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतो. आणि सेकंड म्हणजे मॅम, या नदीच्या काळामध्ये मला काही चांगल्या गोष्टींची सवय लागली ज्यामध्ये प्राणायाम होतं, त्यामुळं असं झालं की फोकस वाढला आणि आपल्यावरती जे कंट्रोल असतो तो वाढला, त्यामुळे टेन्शन येणं खूप कमी झालं. ह्या गोष्टी खूपच मॅटर करतात मॅम.
1: आता आकाशवाणीवरती ऐकणारे हजारो विद्यार्थी आहेत आणि त्यांना तुमचं जे अभ्यासाचं पॅटर्न आहे ते कशा प्रकारे होतं हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल की म्हणजे अगदी शेतात रमणारा मुलगा ते युपीएससी टॉपर असा तुमचा प्रवास आहे आणि या प्रवासासाठी कारणीभूत ठरणारी तुमची दिनचर्या कशी होती?
0: जर मॅम आपण रुटीन वाईज बघितलं तर हे रुटीन प्रत्येक अटेम्प्टला हा वेगळं होतं आणि प्रत्येक एक्झामच्या प्रत्येक फेजमध्ये प्रत्येक स्टेपमध्ये जसं की जसं मी बोललो प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू प्रत्येक फेजमध्ये हा रुटीन वेगळं होतं. पण इन जनरल जर आपण बघितलं तर मी जानेवारी टू मे हे फक्त प्रिलिम्स करायचो आणि जून टू डिसेंबर यावेळी फक्त मी मेन्सच करायचो. आणि मेन्सच्या काळामध्ये माझा एक पॅटर्न होता की मी पहिला मॅक्रो प्लॅनिंग करायचं जे की मंथली प्लॅनिंग करायचं की या महिन्यामध्ये आपल्याला कोणते कोणते विषय करायचे आहेत त्याला लिस्ट डाऊन करायचे, त्यानंतर मी मायक्रो प्लॅनिंग करायचं की संध्याकाळी झोपताना माझी एक चांगली सवय होती की मी उद्या काय करायचं ते मी आधी प्रिपेअर करायचो. तर माझा ज्यादा असं काही 12 किंवा 14 तासाचा असा काही प्लॅन नव्हता, पण मी 9 ते 10 तासच अभ्यास करायचो, पण तो मी इफेक्टिव्हली करायचो ज्यामध्ये की मी सकाळचा सेशन खूप महत्वाचा असतो त्यामध्ये मी पेपर रिडिंग करणे किंवा इतर गोष्टी जसं की जीएस करणे ह्या गोष्टी करत होतो. दुपारच्या जेवणानंतर थोडीशी विश्रांती घ्यायचो जसं की सगळेच घेतात, त्यानंतर मी पुन्हा ऑप्शनलचा अभ्यास करायचो आणि त्यानंतर मी एक तास डेली ग्राउंडवर जायचो कारण मला ती एक चांगलीच फिजिकल ऍक्टिव्हिटी चांगली सवय होती. मी डेली ग्राउंडवर जायचो, सध्या देखील मी दुधाळी येथील जातोच आणि ही चांगली सवय आहे. आणि संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर मी पुन्हा एकदा एक सेशन मी जीएसचं करत होतो, असं माझी दिनचर्या होती. पण त्या प्रत्येक 3 तासांमध्ये देखील मी डिवाईड केलं होतं. मी प्रत्येक 1 तासानंतर म्हणजेच 50 मिनिटांनंतर एक ब्रेक 10 मिनिटांचा ब्रेक घ्यायचो कारण आपल्या माइंडची एक कपॅसिटी असते, आपणला फोकस हा फक्त 50 ते 55 मिनिटच राहतो त्याच्यावर राहतच नाही, त्यामुळे आपण 10 मिनिटं ब्रेक घ्यावं मी घेत होतो आणि त्यानंतर पुन्हा 1 तास अभ्यास करत होतो. माझी दिनचर्या होती ना.
1: त्या 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये तुम्ही काय करत होता म्हणजे तुमचे छंद कोणते आहेत हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: नक्कीच मॅम, मला ड्रॉइंग करायची चांगली हॉबी होती. मी त्यामध्ये स्केचिंग करणं किंवा जस्ट वॉकिंग पण करत होतो कारण मी प्री आय टी रिसेंटली कोल्हापूर येतो होतो तर चांगलं निसर्गरम्य वातावरण होतं, तर मी 10 मिनिटांसाठी थोडंसं वॉक करणं कारण काय होतं जेव्हा आपण फिजिकल ऍक्टिव्हिटी करतो तर आपली नर्व्स असतात ना त्या थोडा ऍक्टिव्हेटेड होतात आणि आपला फोकस वाढतो, तर त्यामुळे 10 मिनिटाचा ब्रेक घेतला पाहिजे. पण त्यामध्ये आपण मोबाईल युज करता कामा नये कारण काही लोक काय करतात 10 मिनिटाच्या ब्रेक मध्ये पुन्हा आपण मोबाईल घेतो मग ते आपले कधी 1 तास जातात ते कळत पण नाही, तर ते 10 मिनिटांमध्ये आपण मोबाईल न घेता बाकीच्या ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत.
1: मी आता हा प्रश्न विचारणारच होते की सोशल मीडियाचा किंवा मोबाईलचा वापर हा अभ्यासासाठी किंवा काही नोट्स मिळवण्यासाठी खूप छान होतो पण त्याचे ड्रॉबॅक्स पण आहेत, तर ते तुम्ही कसे हँडल केले किंवा बॅलन्स कसा केला? एखाद्या नोट्ससाठी तुम्ही मोबाईल हातात घेतच असणार आहे.
0: नक्कीच मॅम, सोशल मीडिया ही दुधारी तरवार आहे. एका साईडला त्याचा भरपूर फायदा आहे, आपण सोशल मीडियाचा जर चांगल्या रीतीने उपयोग केला जसे की पीडीएफ किंवा एखादी व्हिडिओ बघणे तर त्याचा खूपच चांगला उपयोग आहे. पण सध्याच्या काळामध्ये भरपूर लोक सोशल मीडियाचा गैरवापर करत आहेत, पण तसं न करता आपण सोशल मीडियाचा चांगला वापर केला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये एआयचं युग देखील आलं आहे, जर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर चांगल्या रीतीने युज केला तर आपल्या प्रिपरेशनला खूप हेल्प होईल. जसं की आपले पीवायक्यू कम्प्लीट करणे किंवा एखादे केस स्टडी शोधणे ह्या गोष्टी आपल्याला भरपूर महत्वाचे राहतील. ते आपल्यावर डिपेंड आहे की आपण सोशल मीडियाचा कसा चांगल्या रीतीने उपयोग करू. जर आपण चांगला उपयोग केला तर आपले रिझल्ट मिळणारच आहेत, जर आपण त्याचा दुरुपयोग केला तर आपलेच वेस्ट आहे. तर मला असं वाटतं की आपल्यावर डिपेंड आहे आपण त्याचा किती उपयोग केला पाहिजे. असं नाही की मी सोशल मीडियावर नव्हतोच, मी देखील युज करायचो, पण माझं दिवसाचं ठरलं होतं मी दिवसाचे झोपताना फक्त 10 ते 15 मिनिटं युज करायचो, जे डेली काही अपडेट असतात ते बघत होतो. अदरवाईज मी मोस्टली सोशल मीडिया अवॉइडच करत होतो, मी जस्ट इंटरनेटच युज करत होतो.

0: आता प्रिलियम मेन्स आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांमध्ये काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी, रणनीती तुम्ही आखली असेल, तर ती कशा प्रकारे होती?
1: जर आपण प्रिलियम्स विषयी बोलायचं झालं तर मला वाटतं की सध्याच्या काळामध्ये प्रिलियम्स खूप डायसी झालेले आहे. कारण जसं जसं 2023 हा खूप अवघड पेपर होता, त्यानंतर 2026 हा ह्या वर्षीचा पेपर हा देखील खूप अवघड होता. या पेपरसाठी मला वाटतं की विद्यार्थ्यांनी थोडंसं न्यूज पेपर वाचलं पाहिजे. कारण न्यूज पेपर मधून आपल्याला भरपूर आर्टिकल्स मिळतात, जे सध्या चाललेलं आहे त्याच्या इन डेप्थ आपल्याला अनालिसिस मिळतं आणि ते खूप महत्वाचं आहे. कारण एखादं बुक त्यामध्ये 100 न्यूज असतात, ते एका दिवशी वाचणं आणि दररोज एक न्यूज वाचणं यात खूप फरक आहे. सर मला वाटतं की आपण डेली न्यूज पेपर वाचलं पाहिजे. सेकंड म्हणजे आपण एक बेसिक सोर्स असतात प्रिलिम्स मध्ये, ते आपण केले पाहिजे, ज्यामध्ये लक्ष्मीकांत असते, पॉलिटिक असते, म्हणजे जे काही सब्जेक्ट आहे त्यांचे आपण स्पेसिफिक रिसोर्स वापरले पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण डेली एमसीक्यू सॉल्व्ह केले पाहिजे. आमचं एक असं होतं की मॅम, आम्ही विकली 2 टेस्ट देत होतो जे की फुल लेंथ टेस्ट होत्या. अशा आमच्या जानेवारी टू मे 70-80 टेस्ट झाल्या होत्या. आणि ती गरज आहे, जर तुम्हाला प्रिलिम्स क्लिअर करायचे आहे ना, तर तुम्हाला सगळ्यांसारखंच केलं पाहिजे, सगळ्यांपेक्षा ज्यादाही केलं पाहिजे. कारण 15 लाख विद्यार्थी येतात, त्यामध्ये 6-7 लाख विद्यार्थी एक्झाम देतात आणि त्यामधून आपल्याला मेन्स मध्ये 14,000 विद्यार्थी सिलेक्ट होतात. ही खूप मोठी स्क्रीनिंग आहे, स्क्रीनिंग आउट आहे. तर यामध्ये जर टिकायचं असेल तर मला वाटतं की प्रिलिम्स मध्ये आपण भरपूर फोकस केला पाहिजे आणि त्यासाठी डेली एमसीक्यू सॉल्व्ह करणे खूप मोठं महत्वाचं आहे. त्यानंतर येते मेन्स स्ट्रॅटेजी. मला वाटतं मॅम, मेन्स मध्ये माझं मीडियम इंग्लिश होतं, तर मेन्स मध्ये असं वाटतं की आपण आन्सर रायटिंग खूप महत्वाचे आहे. त्यामध्ये 2 टाईप आहेत. एक तर आपण प्रिपरेशन, म्हणजे जे सिलेबस आहे त्याचं प्रिपरेशन कसं करतोय, त्याला आपण नोट्स कसा तयार करतोय, हे 1 पेजर करतोय का 2 पेजर करतोय का, आपण एखाद्या कोचिंगचे नोट्स घेतोय, हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं की आपण स्वतःच्या नोट्स केल्या पाहिजे ज्यामध्ये PYQ कव्हर झाले पाहिजेत आणि सिलेबसचा पॉईंट कव्हर झाला पाहिजे. आणि त्यानंतर येतो पार्ट एज्युकेशनचा. त्यामुळं त्या जून टू ऑगस्ट या काळामध्ये आपण डेली 10-12 क्वेश्चन लिहिलेच पाहिजे. जर आपण डेली ही क्वेश्चन ही प्रॅक्टिस केली तर मला वाटतं की आपल्याला रायटिंग स्किल आपल्याला येईल. आणि मला वाटतं की तरच आपल्याला 20 क्वेश्चन 3 तासांमध्ये कव्हर होतील आणि चांगल्या पद्धतीने आपण लिहू शकेल. आणि लास्ट स्टेज येते ते म्हणजे इंटरव्ह्यू. आणि ती सगळ्यात मोठी माझा ब्लॉक होता. कारण मी 5 वर्ष गेली कोणताच इंटरव्ह्यू दिला नव्हता आणि माझं मीडियम देखील इंग्लिश होतं आणि जसं की सांगितलं माझं पूर्ण शिक्षण हे मराठी मीडियम झालं आहे. त्यामुळे मला त्यावेळी खूप त्रास झाला. पण असं झालं असं की पियर ग्रुप चांगला होता, आम्ही डिस्कशन चांगलं केलं विद्यार्थ्यांसोबत, डिस्कशन चांगलं होतं, माझा फ्रेंड एक चांगला होता, त्यांना मला भरपूर मदत केली. कारण आम्ही डेली इंग्लिशमध्येच बोलायचो, 2 महिने आम्ही इंग्लिशमध्येच बोललो. त्यानंतर फायदा मला ऍग्रिकल्चर भरपूर झाला. कारण इंटरव्ह्यू मध्ये आपला डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म असतो, त्यामध्ये आपल्या सर्व एंट्री टाकायच्या असतात. त्यामध्ये माझ्या सर्व हॉबीज टाकल्या होत्या किंवा माझं ग्रॅज्युएशन टाकलं होतं. तर ते ऍग्रिकल्चर हे खूप लोकांना आवडीची गोष्ट आहे आणि ऍग्रिकल्चर मध्ये नॉलेज असल्यामुळं मला त्याचा खूप फायदा झाला इंटरव्ह्यू मध्ये. तर मला वाटतं की ते लँग्वेज हे बॅरियर नसून, तर UPSC मेंबर असं बघतात की तुम्ही किती कॉन्फिडेंटली बोलताय, किती ऑनेस्टली बोलताय आणि तुम्ही प्रत्येक पॉईंट किती इफेक्टिव्ह वेने मांडताय, ह्या गोष्टी ते बघत असतात. तुमचं लँग्वेज ही मॅटर करत नाही, तुमचं प्रामाणिकपणा खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं.
0: अगदी खरंय. आता अधिकारी म्हणून जेव्हा तुम्ही कार्यरत व्हाल तेव्हा सगळ्यात महत्वाची अशी मूल्य तुमच्या दृष्टीने कोणती असतील?
1: मला वाटतं की कम्पॅशन, इंटिग्रिटी आणि अकाउंटेबिलिटी हे खूप महत्वाचे आहेत. कम्पॅशन विषयी बोलायचं झालं तर आपण समजा एखादी गरीब गरजू महिला आहे आणि त्याला एखाद्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे, पण सपोज आपण ऍडमिशन असताना आपल्याला देखील रूल ऑफ लॉचा काळजी घ्यावी लागते, सर्व डॉक्युमेंटची व्हेरिफिकेशन करावं लागतं. परंतु त्या महिलेचं जस्ट नाव देखील नावामध्ये किंवा स्पेलिंग मध्ये एरर असेल तर आपण त्याला कन्सिडर न करता त्यामध्ये थोडस मोल्डनेस आणला पाहिजे, त्यांच्याविषयी कम्पॅशन दाखवलं पाहिजे, तरच आपल्या सुविधा गव्हर्नमेंटच्या ज्या योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील. हे एक महत्वाचं मूल्य आहे. सेकंड म्हणजे मॅम, इंटिग्रिटी खूप महत्वाची आहे. कारण सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये प्रत्येक वेळी तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे आणि तो पण इंडिपेंडेंट घेतला पाहिजे. तुम्ही कोणत्याही दबावाखाली कोणत्याही प्रेशरमध्ये तुम्ही डिसिजन नाही घेतला पाहिजे. तुम्ही फक्त रूल ऑफ लॉ आणि लोकांचं कल्याण हेच बघितलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती अकाउंटेबिलिटी. जसे गव्हर्नन्स एक जहाज आहे आणि त्यामध्ये आपण एक कॅप्टन आहे आणि ही जहाज आपल्याला खूप लांबपर्यंत लिहायची आहे आणि ही जस्ट लोकांची जहाज आहे ती आपल्याला एक ठराविक टार्गेटपर्यंत न्यायची आहे.

0: त्यामध्ये प्रत्येक लोकांचं ग्रेव्हियन्स, त्यांचे जे प्रॉब्लेम असतात त्यांचे जे रिड्रेस करणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि तेच मला वाटतं की आपण केलं पाहिजे. आणि ही तीन मूल्ये खूप महत्वाची आहेत ऍडमिशन मध्ये मॅम.
1: अगदी खरे. तर फ्रेंड्स, यूपीएससी मध्ये अगदी टॉप रँक मिळवलेले रोहित सर आज आपल्या बरोबर होते. आणि आतापर्यंत आपण जाणून घेतलंय की अधिकारी म्हणून त्यांच्या दृष्टीनं कोणती मूल्य आहेत, त्याचबरोबर यूपीएससीच्या स्पर्धा परीक्षामध्ये त्यांनी कसं यश मिळवलं, त्यासाठी त्यांनी कोणत्या गोष्टी स्वतःमध्ये आत्मसात केल्या, बऱ्याचशा गप्पा आपल्याला त्यांच्याबरोबर मारायच्या आहेत. की आज आपण इथेच थांबतोय, पुन्हा भेटू पुढच्या युववाणी कार्यक्रमात. तर फ्रेंड्स, यूपीएससी परीक्षेमध्ये नागरी सेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 601 आणि भारतीय वनसेवा परीक्षा 2025 मध्ये AIR 62 मिळवणाऱ्या, एकाच वर्षी दोन पोस्ट घेणाऱ्या रोहित तुकाराम मालवेकर यांच्या दिव्या अष्टपुत्रे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आज आपण ऐकला.

युववाणी सादर करते डॉक्टर दीपक ठमके. आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटणारच आहोत आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित युववाणीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत बाय. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण युववाणी हा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकत आहात.
1: आरोग्याची काळजी, शरीराची देखभाल,
2: सामाजिक सुरक्षितता, देशाचा विकास,
1: तज्ज्ञ डॉक्टरांच्या मुलाखती आपल्या घरात.
2: चला तर घडवूया स्वस्थ भारत अवघ्या विश्वात.
1: प्रत्येक वयोगटाचा आरोग्य विषयक आपला कार्यक्रम स्वस्थ भारत, कुटुंबातील प्रत्येकासाठी स्वस्थ भारत. तेव्हा अवश्य ऐका सोमवार ते शुक्रवार सकाळी 11:05 फक्त आपल्या अस्मिता वाहिनीवर.

श्रोतेहो, प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. ठीक 6 वाजता दिल्ली केंद्रावरून हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: इथली माती इथलं पाणी इथली जंगल इथली खेडी
1: संस्कृती फुलली प्रांतोप्रांती पर्यटनातून नात जोडी
0: बंध निसर्गाचे दृढ करण्या हवं पर्यावरण संरक्षण
1: पाठीशी शासन उद्योजकांचं धोरण करूया आनंद पर्यटन

0: clash to secure country's first ever title at the tournament. The victory marks the duo's 10th career title on the BWF World Tour. And that is the end of this news bulletin.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:10:24 झाले आहेत. श्रोते, आता गीत बहार हा कार्यक्रम आम्ही प्रसारित करतोय. यामध्ये आज आपण काही मराठी चित्रपटातली गाणी ऐकूया. जयवंत कुलकर्णी आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. चित्रपट असला नवरा नको गवाई.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
2: कामापुरता मामा या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी संगीत दिलेलं यशवंत देव यांचं गीत ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात.

श्रोते हो गीतबहार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकलीत काही मराठी चित्रपटातली गाणी. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित झाला. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, तर 6:30 गंमत जम्मत हा बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणार आहे. हे बातमीपत्र आणि कार्यक्रम आम्ही दोन्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सायंकाळचे 6:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत बालदोस्तांसाठीचा कार्यक्रम गंमत जम्मत. या कार्यक्रमात ऐकूयात व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल फॉर द ब्लाइंड तारदेव मुंबई येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनांचा कार्यक्रम.

0: या कार्यक्रमात सहभागी झाले होते श्लोक थोरात, निर्वेर सिंग, शमसुद्दीन शेख, सौरभ उमर, युवराज भारदे, रितेश राठोड, मुबशीर सागरी, ओंकार कांबळे, आरुष घुगरे आणि प्रतीक निषाद. या सगळ्यांना मार्गदर्शन केलं होतं प्राचार्य रजनी हिरेमठ यांनी. बरंय तर बालदोस्तांनो, आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन बालदोस्तासह याच गम्मत जम्मत या कार्यक्रमात. तोपर्यंत प्रतिभाताई आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते दीपक केसवालेकर आम्ही आपला निरोप घेतो. बाय.
1: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:56 झाले आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊया आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:25 वृत्तविशेष. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये गुरुभक्तीचा महिमा या विषयावर नारायण श्रीपाद काणे यांनी सादर केलेलं कीर्तन. 8:15 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम. तर 10:00 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यामध्ये NR प्रशांत यांचं कर्नाटक शैलीतलं गायन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोते व असे असतील आजचे उर्वरित कार्यक्रम. आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आमच्या पहिल्या प्रसारण सभेत 6:05 सुविचार आणि मंगलप्रभात भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. 6:40 कृषीवाणीमध्ये जमिनीची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना याविषयीची माहिती आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. तर 6:50 परिसर पर्यावरणविषयक कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा. 7:00 गोष्टीतून दृष्टी प्रायोजित कार्यक्रम. 7:20 दिनविशेष. 7:25 दिल खुलासा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. 8:40 काव्यांजली हितगुज कवितेशी लेखन जान्हवी भागवत, निवेदन जान्हवी भागवत आणि संपदा जोशी, सादरकर्ते विवेक वानखडे. लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकाल 9:00. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात पर्यावरणपूरक कापडी पिशव्या शिवणारे सुधीर दामले यांची पूर्वा खालगावकर यांनी घेतलेली मुलाखत. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 गाता रहे मेरा दिल. यानंतर पहिल्या प्रसारण सभेतील उर्वरित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. याप्रमाणे 12:00 वनिता मंडळ, पालकत्व एक सुंदर प्रवास, समुपदेशक वैशाली पाटील यांची मुलाखत या कार्यक्रमात आपण ऐकाल. 1:05 गीतबहार. 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. उद्या संध्याकाळच्या सभेतील काही कार्यक्रमांविषयी ऐकूया. गीतसंध्यामध्ये 5:02 मराठी चित्रपटातली गाणी. तर गीतबहार या कार्यक्रमात 6:10 हिंदी चित्रपटातली गाणी ऐकाल. दरम्यान 5:30 युववाणी. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:30 आमचं घर आमचं शेत, यामध्ये कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, 7:00. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं

0: यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूर बळींची संख्या 1344 वर, सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयाने राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली. ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते.
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने के एक रोड मैप बनाया है. 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है. समय सीमाएं तय की है. 4 स्तंभों पर हमारा रोड मैप विजन डॉक्यूमेंट है. एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित फोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय.
0: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली. पुढच्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करायचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं. अंमली पदार्थ मुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढवेल असंही ते म्हणाले. राज्यातलं मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडण्यात आलेल्या 29 गिधाडांमध्ये 78% जगण्याचा दर नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचं घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. गणेशोत्सवात डीजेच्या वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला. सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते. आगामी सणासुदीच्या काळात डीजेचा वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं. छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. शालेय विद्यार्थ्यांचं शिक्षण आनंददायी असावं यासाठी सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये केंद्र शासनाच्या स्कूल बॅग पॉलिसी 2020ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालनालयानं दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तराचं वजन त्यांच्या स्वतःच्या वजनाच्या 10% जास्त होणार नाही याची दक्षता शाळांनी घ्यावी असे आदेश शिक्षण मंडळानं दिले आहेत. शिक्षण क्षेत्रातले प्रश्न सोडवण्यासाठी केवळ आंदोलन न करता ठोस कृती कार्यक्रम राबवून प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करायला हवा असं मत महामंडळाच्या अध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मांडलं. महामंडळाच्या नागपूर आणि अमरावती विभागाच्या संयुक्त अधिवेशनात त्या बोलत होत्या. गेल्या काही वर्षांपासून शिक्षण व्यवस्था कमकुवत करण्याचे प्रयत्न सुरू असून ती वाचवण्यासाठी शैक्षणिक संस्था, शिक्षक, पालक आणि समाजानं एकत्र येण्याची गरज आहे असंही सुळे यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,344 पोहोचला आहे, तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत. यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 पेक्षा जास्त जणांना वाचवलं आहे. मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी डीएनए चाचणीचा वापर केला जात आहे. पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

0: नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि या स्पर्धेचं पहिलं विजेतेपद भारताला मिळवून दिलं. या जोडीचं या हंगामातलं हे दुसरं जेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. मुंबईत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 14-25 सप्टेंबर दरम्यान मेट्रो लाईन 3 अर्थात अॅक्वा लाईनची सेवा मध्यरात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सध्या कफ परेड आणि RAJVLR या दोन स्थानकांवरून शेवटची मेट्रो रात्री 10:30 सुटते, ती या कालावधीत रात्री 12 पर्यंत सुरू राहील. याशिवाय 45 सेंटीमीटर पर्यंतच्या गणेश मूर्ती मेट्रोमधून न्यायची परवानगीही देण्यात आली आहे. राज्यातले जिल्हा शल्यचिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्गातल्या अधिकाऱ्यांचं दरवर्षी वस्तुनिष्ठ पद्धतीनं गुणांकन करण्याचा निर्णय राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं घेतला आहे. मागच्या 3 वर्षातल्या कामगिरीच्या आधारे त्यांची श्रेणी निश्चित केली जाणार आहे. या श्रेणीचा उपयोग जबाबदाऱ्यांचं वाटप, पुढच्या 3 वर्षांचं नियोजन आणि भविष्यातल्या नियुक्त्यांच्या वेळी केला जाईल. नागपूरची पारंपरिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख असलेल्या मारबत महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. या महोत्सवाचा मुख्य सोहळा येत्या 11 तारखेला होणार आहे. मारबत सारख्या ज्या पारंपरिक उत्सवांमध्ये जनतेचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो, अशा उत्सवांचं जतन, संवर्धन तसंच प्रचार प्रसार करण्याचा राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचा मानस असल्याचं आशिष शेलार यांनी यावेळी सांगितलं. नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील यांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज रबाळे MIDC पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता. पोलीस प्रशासन याबाबत कारवाई करत नसल्याचा आरोप करत नातेवाईकांनी काही काळ ठाणे बेलापूर मार्गही रोखून धरला होता. नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 2 जण ठार झाले तर इतर 5 जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत. ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकलेले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. वाशिमच्या मालेगाव तालुक्यात महिनाभर पाऊस नसल्यानं दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी अमानवाडी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस सुरू झाल्यावर शेतकऱ्यांनी पेरणी केली, मात्र पावसानं पाठ फिरवल्यामुळे ती वाया गेली. त्यानंतर दुबार पेरणी करूनही महिनाभर पाऊस न आल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवायची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणाऱ्या देशातल्या अव्वल वनक्षेत्रांमध्ये राज्यातलं मेळघाट तसंच पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 वर, सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: .47 मीटर्स अर्थात 1143 किलो हर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी

0: केंद्र आहेत. तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकताय. 7:54 झाली आहेत.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: एक चांगलंय, भेसळीच्या एवढ्या बातम्या येत असताना आपण बिनधास्त आहात,
4: कारण आम्हाला ठाऊक आहे
3: अस्सल गोष्टींची पारख तुम्ही नेहमीच करता.
4: आणि अस्सल पनीर म्हणजे वारणा पनीर,
3: शुद्ध दुधापासून बनवलेले संपूर्ण पोषण देणारे
4: वारणा पनीर.
3: खा बिनधास्त, जगा बिनधास्त.
5: श्रावण मास म्हणजे व्रत आणि उपवास.
6: बेडेकरांच्या सात्विक उत्पादनाने श्रावण होईल खास.
5: बेडेकर सात्विक शिंगाडा पीठ, सात्विक राजगिरा पीठ आणि सात्विक उपवास भाजणी.
6: श्रावणाचा सात्विक आनंद बेडेकरांच्या सात्विक उत्पादनांसह.
7: पोलीस
8: मिस सीमा.
7: हो बोलते.
8: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
7: पण का? मी
8: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
7: डिजिटल अरेस्ट?
8: 1,00,000 द्या, वाचाल.
7: इतके पैसे?
8: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
7: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
8: अरे
7: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
9: हॅलो मम्मा.
7: हाय.
2: RBI सांगते,
10: जाणकार बना, सतर्क राहा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
11: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना, मोदीजींचा संकल्प.
12: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
11: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत. जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा.
1: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

11:43 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:15 होत आहेत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, वाढतं शहरीकरण आणि झपाट्यानं वाढणारी लोकसंख्या यामुळे शहरांवरच्या पाणी पुरवठ्याचा ताण दिवसेंदिवस वाढतोय. बदलतं हवामान, अनियमित पाऊस आणि भूजल पातळी

0: होणारी घट यामुळे भविष्यातली पाण्याची गरज भागवणं अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. या आव्हानांबाबतची चर्चा नुकत्याच नवी दिल्ली इथे झालेल्या जलशक्ती मंत्रालय आयोजित 2 दिवसीय शिखर परिषदेत करण्यात आली. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जल उत्सवाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्याची गरज व्यक्त केली. पाणी ही केवळ नैसर्गिक संपत्ती नसून आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि भविष्यातल्या विकासाचा आधार आहे. त्यामुळे पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यापासून ते पावसाचं पाणी साठवणं, भूजल पुनर्भरण करणं आणि सांडपाण्याचा योग्य पद्धतीनं पुनर्वापर करण्यापर्यंत प्रत्येक स्तरावर नागरिकांची भूमिका महत्वाची आहे. हा विषय अधिक सखोलपणे समजून घेण्यासाठी आपण ऐकणार आहोत मिशन ग्रीन मुंबईचे रवी धोत्रे यांची मुलाखत. मिशन ग्रीन मुंबई ही संस्था मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत आहे. नमस्कार सर.
1: नमस्कार, माझं नाव रवी बापराव धोत्रे आहे. मी मिशन ग्रीन मुंबईमध्ये गेल्या 5 ते 6 वर्ष काम केलेलं आहे. स्पेशली ट्री प्लांटेशन अँड रेन वॉटर हार्वेस्टिंगचा एक्सपर्ट आहे.
0: माझा पहिला प्रश्न असा आहे सर, जलसंधारण आणि सांडपाणी व्यवस्थापनासाठी जगभरात कोणत्या पद्धतींचा वापर केला जातो?
1: वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे जल व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्था म्हणजे प्रचंड ताण होत आहे. त्यासाठी काय करायचं, आपल्याला एखाद्या सिटीमध्ये जसं स्पंज गार्डन आपण म्हणतो, आम्ही ट्री प्लांटेशन मध्ये स्पंज गार्डन एक आमचा टेक्निक आणि इनोव्हेशन आहे, त्या प्रकारे आपण हे व्यवस्थामध्ये पण करायला पाहिजे. त्याला स्पंज सिटी कॉन्सेप्ट म्हणता येईल. जेव्हा पूर्ण आजच्या काळामध्ये शहरामध्ये ठिकठिकाणी एवढं डेव्हलपमेंट झालं आहे, सिमेंट पेवर ब्लॉक डांबर, जसं की पावसाचं पाणी पडलं की सरळ रोडवर पडणार, मग तिथून पेवर ब्लॉक्सवर पडणार, ते नाले जाणार, दरेक समुद्रात मिळणार, मग त्याच्यामुळे काय होतं, पाणी पुरेसा मुरत नाही. न मुरल्यामुळे काय होतं, हीट आयलँड, गरम होणे, काही ठिकाणी मोठे मोठे झाडं पडून जाणे, मग ग्राउंड लेवल वॉटर कमी होतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, जे मी आता म्हणलो ना स्पंज सिटी संकल्प, ते करायला पाहिजे. ठिकठिकाणी आपण प्रत्येक 10-10 फुटावर छोटे छोटे खड्डे केले पाहिजे, 2 फीट बाय 2 फीट, 3 फीट बाय 3 फीट, 4 फीट बाय 4 फीट, आणि त्याला संपूर्ण दगडानं भरलं पाहिजे. एका सिटीमध्ये जास्त पाणी जर वाहून जात असेल, त्या पाण्याला आपण अडवून पुढे त्या पाण्याला एक शोष खड्डा किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलतारा यासारखे खड्डे त्या ठिकाणी पण निर्माण करून त्याच्यानं पूर्ण दगडाने भरले पाहिजे. आणि ते पाणी जेवढं जमिनीमध्ये जाणार मुरणार तेवढे आपली पाण्याची पातळी किंवा ग्राउंड वॉटर रिचार्ज हे सगळं रिचार्ज होणार. त्यामुळे आपल्या जे निसर्गाचा जे सोर्स आहेत, बोरवेल, हँडपंप, विहिरी, यांना चांगला स्रोत मिळेल आपल्याला. सिंगापूर, जे मोठे मोठे थायलंड वगैरे या सिटीमध्ये ना स्मार्ट मीटरचे पण एक टेक्निक आहे, तर आपण का वापरू शकत नाही. जर स्मार्ट मीटर वॉटरचं जर लावलं त्याच्यामध्ये आपल्याला बिल किती पॉइंट, किती ग्रेड किंवा आपण जसं युनिट्स म्हणू शकतो लाईट सारखे, त्याचा जर वापर केला की स्मार्ट मीटरिंग करणे, तर आपल्याला कळतं की एका महिन्यामध्ये एका घराला किती पाण्याचा वापर आहे, किती युनिट्स आहे, यासारखे आपण जे नॅचरल सोर्स आहे त्याचा आपण केलं पाहिजे. सेकंड आहे की सांडपाणी व्यवस्था सर्व उत्तम पद्धत म्हणजे काय असतं की क्लोज लूप वॉटर, म्हणजे सिंगापूर सारख्या मोठ्या मोठ्या जे सिटीज आहेत किंवा देश आहेत, या ठिकाणी काय करतात, त्यांचं पूर्ण पाणी ना एकत्र जमा करून त्या पाण्याचं शुद्धीकरण करतात. सांडपाण्याचं टप्प्याटप्प्याने शुद्धीकरण केले पाहिजे, जसं की आपण रिसोर्स रिकव्हरी म्हणतात, सांडपाण्यातील गाळा स्लो प्रक्रिया करून बायोगॅस निर्मितीसाठी करतात. दुसरं म्हणजे ते हे पाणी फिल्टर करून किंवा चांगलं शुद्धीकरण करून ना जवळपास गार्डनिंग, कार वॉश किंवा जवळपास आपलं जर एखादं शेती असेल त्याच्यात पण हे वापरता येतं. दुसरं काय असतं, याचं ग्रे वॉटर आणि ब्लॅक वॉटर असतं. ग्रे वॉटर म्हणजे काय असतं की आपल्याला कपडे आणि भांडी धुण्यासाठी जे ग्रे वॉटर म्हणतात आणि टॉयलेटसाठी जे वापरतात त्याला ब्लॅक वॉटर म्हणतात. ह्या दोघांना वेगवेगळ्या पाइपिंग कनेक्शन करून वेगवेगळ्या एकत्र जमा करून ब्लॅक वॉटर एकत्र करणे किंवा ग्रे वॉटर एकत्र करून शुद्धीकरण करायला खूप आवश्यक आहे आपल्याला. तर लोकांना जनजागृत करणे, त्यांना सांगायला पाहिजे की बाबा येणाऱ्या काळामध्ये पाण्याची काय कमतरता आहे, काय इम्पॉर्टन्स आहे, काय नाही, त्याचा वापर आपण कशा प्रकारे करता येईल हे लोकांना वारंवार सांगणे.
0: भारतामध्ये अशा पद्धतींचा वापर केला जातो का आणि याच्या अंमलबजावणीत अजून काही त्रुटी आहेत का?
1: जागतिक सर्वोत्तम पद्धती तुलनेत भारताच्या सध्याच्या स्थिती अशी आहे की संक्रमण काळात म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे, जसं की आपण आता बीएमसी मध्ये बघू शकता की 2019 च्या पुढे कोणी पण नवीन अगर बिल्डिंग बनवत असाल त्याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी अनिवार्य आहे, म्हणजे की तुम्हाला अगर रेन वॉटर हार्वेस्टिंग नसणार तर ओसीसीसी मिळणार.

0: नाही हे तर झालं आपण घरगुती म्हणजे असं एखादं घर वगैरे बांधण्यासाठी. याच्यामध्ये उद्योग क्षेत्रामध्ये काय असतं ना, झिरो लिक्विड डिस्चार्ज असतं. त्यामागे काय असतं की ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ज्या कारखान्यामध्ये पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो ते पाणी पुन्हा पुन्हा वापर करणे. दुसरं असतं की काही ठिकाणी सांडपाणी व्यवस्थापन नाहीये, तर त्यासाठी त्या ठिकाणी भुयारी गटार अंडरग्राउंड ड्रेनेज नाहीत. तिथे काय करतात ना, मानवी टिकाव सांडपाण्याचा जो फोकल स्टज अँड स्टेटस मॅनेजमेंट असतो ते धोरण राबवण्यात येत आहे. स्पेशली तर BMC मध्ये व्हेरी स्ट्रिक्ट आहे या संदर्भामध्ये. आपण आणखी याच्यामध्ये थोडं पुढेसे गेलं ना तर एक येणार आहे की समुद्राचं पाणी थोडं गोड करणं. जसे चेन्नई गुजरात आणि स्पेशली आता मुंबईने पण आपण याच्यामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे. गेल्या 6 महिन्यात त्याच्यावर तर काम संशोधन झालेलं आहे. येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच आपल्याला पाणी पिण्यासाठी समुद्रातच पाणी मिळणार आहे. महत्वाच्या याच्यामध्ये त्रुटी काय असतात ना, ट्रीटमेंट कॅपॅसिटी गॅप असतो. भारतात दररोज एवढं मोठं असतं ना की लोकांचा सगळ्यात जास्त वापर सांडपाण्याचा असतो. 30 ते 40% पकडू शकतात की याच्यात एवढं पाणी असतं ना की जरूरतपेक्षा जास्त पाणी ते वापरतात. मग ते पाणी काय असतं का, सांडपाणी असो नदी नाले समुद्र डायरेक्ट सोडतात. STB वगैरे बनवून त्यांना वेगळं एक फिल्टर करून किंवा हे करून आपण त्यांचा पाण्याचा वापर पुनर्वापर करत नाही ते लोक. थर्ड पॉइंट असा ना, नियोजन शून्य नागरीकरण होतं. काय ना, आपण एखादं बिल्डिंग बांधतो तर त्याच्यामध्ये काय असतं ना, एक कंपल्सरी असतं की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन करतात. पण हल्लीच्या क्षेत्रामध्ये असं होतं ना की स्ट्रॉंग वॉटर ड्रेन दिसायलाच नव्हतं, कारण जेव्हा पावसाचं पाणी बिल्डिंगच्या परिसरामध्ये आसपास आजूबाजूच्या जेवढं पडतं ते सगळं स्ट्रॉंग वॉटर ड्रेन कलेक्ट होऊन एक ते गटरमध्ये जोडलेलं पाहिजे. पण ते आजकाल काय ना, स्ट्रॉंग वॉटर ड्रेन फक्त नावासाठी असतं, आजकाल सोसायटीमध्ये बघायला मिळत नाही.
1: जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी शहरांमध्ये उपयोगी ठरू शकेल असे काही नाविन्यपूर्ण उपक्रम श्रोत्यांना कृपया सांगा.
0: मिशन ग्रीन मुंबई गेल्या 2010 ते 2011 पासून काम करत आहे. पण आमचे पण काही असे आहेत की जे काही गोष्टी बंधनकारक केले पाहिजेल, जसे की रेन वॉटर हार्वेस्टिंग बंधनकारक केलं पाहिजेल. प्रत्येक शहराच्या ठिकाणी जेवढे पण बिल्डिंग अपार्टमेंट गार्डन्स आहेत प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी केलं पाहिजे. कारण शहराच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी पडतं पावसाचं, त्याला आपण असं रन ऑफ वॉटर असो किंवा जे पण पाणी पडतं ते सगळ्याचे सगळं चेंबर असो किंवा गटर असो त्याच्या माध्यमातून सर्व समुद्रात मिळतं, जे आपलं काही उपयोग नाही. मग त्यासाठी काय, जर रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं तर आपलं ग्राउंड वॉटर लेवल वाढणार. परत हे ते एक पॉईंट झालं. दुसरा पॉईंट काय आहे की मिशन ग्रीन मुंबई आता रिसेंटली ना स्पंज गार्डन किंवा स्पंज सिटी म्हणतो ना, आता मी याच्या आधीच सांगितलंय की स्पंज सिटीवर काम करते. रस्त्याच्या कडेला किंवा सार्वजनिक उद्यानात जे पाणी स्पेशली वरती राहतं म्हणजे जात नाही कुठे वाहून जात नाही, त्या ठिकाणी एक स्पेशल रूट बुस्टर म्हणून एक पाईप आहे जे आपण 2 फीट बाय 2 फीट आणि तिकडे एक पाईप टाकून द्यायचं. त्या पाईपला पूर्ण छेद केलेले असणार. मग ते काय करायचं की त्याच्यामध्ये छेद करून पूर्ण ते पाईप मध्ये ठेवून त्याला पूर्ण गिट्टीने फिल करायला पाहिजे. कारण होतं काय, स्पंज म्हणजे पाणी ओढून घेणं. मग तिकडे जेवढं पण पाणी असेल तो एक छोटासा डिवाइस ते सगळंचं सगळं पाणी जमिनीच्या आतमध्ये शोषून जातं. एक प्रकारचा शोष खड्डा जो आपण म्हणतो छोटासा छोटा वर्जन असं. दुसरं काय, मिशन ग्रीन मुंबई डिजिटल जल साक्षरता मोहीम राबवत आहे. म्हणजे की शाळा महाविद्यालय सोसायटी हे करून त्यांना मोठे मोठे पॅम्पलेट्स देऊन करून इव्हेंट्स करून त्यांना आवाहन करते की तुम्ही हे करा, बचत करा, पाण्याचा वापर काटकसरीनं करा.
1: भारतातल्या शहरांनी कोणत्या मुख्य बाबींवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं आणि या प्रयत्नांमध्ये नागरिक सक्रियपणे कशा प्रकारे सहभागी होऊ शकतात?
0: भारतातील वाढत्या शहरीकरणामुळे आपण बरेचसे असे पॉईंट्स आहेत ज्याला फॉलो केलं पाहिजे. सर्वोत्तम म्हणजे सस्टेनेबल अर्बन प्लॅनिंग. म्हणजे काय असतं ना, शहरामध्ये विस्तार करताना नैसर्गिक जलस्रोत तलाव व नाल्यांचा प्रवाह यांचा अभ्यास व नियोजन करायला पाहिजे. जसे पूर परिस्थिती टाळण्यासाठी आपण मी म्हणलो होतं की स्पंज सिटी, जे पंच सिटी असतं ना, जे पावसाचं पाणी पडतं पाणी तिकडेच मुरतं, म्हणजे किंवा मुरतं किंवा थांबतं किंवा वाहून जात नाही, त्यासाठी वेगवेगळे जलतल छोटे छोटे खड्डे असतात 2 बाय 2 किंवा 3 बाय 3 4 बाय 4 ठिकठिकाणी करून तिकडचे पाणी न थांबता ते सरळ जमिनीमध्ये गेलं ना तिकडचे ग्राउंड लेवल वॉटर टेबल म्हणू शकता किंवा ते जमिनीची पाण्याची पातळी वाढ होणे. दुसरं काय असतं, नागरिकांना स्थायिक समुदायाचा सहभाग पाहिजे. की आपण जे सोसायटी स्तरावर म्हणतो ना की रेन वॉटर हार्वेस्टिंग कंपल्सरी करा आणि हे करा, ते कंपल्सरी पाहिजे. नसतं ओरली न करता प्रत्येक बिल्डिंग मध्ये किंवा अपार्टमेंट मध्ये 1 रेन वॉटर 2 रेन वॉटर 3 वॉटर जेवढं जागा अवेलेबल असेल ते करून. दुसरं काय असतं, जल मित्र म्हणून किंवा जलदूत म्हणून आपल्याला एक गट तयार करणे किंवा ग्रुप तयार करणे, जागोजागी जाणे जे करून जागोजागी जाऊन लोकांना त्याचे महत्व पटवून देणे पाण्याबद्दल की पाण्याचा वापर कसा करायचा की यावेळी आपल्याला पाऊस झाला न झाला, काही काही लोकांना काही माहिती नसतं, मग त्यांना जनजागृत करायचं असतं त्यांना की बाबा त्याचा वापर कसा

0: करताल, तुम्ही एक ऑडिट सांगा त्यांना की कसं काय करता येईल. आणि तिसरं तर सर्वात महत्वाचं म्हणजे स्वच्छतेचं मोहिमेवरती जास्त फोकस झालं आहे. स्थायिक म्हणजे नदी नाले तलाव आहेत ना, जेवढे प्लास्टिक आहे कचरा आहे ते कुठली पण गोष्ट घरातील कचरा असो किंवा घरातील काही असो वेस्ट असो ते थो डायरेक्ट पाण्यात न टाकता त्यांना प्रॉपर एक सेग्रिगेशन करून एक त्यांचा विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावायला पाहिजे.
1: सर माझा पुढचा प्रश्न असा आहे, स्मार्ट वॉटर मॉनिटरिंग, डेटा अॅनालिटिक्स, सेन्सर आणि AI यांसारखं तंत्रज्ञान या सगळ्या क्षेत्रामध्ये किती उपयुक्त ठरू शकतं असं तुम्हाला वाटतं?
0: भारतामध्ये जे मोठ्या मोठे शहर आहेत त्यांना जल व्यवस्थाचे विकट आव्हाने आहेत, ते सोडवण्यासाठी स्मार्ट मीटर किंवा डेटा अॅनालिस सेन्सर सारखे AI आधुनिक तंत्र खूप म्हणजे खूप प्रभावी करत आहे. सर्वप्रथम म्हणजे गळती शोधणे किंवा रोखणे, ह्याच्यामध्ये काय असतं ना, शहरामध्ये पाणी पुरवठा जाळ्यात मोठ्या प्रमाणात होणारी पाण्याची गळती म्हणजे त्याला म्हणतात ना नॉन रिव्हेन्यू वॉटर, रोखण्यास स्मार्ट सेन्सर्स IoT लावणे हे खूप मोठे उपयोग ठरतात. त्याच्यामुळे काय असतं ना, पाईपलाईन मधील पाण्याचा दाब आणि प्रवाह अचानक होणारा बदल ते त्वरित आपल्याला कळतं. दुसरं काय असतं डेटा अॅनालिस, याच्यामध्ये काय असतं की आपण शहरातील कोणत्या भागात किती पाऊस पडला आहे आणि दुसरं असतं की कुठल्या क्षेत्रामध्ये किंवा कुठल्या भागामध्ये कुठल्या दिशेला पाण्याची वापर किंवा मागणी, त्याच्यामुळे आपण लगेच कळतं की कोणत्या ठिकाणी किती किती गरज आहे, कशाची गरज आहे, त्यांचा वापर किती आहे, तिकडची लोकसंख्या किती आहे, त्यांचा वापर किती, हे सगळं आपल्याला त्याच्यामुळे मिळतं. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की AI मुळे काय होतं की पाण्याचा जे दर्जा आहे म्हणजे सगळं pH आहे, त्याच्यामध्ये किती रसायन आहे, दूषित आहेत की नाही, त्याच्यामुळे लगेच आपण ती पकडू शकतो. जर pH जास्त किंवा कमी असलं ना AI तर जे आपलं छोटंसं डिवाइस असेल किंवा त्याच्यामुळे आपण लगेच ते पकडू शकतो फटाफट. दुसरं काय असतं की हे लगेच आपलं अलर्ट करतं की बाबा तुमचा pH जास्त आहे किंवा तुमचा pH कमी आहे, की लगेच लोकांना ते अलर्ट करतं. की थर्ड पॉइंट असा आहे की स्मार्ट मीटर लावलं ना, ज्या प्रकारे आपण बिल भरतो, एक्झाम्पल लाईट बिल की माझ्या घरामध्ये AC फ्रीज ट्यूबलाइट फॅन मोबाईल चार्जर पंखा चेत कॉम्प्युटर लॅपटॉप याचा वापर जेवढा आहे त्याच्या अकॉर्डिंगली मला बिल येतो, तर त्यासाठी माझं असं मत आहे की स्मार्ट मीटर का नको. जर स्मार्ट मीटर जर असतं डिजिटल मीटर तर आपल्याला अचूक बिल मिळतं, अक्युरेट इन्फॉर्मेशन आपल्याकडे असतं.
1: आपल्या शेवटच्या टप्प्याकडे आहोत आपण, श्रोत्यांना काय संदेश द्याल तुम्ही?
0: काही श्रोत्यांना एवढा मेसेज द्यायचा की जे निसर्गाने आपल्याला मोफत दिलेलं आहे ते पाणी शुद्ध पाणी वाया न जाता एक एक थेंबापासून एक एव्हरी ड्रॉप फॉर इम्पॉर्टन्स फॉर एव्हरी वन. आणि दुसरं काय, सर्वात मोठं लोकांना असं वाटतं की रेन वॉटर हार्वेस्टिंग खूप खर्चिक आहे, आणि हे पण माझं असं मत आहे की रेन वॉटर हार्वेस्टिंग अत्यंत खर्चिक पण नाही एकदम कठीण पण नाही आहे. ते आपल्या घराच्या छतावरचं सर्व एक छत असतं आपलं, ते एक छोटंसं पाईप जोडून टाकायचं आणि सरळ बोरवेल पासून एक पाईप 5 फूट बाय 5 फूट खड्डा करायचा, त्याच्यावर जोडून टाकायचं आणि जे पावसाचं पाणी पडतं छतावरती ते डायरेक्ट आपल्या बोरवेलच्या आसमान डायरेक्टली आपल्या जमिनीत मरून जातं असं असतं. आणि दुसरं काय, भविष्यात गुंतवणूक. आज जर आपण साठवलेलं पाणी उद्याच्या दुष्काळात जर किंवा टंचाईच्या काळात आपण कामी येणार नाही तर आपलं हे कर्तव्य नाहीये, येणाऱ्या पिढीसाठी आपण हे करतंय. मी स्वतः त्याला फॉलो करेन, नंतर मी लोकांना आवाहन करेल किंवा लोकांना जनजागृत करेल. ते पाणी अडवा पाणी झिरवा हे केवळ नारा नसून मी तर म्हणतो एक बुंद पण येणाऱ्या काळामध्ये लोकांचं किंवा कोणाचं पण आयुष्य वाचू शकेल.
1: धन्यवाद सर, आकाशवाणीशी सविस्तरपणे बोलल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: थँक्यू सो मच.
1: श्रोतेहो, पाणी हे मर्यादित आणि अत्यंत मौल्यवान नैसर्गिक साधन आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, हवामानातला बदल आणि अनियमित पावसामुळे भविष्यात पाण्याची टंचाई अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. जलसंधारण सांडपाणी व्यवस्थापनाचे प्रयत्न तेव्हाच प्रभावी ठरतील जेव्हा सरकार स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिक एकत्रितपणे काम करतील. त्यामुळे ही केवळ सरकारची किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची ही सामूहिक जबाबदारी आहे. श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय प्रार्थना सी आणि निवेदन रश्मी पाटकर.
2: वृत्तविशेष हा आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेला कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:30 वाजलेत. आमचं घर आमचं शेत हा शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करतोय.

नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज रविवार भारतीय सौरदिनांक 15 भाद्रपद शके 1948 अर्थात 6 सप्टेंबर 2026. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात गुरुभक्तीचा महिमा या विषयावर नारायण श्रीपाद काणे यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकूया.

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी या अभंगातून संकटमुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे, पण तो परमेश्वराच्या केवळ दासासाठी आहे। दासी आठवा वा हरी। संकटकाली परमेश्वराचा आठवण करण्याचा अधिकार फक्त दासांनाच का असावा आणि इतरांना का नसावा, याचं कारण असं आहे की सर्वसामान्य तुम्ही आम्ही माणसं आणि परमेश्वराचा दास यांच्या भक्तियोगामध्ये फार अंतर आहे। दास कसा असतो आणि दास्य भक्ती कशी असते हे सांगत असताना प्रबोध चंद्रिकाकार म्हणतात, देहे न वाण्या पिच चेतसा।

देहेन वाण्यापिची चेत असावा, काया वाचा मने करून जे जे कर्म मनुष्य करतो आहे ते प्रत्येक कर्म समर्पये श्री हरये ते भगवंताला अर्पण करावं, आणि अर्पण करताना सुद्धा अशेष अशा प्रकार अर्पण करावं। आता अशेष याचा अर्थ असा आहे, स्वतःसाठी काहीही राखून न ठेवता कर्म अर्पण करावा हा संकेत आहे। माणसाला अशी खोड आहे की चांगलं घडलं की ती मी केलं आणि वाईट घडलं की दुसऱ्याने केलं असं होऊ नये अपेक्षा आहे। परमात्मा श्रीकृष्ण गीतेमध्ये असं म्हणाले, यत करोषि यदश्नासि यत जुहोसि ददासि यत यत तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पण। गोपाल कृष्ण महाराज की जय। अर्जुना, तू जे कर्म करशील, जे खाशील, जे दान करशील, जे हवन करशील, जे पाहशील ते सर्व मला अर्पण कर,

असं भगवंताने सांगून सा नेमकं घोडं पेंड खाते ते याच ठिकाणी मोरोबंद म्हणतात सौख्यात नाठवे हरी सौख्यात नाठवे हरी संकट समया

तेव्हा अशेष कर्म अर्पण करायचं आहे आणि तेही अव्याजतः फलाची इच्छा न करता, हा संकेत महत्वाचा आहे. या ठिकाणी सर्व कर्म संन्यास आला आणि सर्व कर्म फल त्याग आलेला आहे असं हे करणं हीच दास्यभक्ती. आणि अर्थात असा जो अनन्य झाला त्याचा योगक्षेम परमात्मा वाहतो. या दास्यसंबंधी दास्यभक्ती संबंधानं रामदास म्हणतात, सदा देव काजी जिजे देह ज्याचा.

शब्दांचा उच्चार करत नाही तोच खरा ईश्वराचा दास आहे। दास हा शब्द थोडा उलटा करून पहा, दास सदा, जो सदा सर्वदा परमेश्वर चिंतन करतो आहे तोच आणि परमेश्वराचा खरा दास आहे, त्याचा योगक्षेम परमात्मा पाहतो। योगक्षेम या शब्दाचा अर्थ आणि असा सांगितला आहे, अप्राप्यस्य प्रापणम योगः, अप्राप्यस्य प्रापणम योगः आणि क्षेमः तद रक्षणम। जी गोष्ट घडणारच नाही असा आपला विश्वास असतो ती गोष्ट घडणं याला योग असं म्हणतात, आणि जी घडली ती स्थिर राहणं याला क्षेम असं म्हणतात। सर्वसामान्य जीवनात ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी परमात्मा दासांच्या जीवनात निर्माण करतो, आणि ज्या निर्माण केल्या त्याचा सांभाळ करतो, हाच या योगक्षेम शब्दाचा अर्थ आहे। तेव्हा असा जो एकरूप झाला, अशा दासावर जर संकट आलं तर परमात्मा त्या दासाला संकटातून वर काढतो, हाच तुकारामांच्या अभंगाचा मूळ संकेत आहे।

दत्तगुरूंचं गाणगापुरी वास्तव्य असताना भक्त कल्याणार्थ जे अनेक चमत्कार केले त्यातला एक लहानसा चमत्कार आपण ऐकणार आहोत. दत्तगुरूंचा मठ या गाणगापूर लोकवस्तीमध्ये आहे आणि त्यांचं अनुष्ठानाचं ठिकाण भीमामर्ग संगम हे मठापासून 2 मैल अंतरावरती आहे. या 2 मैलाच्या मध्यभागी विश्रांती गट्टा या नावाचं एक ठिकाण आहे. हा विश्रांती गट्टा ज्या क्षेत्रामध्ये आहे त्या क्षेत्राचा तत्कालीनचा मालक जो शेतकरी होता तो प्रभूंचा निष्ठावंत भक्त आहे. सेवेचा प्रकार हा अशा प्रकारचा, आपल्याच पिकाची राखण करताना बांधावर हजर राहावं, प्रभूंचं अखंड नामस्मरण करावं आणि प्रभू ज्यावेळी जातील येतील त्यावेळी नमस्कार करावा, ही सेवा अखंड सुरू आहे. ही सेवा पाहून प्रभू प्रसन्न झाले आणि विचार करतात की जर खरोखर याच्या मनात जर काही कामना असेल तर ती कामना पूर्ण करावी, प्रसंगी कामना अशी अवस्थाच त्याला द्यावी, परिपूर्ण करावा असं प्रभूंना वाटलं आणि शेताशी थांबले

प्रभू म्हणाले, शेतकऱ्या मी प्रसन्न आहे, तुला जे वाटेल तेव्हा. शेतकरी म्हणतो, महाराज मी काय मागू? अरे तुला जे वाटेल ते माग. पर महाराज काय मागावं मला नाही कळत, तुम्ही एक डाव मला शिकवा, मग तेच मी मागतोया. अरे सांगित मला वाटेल ते माग, प्रभूंचा आग्रह पाहायला. आणि म्हणून शेतकरी मागतोय, काय स्वच्छ मागणं आहे, काय निर्मल मागणं आहे, काय उदार मागणं.

याचं हे स्वच्छ अत्यंत प्रेमळ मागणं पाहिलं. सत्य संकल्पाचा दाता नारायण प्रभूने सांगितलं की शेतकऱ्या हरकत नाही, तुला आम्ही भरपूर धान्य दिलं, पण आधी माझं एक काम कर. तो म्हणतो, प्रभू काय करू? हे पहा, हे जे शेतात पीक उभं आहे हे सगळं पीक कापून टाक, तुला भरपूर धान्य मिळेल. अर्थात पीक कापून टाका सांगणं हा परीक्षेचा विषय आहे. एक लक्षात ठेवायचं की आपण एखाद्या गुरुचा शिष्य म्हणून सांगायला तोपर्यंत सोपं आहे, मी आमच्या देवाचा उपासक हे सांगायला तोपर्यंत ठीक आहे की जोपर्यंत परीक्षा पाहिली जात नाही. या परीक्षेत जो टिकला तोच त्यांच्या ललाटीचा टिकला, तिथं टिकला तर टिकला, परीक्षेला टिकणं महत्वाचं आहे. तेव्हा पीक कापायला सांगून प्रभू निघून गेले. याने पण अत्यंत श्रद्धेने लगेच पीक कापायला सुरुवात केली. या शेतकऱ्याची पत्नी मध्ये आडवी आली. त्या प्रसंगाला शेतकरी म्हणतो, कांते हे पहा की आज कधी नाही ते माझं भाग गुजाळलं, प्रभू माझ्या शेताशी थांबले, त्याने मला प्रेमाने हाक मारली आणि मला काम सांगितलं, सेवा सांगितली, माझ्याशी बोलले, मला मोठा आनंद वाटतोय. तर अशी ही सेवा उत्तम प्रकारची मी करत असताना विघ्न तू न आणणं चांगलं आहे, आणि जर तुला हे मान्य नसेल तर माझ्याशी गाठ आहे. पाठ सडकीन लक्षात ठेव. हात उगारण्यावरून तिचा मायालाच झाला आणि म्हणून ती गावच्या पाटलानं भेटली की पाटील कृपा करा आणि आमचा हा येडा कामातून चाललाय त्याला सांभाळा, कोणी गुरु भेटलाय आणि त्या गुरुच्या बलावरती हा आमच्यावरती गुरु गुरु करतोय त्याला सांभाळा. तेव्हा पाटील शेतापाशी आले आणि म्हणतात, शेतकऱ्या अरे काय चाललंय, कशासाठी? ग्राम

या पिकावर जे धान्य निर्माण होत आहे ते माझ्या कुटुंबाला आपल्या आशीर्वादाने पुरणार आहे. जास्त मिळत नाही आणि म्हणून अडचण एकच आहे की मला अन्नदान करता येत नाही आणि म्हणून याच पिकावर मला भरपूर धान्य द्या असं तो मागणं.

पाटील, हे शेत माझं, ही लेकरं माझी, ही बायको माझी, हे पीक माझं, समजा माझं, तुम्हास नाही का चिंता? असं म्हटल्यानंतर पाटलांचा अहंकार दुखावला गेला आणि पाटील म्हणाले, शेतकऱ्या खुशाल, पीक काम आमची हरकत नाही, पण लक्षात ठेव की दरवर्षी जेवढा सारा भरतोस त्याच्या दुप्पट सारा भरतो असा मला लेख लिहून दे, तसा जर भरला गेला नाही तर देव ती शिक्षा होईल असं लिहून दे, मग खुशाल का? शेतकऱ्याने लेख लिहून सादर केलाय, पाटलांचा नाईलाज झाला, पाटील लिहून गेले. पण त्या प्रसंगाला गावची माणसं म्हणतात की अरे हा चांगला एक कुटुंबत्सल मनुष्य गुरूंच्या नादी लागला आणि वाया गेला, असं लोक म्हणतात. मूर्खायळ याची पत्नी अक्षरशः घरोघर जाऊन आपल्या पतीला आणि गुरूंना शिव्यांची लाखोली वाहते,

शिव्यांची लाखोले अर्पण करते, अर्थात शेतकऱ्यानं आपलं सगळं पीक कापून टाकलंय आणि बांधावरती वाट पाहतोय, प्रभू अजून काय येत नाहीत, प्रभूने आज मुद्दाम उशीर केला होता, काम अवघड सांगितलंय, माणूस मिळावा मनाची तयारी व्हायला हवी. थोड्या वेळानं प्रभू निघाले आणि येता येता शेतकऱ्याच्या शेतापाशी आले, त्यांनी दूरूनच पाहिलं की हे सगळं पीक कापून टाकलंय. तो प्रकार पाहताच प्रभूंचं अंतःकरण गहिवरलं. प्रभू विचार करतात की अरे आजपर्यंत अनेक भक्त माझे झाले, अनेक शिष्य झाले, पण हे प्रेम काही आगळंच आहे. मी सहज गंतीने सांगितलं आणि आणि पीक कापून टाकावं. प्रभूंना अक्षरशः गहिवर दाटून आला, डोळे पाणावले, प्रभूंना चालवेना स्तब्ध होईत त्या ठिकाणी. हे त्या शेतकऱ्यानं पाहिलं, येऊन पाय धरले, म्हणलं प्रभू आपण का थांबलात, चला शेतापर्यंत, चला शेतापर्यंत. म्हणलं का रे महाराज, आपल्या आज्ञेनुसार मी पीक कापून टाकलंय, पाहायला चला. अरे शेतकऱ्या, पीक कापलंस तू, अरे वेळायस का, हे पहा मी सहज गमतीने बोललो, असं पीक कापायला नको होतंस, हे पीक कापलंस, पण आता असं आहे पुढे वर्षभर बायका मुलांचे अन्नान्न अशा प्रकारचे हार होणार, अरे हे असं करायला नको होतंस, मूर्खाय झालं. प्रभू परीक्षा करता पण असं बोलले. त्या प्रसंगात तो शेतकरी म्हणतो, महाराज खरं सांगू, आपल्या आज्ञेचं पालन करणं हे मी माझं कर्तव्य समजतोय, अर्थात त्या कर्तव्य कर्मावर माझा अधिकार होता, तो मी गाजवलेला आहे.

फल आपल्या हाती आहे. कर्मणी एवते अधिकार हा मा फलेषु कदाचन, या ठिकाणी सर्व कर्म संन्यास आहे, सर्व कर्म फल त्याग शेतकऱ्याचा आहे, लक्षात ठेवायचे. असा तो निष्ठावंत दास होता. फल आपल्या हाती आहे, जे द्याल अथवा न द्याल त्यात मला संतोष आहे, फक्त आपल्या आज्ञेचं मी पालन केलं एवढं म्हणण्याकरता क्षेत्रापर्यंत चला. ही त्याची श्रद्धा पाहताच प्रभूंचं अंतःकरण अधिक पाझरलं. प्रभूने शेतकऱ्याच्या पाठीवरती प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाले, शेतकऱ्या जर अशी निष्ठा आहे तर लक्षात ठेव, असे प्रसंगात तुला भरपूर धान्य मिळणार आहे. एवढं सांगून प्रभू मठात गेले आणि त्याने पंचमहाभूतांना आदेश दिला की आपलं कार्य सुरू करा. पंचमहाभूतांचा स्वामी येतो, भीषास्माद् वातः पवते भीषो देति सूर्यः, भीषास्माद् अग्निश्चंद्रश्च मृत्युर्धावति पंचमहा. प्रभूंची आज्ञा होताच तात्काळ आकाशामध्ये एकाएकी वादळी वादळ निर्माण झालंय. वादळ निर्माण झालं, काळे कुट्ट मेघ जमा झाले आणि हा म्हणता पावसाला सुरुवात.

एकाएकी पाऊस पडण्यावर ज्या ज्या लोकांनी निंदा केली गुरुंची त्या सर्वांची पिकं मातीमोल झाली, पण एकच क्षेत्र भाग्याचं नुकतेच सड घापले होते आणि त्यामुळं ओली जिवंत मुळं असल्यामुळं त्या प्रत्येक सडाला 15-15, 20-20 अंगूर फुटले आणि हे पीक लागलं जोमानं वाढायला।

वाढणारं पीक शेतकऱ्याने पाहिलं आनंद वाटला. शेतकऱ्याची पत्नी जी आतापर्यंत गुरुना शिव्या देते आहे तिनं ते वाढणारं पीक पाहिलं ती म्हणते चमत्काराखेरीज नमस्कार नाही म्हणतात तो प्रकार आहे. ती असं म्हणते अतर्क्य आहे गुरुची लीला. आतापर्यंत ह्या स्त्रीची गुरूंच्यावर लाली म्हणजे संताप आणि चमत्कार पाहण्यावर लगेच लीला.

आपल्या पतीला शरण आले आणि दोघे जाऊन त्या प्रभूंची पूजा केली. पूजा करत असताना पत्नी असं म्हणाली की महाराज मला क्षमा करा, प्रभू असं म्हणाले भाई तुला आम्ही क्षमा करावी, असा तुझा दोष कोणता? प्रभू असं म्हणाले की तुझा दोष कोणता? ती बाई म्हणते मी आपला अधिकार लक्षात न घेता आणि नाही नाही ते बोलले होते क्षमा असावी. इथं प्रभूंचं वाक्य महत्वाचं आहे. प्रभू असं म्हणाले की भाई एक लक्षात ठेव, तू कशीही रागली असलीस तरी माझ्या दासाची पत्नी आहेस आणि म्हणून ज्यात माझ्या दासाचं भलं तेच तुला लाभलं, काही चिंता करू नकोस. प्रभूंच्या आशीर्वादानं अर्थात उत्तम प्रकारची मळणी झाली आहे, भरपूर पीक आलं आणि अर्थात शेतकऱ्यांनी ठरल्यानुसार सारा भरलेला आहे. गावच्या लोकांना पीक आणि अर्थात धान्य खाण्याकरता दिलं आहे, स्वतःच्या घरी समृद्धी झाली आहे. हा आनंद जो शेतकऱ्याला लाभला हे फल कशाचं असेल? लक्षात ठेवायचं आहे की हा परमेश्वराचा निष्ठावंत दास आहे आणि अशा दासाचा योगक्षेम होण्याची त्या भगवंताची

0: गुरुदेवदत्त परम सद्गुरु श्री गजानन महाराज की जय।
1: गुरु भक्तीचा महिमा या विषयावर नारायण श्रीपाद काणे यांनी सादर केलेलं कीर्तन आपण ऐकलं। बरे तर मंडळी, याबरोबरच आजचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत। पुन्हा आपली भेट आहे पुढच्या कार्यक्रमात। तोपर्यंत नमस्कार।

0: 1143 किलो हर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. रात्रीचे 8 वाजलेत.
1: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
2: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
1: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
2: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
3: प्रत्येक बँकेचे वेगवेगळे KYC पेपर्स. खरंच एक चावी असती तर.
4: आहे ना बाबा, CKYC ID.
3: CKYC म्हणजे
4: बँक तुमचे KYC डिटेल्स CKYC रजिस्ट्री मध्ये अपलोड करते, ज्याने तुम्हाला एक युनिक 14-digit CKYC ID मिळतो, जो सगळ्या आर्थिक व्यवहारांमध्ये वैध आहे. एका जागी KYC अपडेट ने बाकी बँक्स मध्ये पण अपडेट होतो.
3: अरे वा, RBI सांगते
4: KYC सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

0: श्रोतेहो, सोमवार दिनांक 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये काळाची गरज असणारी पर्यावरणपूरक कापडी पिशवी शिवणारे सुधीर दामले यांची मुलाखत नक्की ऐका.
1: नागरिकांना म्हणजे मी म्हणेन की तुम्ही जास्तीत जास्त कापडी पिशवी घेऊनच बाहेर पडा. प्लॅस्टिक पिशवीला नको म्हणूनच सांगा. कारण नुसती प्लॅस्टिक बंदी पिशवीवर आणून ते थांबत नाही. अजूनही लोक जिकडे तिकडे वापरताना दिसतात. पण प्रत्येकाने जर ठरवलं की आपण प्लॅस्टिक पिशवी वापरायचीच नाही आणि कायम बाहेर पडताना एक कापडी पिशवी बरोबर घेऊन ठेवायची आपल्या, तर बऱ्याच प्रमाणात नक्कीच त्याच्यावर परिणाम होईल असं मला वाटतं.
0: तेव्हा नक्की ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 7 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रावणाचे दिवस सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
1: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
0: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
1: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.

श्रोते हो, आता जाणून घेऊया आमच्या उद्याच्या सायंकाळीन सभेतील कार्यक्रमांविषयी. ही सभा सुरू होईल 5 वाजता. 5 वाजून 2 मिनिटांनी गीतसंध्यामध्ये मराठी चित्रपटातली गाणी, तर गीतबहार या कार्यक्रमात हिंदी चित्रपटगीत आपण 1:06 वाजून 10 मिनिटांनी. दरम्यान 5:30 वाजता युववाणी युवक मित्रमैत्रिणींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:30 वाजता कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 मिनिटांनी लोकसंगीत. 7:15 मिनिटांनी वृत्तविशेष. 7:30 वाजता आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात कोकणातील अननस शेती आणि अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर अमोल डडेमल यांची रुजा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत. 8:15 मिनिटांनी हिंदी सुगम संगीत. 9:15 मिनिटांनी स्पॉटलाईट. तर 9:30 वाजता पब्लिक स्पीक हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून. 10:30 वाजता रजनीगंधा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. तर 10:30 वाजता नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये उस्ताद अली अकबर खान यांनी सरोदवादनात सादर केलेला राग रामदास सिंह मल्हार आपण ऐकाल. असे असतील उद्याच्या सायंकालीन सभेतील कार्यक्रम.

1143 किलोहर्ट्झवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त। नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी। ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू। नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1344 सुमारे 5000 लोक अद्याप बेपत्ता। आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद। 2029 पर्यंत अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अधोरेखित केली। ते गोव्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते।
1: 2029 तक भारत को नशा मुक्त बनाने की एक रोड मैप बनाया है। 26 से 29 को हमने मिशन मोड अवधि के रूप में चिन्हित किया है। समय सीमाएं तय की है। 4 स्तंभों पर हमारा

0: रोड मैप विजन डॉक्यूमेंट है, एक इंटेलिजेंस और ऑपरेशन आधारित एनफोर्समेंट, दूसरा प्रीकर्सर और सिंथेटिक ड्रग पर नियंत्रण, तीसरा डिमांड और हार्म रिडक्शन और चौथा क्षमता निर्माण और समन्वय।
1: 2014 ते 2024 या कालावधीत सुमारे 1,89,000 कोटी रुपये किमतीचे 1 कोटी किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आणि 48,500,000 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थ नष्ट करण्यात आले अशी माहिती त्यांनी दिली। पुढल्या 3 वर्षात अंमली पदार्थांची 100 आंतरराष्ट्रीय आणि आंतरराज्य जाळी उद्ध्वस्त करणं, अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या 100 गुन्हेगारांना भारतात परत आणणं आणि अंमली पदार्थ तयार करणाऱ्या 100 प्रयोगशाळा उद्ध्वस्त करण्याचं लक्ष सरकारनं ठेवलं आहे असं शहा यांनी सांगितलं। अंमली पदार्थमुक्त भारतासाठी सुरू केलेली मोहीम 50 कोटी नागरिकांपर्यंत पोहोचेल आणि 1,00,000 नशामुक्त मित्र तयार करेल, तसंच नशामुक्ती केंद्रांची संख्या 1,751 पर्यंत वाढेल असं ते म्हणाले। नवी दिल्लीच्या सत्यनिकेतन भागात आज दुपारी 5 मजली इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आतापर्यंत 9 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे। स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका, इतर आपत्कालीन सेवा आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे जवान सध्या घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य करत आहेत। ढिगाऱ्याखाली नेमके किती जण अडकले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही। प्रशासन परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे असं सांगून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंह संधू यांनी दिल्या आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून कोसळलेल्या इमारतीच्या बाजूची इमारत रिकामी केल्याची माहिती मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे। या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपला नियोजित गोवा दौरा रद्द केला आहे। त्यांनी आणि केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला। शहा यांनी या दुर्घटनेतल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला। बिहारमधल्या विविध भागात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। गंगा, गंडक आणि कोसी या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत। गंगेच्या वाढत्या पाणी पातळीच्या पार्श्वभूमीवर नदी प्रवाहाच्या दिशेनं खालील बाजूस असलेल्या भागात विशेष दक्षता घेतली जात आहे। बेगुसराय, लखीसराय, मुंगेर, भागलपूर आणि कटिहार जिल्ह्याच्या गंगाघाटच्या संवेदनशील भागावर सातत्यानं लक्ष ठेवण्याचे निर्देश जलसंपदा विभागानं दिले आहेत। केंद्राकडून होणाऱ्या अपुऱ्या कोळसा पुरवठ्यामुळे पंजाबमधल्या औष्णिक विद्युत प्रकल्पामध्ये वीज निर्मिती घटल्याचं माध्यमातील वृत्त कोळसा मंत्रालयानं फेटाळून लावलं आहे। पंजाबसह देशभरात वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा उपलब्ध असल्याचं कोळसा मंत्रालयानं म्हटलं आहे। गणेशोत्सवात DJ वापराला विरोध करण्यासाठी पुणेकरांनी आज बालगंधर्व रंगमंदिर ते पुणे महानगरपालिका असा मोर्चा काढला। सामान्य नागरिकांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यात सहभागी झाले होते। आगामी सणासुदीच्या काळात DJ वापर करू नये असं आवाहन आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज केलं। छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते। युवांनी आरोग्यपूर्ण आणि शिस्तबद्ध आयुष्य जगावं आणि अंमली पदार्थांपासून दूर राहून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यात योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आज केलं। गुवाहाटी इथं श्रीमाता शंकरदेव आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते संबोधित करत होते। युवांनी समाज माध्यमांच्या आहारी न जाता त्यांचा वापर रचनात्मक गोष्टींसाठी करावा असंही ते म्हणाले। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमधल्या महापुरात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा 1,344 पोहोचला आहे तर सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता आहेत। यामध्ये 590 परदेशी नागरिकांचा समावेश आहे। बचाव पथकांनी आतापर्यंत 13,000 जास्त लोकांना वाचवलं आहे। मृत व्यक्तींची ओळख पटवण्यात अडचणी येत असून यासाठी DNA चाचणीचा वापर केला जात आहे। पूरग्रस्त भागात बचाव कार्य, मदत साहित्याचं वितरण, मृतदेहांची हाताळणी आणि रस्ते मोकळे करण्याच्या कामासाठी विविध संस्थांचे सुमारे 8,000 कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। नेपाळ तिबेट सीमा भागात 26 ऑगस्ट रोजी हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे आलेल्या नैसर्गिक

0: आपत्तीत प्रचंड हानी झाली आहे. चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं आज पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. अटीतटीच्या अंतिम सामन्यात त्यांनी चीनच्या जोडीवर 11-21, 21-13, 21-17 असा विजय मिळवला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये भारताच्या जोडीनं जोरदार पुनरागमन केलं आणि दुसरा गेम आपल्या नावावर केला. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये एकेका गुणासाठी झगडत शेवटी मिळवलेली आघाडी त्यांनी कायम राखली आणि यात भारताला स्पर्धेतलं पहिलं विजेतेपद मिळवून दिलं. या जोडीचं हे हंगामातलं दुसरं विजेतेपद आहे. सिंगापूर ओपन सुपर 750 स्पर्धेतही त्यांनी अजिंक्यपद पटकावलं होतं, तर थायलंड ओपन सुपर 500 स्पर्धेत त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या सुमारे 5,72,00,000 खात्यांमध्ये शून्य शिल्लक असल्याचं आढळून आलं आहे. अर्थ मंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागानं माहिती अधिकाराअंतर्गत दाखल झालेल्या एका अर्जाला दिलेल्या उत्तरात ही माहिती दिली. यंदा 12 ऑगस्टपर्यंत या योजनेतल्या 59,00,000,000 जास्त खात्यांमध्ये 3,15,000,00,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा होती. शून्य शिल्लक असलेल्या सर्वाधिक खात्यांची संख्या उत्तर प्रदेशमध्ये असून त्यानंतर बिहार, पश्चिम बंगाल, आसाम आणि महाराष्ट्र यांचा क्रमांक लागतो. याशिवाय अनेक खाती वापरात नसल्याची माहितीही विभागानं दिली आहे. तसंच 100 रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेली, गेल्या 5 वर्षात बंद झालेली खाती आणि संशयास्पद व्यवहार किंवा सायबर फसवणुकीमुळे ब्लॉक अथवा गोठवलेली खाती यांविषयीची माहिती केंद्रीय स्तरावर ठेवली जात नसल्याचंही या माहितीत नमूद करण्यात आलं आहे. शेअर बाजारात पुढल्या आठवड्यात गुंतवणूकदारांचा सावध पवित्रा राहील असा अंदाज असून स्थूल आर्थिक आकडेवारी, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमती आणि चलन विनिमय दरातले चढ उतार या घटकांचा गुंतवणुकीवर प्रभाव राहील असा अंदाज आहे. जागतिक गुंतवणूकदार पश्चिम आशियातल्या संघर्षाशी संबंधित भूराजकीय घडामोडींकडे बारकाईनं लक्ष ठेवतील. अमेरिकेतल्या ग्राहक किंमत निर्देशांक, उत्पादक किंमत निर्देशांक आणि रोजगाराच्या आकडेवारीचा अंदाज घेतील. तसंच बाजारातल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित होत असलेल्या ओपेक प्लसच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं जाईल. दरम्यान गुंतवणूकदार पुढल्या आठवड्यात प्रसिद्ध होणाऱ्या आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या तेल बाजारावरच्या मासिक अहवालाची देखील दखल घेतील असा बाजार विश्लेषकांचा अंदाज आहे. महाराष्ट्रातली मेळघाट आणि पेंच व्याघ्र प्रकल्प ही गिधाडांचं यशस्वीपणे पुनर्वसन करणारी देशातली अव्वल वनक्षेत्र ठरली आहेत. डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 या दरम्यान दोन्ही अभयारण्यांमध्ये सोडलेल्या 29 गिधाडांमध्ये जगण्याचा दर 78% नोंदवला गेल्याची माहिती बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीनं दिली आहे. यामुळे गिधाडांची संख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना बळ मिळणार असून निसर्ग साखळीत महत्वाचा घटक असलेल्या या पक्षाचं भविष्य सुरक्षित होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंमली पदार्थमुक्त भारत घडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांच्या समन्वयानं राष्ट्रीय पातळीवर मोहीम राबवण्याची गरज केंद्रीय गृहमंत्र्यांकडून व्यक्त. नवी दिल्लीत इमारत कोसळून 3 जणांचा मृत्यू, 5 जखमी. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू. नेपाळमधल्या पूरबळींची संख्या 1,344 सुमारे 5,000 लोक अद्याप बेपत्ता. आणि चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पटकावलं पुरुष दुहेरीचं विजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1,143 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही आपण आमचं प्रसारण ऐकताय. रात्रीचे 8:15 आणि 55 सेकंद झाले आहेत. श्रोते हो आता लोकसंगीत आम्ही प्रसारित करतोय. ऐकूया अनिरुद्ध काळे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. गीत आणि मुख्य स्वर आहे अरुण भोईर शहाडकर यांचा.

श्रोते हो, संत एकनाथ महाराज यांचे एक गवळण आता आपण ऐकूया. संगीत दिलंय प्रभाकर पंडित यांनी आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राज्य तायक्वांदो संघटनेचे कोषाध्यक्ष आणि जिल्हा तायक्वांदो संघटनेचे अध्यक्ष श्रीयुत व्यंकटेशराव कर्रा यांची पूर्णिमा साठे यांनी घेतलेली मुलाखत. विषय आहे क्रीडा धोरण कायदा 2025.
1: शहरीमध्ये अत्याधुनिक सुविधा शहरातल्या खेळाडूंना मिळतं, ग्रामीण भागात तर खेळाडूंना सुविधा मिळत नाही, म्हणून खेळाडू खचून जाऊ नये. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील खेळाडूंच्याकडे सुविधा जास्ती आहेत. आजच्या परिस्थितीचा विचार करता पौष्टिक चांगल्या वातावरण असलेल्या ठिकाण म्हणजे ग्रामीण भाग, चांगल्या आहार मिळणार ठिकाण म्हणजे ग्रामीण आहे. सकाळी उठलं आपला घरगुती जीवन अत्यंत चांगल्या पद्धतीच्या भाकरी चटणी हा जो आहार आहे ते आहार अत्यंत शरीरासाठी महत्त्वाचा असतो. आणि तो आहार घेतल्यानंतर आपण जो व्यायाम करतो आणि त्या वातावरणामध्ये करतो तो व्यायाम आपला खूप फायदेशीर असतो. प्रशिक्षक आपल्याला उपलब्ध होत नाही, साहित्य उपयोगी होत नाही हे मी मान्य करतो, पण मला वाटतं आहे आपला शारीरिक दृष्टीने आपल्या विचारदृष्टीने खेळ प्रथम निवडावं आणि खेळ निवडल्यानंतर त्या खेळाचा प्रशिक्षकांची सुविधा कुठं होते त्या ठिकाणी आपण जावं. आणि आपण 10 प्रकारचे खेळ कधीही निवडू नाही, एक खेळ निवडावं, त्या खेळामध्ये आपण खूप प्रयत्न करावं, आत्मसात करावं आणि अधिकृत प्रशिक्षकाची नेमणूक करून अधिकृत प्रशिक्षकाचं अंतर प्रशिक्षण घ्यायलाच पाहिजे, तेव्हाच आपण विकास होऊ शकतो.
0: तेव्हा श्रोते हो, मंगळवार दिनांक 8 सप्टेंबरला जरूर ऐका इंद्रधनुष्य हा कार्यक्रम 1143 किलोहर्ट्सवर 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे.
2: श्रोते हो, लोकसंगीताचा आनंद आपण घेत आहे आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता शैला चिखले आणि जयानंद शेट्टी यांनी गायलेलं एक गीत ऐकूया. गीत आणि संगीत आहे परीश ठाकूर यांचं.

कार्यक्रमात शेवटी श्रीकांत नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेली एक रचना ऐकूया. वेसावकर आणि मंडळी यांची ही पारंपरिक रचना आहे, संगीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून, अर्थात 1143 किलोहर्ट्झवरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज ॲट 9 ही बातमीपत्र, तर 9:15 स्पॉटलाईट, 9:30 रूपकांचा अखिल भारतीय कार्यक्रम, तर 10 रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा, यामध्ये NR प्रशांत यांचं कर्नाटक शैलीतलं गायन. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र.